सुप्रभात धाराशिव, नमस्कार श्रोते हो, एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 15 श्रावण 1948 अर्थात 6 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आजच्या आमच्या पहिल्या प्रसारण सभेत मी आपली रेडिओ मैत्रीण वैशाली कदम आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या पहिल्या सभेला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधून आपण ऐकलीत आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6 वाजत आहेत. सहक्षेपित करीत आहोत दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या.

आपण ऐकलत चंद्रशेखर गाडगिळी यांनी संगीतबद्ध केलेलं नाना साठे यांचं भक्तिगीत, अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. श्रोतेहो आपण ऐकताय मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया संत तुकाराम महाराज यांचा अभंग उषा मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे मीना खडीकर आणि उषा मंगेशकर यांचं.

आपण ऐकलत मोहम्मद रफी यांनी गायलेली रमेश अणावकर यांची भक्तिरचना, संगीतबद्ध केली होती श्रीकांत ठाकरे यांनी. श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. मंगल प्रभात या कार्यक्रमात आता ऐकूया भारत आचार्य यांची हिंदी भक्तिरचना उदित नारायण यांच्या स्वरात.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली प्रदीप यांची देशभक्तीपर रचना, संगीतबद्ध केली आहे सी रामचंद्र यांनी.

0: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलीत लता मंगेशकर यांनी गायलेली प्रदीप यांची देशभक्ती रचना. संगीतबद्ध केली होती सी रामचंद्र यांनी. आणि या देशभक्ती गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6:35 झाली आहेत.
1: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळं मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर. इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, मेकॅनिकल, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.
2: 10वी नंतर प्रथम वर्षाला, 12वी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
1: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBC ना 50% सवलत. हॉस्टेल, मेसची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
2: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर.
0: श्रोते हो, आता ऐकूया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. कृषीवाणी 6:40 यामध्ये दशपर्णी आर्क याविषयीची माहिती आपण ऐकाल. संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं. आरोग्यम धनसंपदा 6:45 आणि त्यानंतर 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:55 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 7:40 आणि 8:40 दरम्यान 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू.

10 वाजता आरोग्य दर्पण यामध्ये पंचकर्म एक बहु उपयोगी आयुर्वेदीय उपचार पद्धती याविषयी धाराशिव येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश पवार यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकाल. मुलाखतकार आहेत दौलत निपाणीकर आणि सादरकर्ते आहेत किशोर पवार. 10:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम कायदा न्याय मंत्रालय न्याय विभाग भाग 5 प्रसारित करू. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 10:45. 11 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद झाकीर हुसेन यांनी तबल्यावर वाजवलेला रूपकाल हा राग आपण ऐकाल. गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 11:30. दुपारी 12 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते 5 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:40 कोल्हापूर जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सायंकाळी ठीक 5 गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी सायंकाळी 5:30 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:05, मिश्र संगीत 6:10. 6:30 स्वयंसिद्धा या कार्यक्रमात आजचा विषय आहे एकल पालकत्व संघर्षातून यशाकडे जाणारा प्रवास. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळे यांचं, सादरकर्ते आहेत किशोर पवार. 7:15 वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकाल मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आजचा विषय आहे पशुधनासाठी प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर आहाराचं व्यवस्थापन तसेच पिकांच्या भरघोस वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर याविषयी डॉक्टर जीवन

0: आरेकर यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 8:15 वाजता लोकरंग या कार्यक्रमात चंद्रभागा माळी आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या संत तुकडोजी महाराज यांच्या रचना पण ऐकाल. रात्री 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू आणि रात्री 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय मुंबई, दिल्ली आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठीतून, हिंदीतून आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही नियोजित वेळेत सहक्षेपित करू. आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. तत्पूर्वी ऐकूया
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
0: श्रोतेहो, ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमात. दशपर्णे आरके याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणेकर यांचं.

नमस्कार मंडळी. मंडळी, कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण दशपर्णी अर्काचे फायदे आणि दशपर्णी अर्क बनवण्याची पद्धत याविषयी जाणून घेऊया. दश म्हणजे दहा, पर्णी म्हणजे पानं. तर दहा वेगवेगळ्या वनस्पतींच्या पानांपासून बनलेला अर्क म्हणजे दशपर्णी अर्क. नावाप्रमाणेच या अर्कात दहा वेगवेगळ्या उग्र वास असणाऱ्या वनस्पतींचा पाला वापरला जातो. दशपर्णी अर्क हे उत्तम प्रतीचं कीटकनाशक आहे. याचा उपयोग सेंद्रिय शेतीमध्ये केला जातो. दशपर्णी अर्क हे कीटकनाशक आहेच, सोबतच ते बुरशीनाशक आहे, टॉनिक आहे आणि अनेक पद्धतीनं फायदा देणार आहे. आता याची बनवायची पद्धत काय ती जाणून घेऊया. दशपर्णी अर्कासाठी आपल्याला कडुनिंबाची 5 किलो पानं हवीत, करंज 2 किलो पानं, निरगुडी 2 किलो पानं, तणतणी वनस्पतीची 2 किलो पानं, सीताफळाची 3 किलो पानं, रुईची 2 किलो पानं, लाल कण्हेर याची 2 किलो पानं, पपईची 2 किलो पानं, एरंडाची 2 किलो पानं, धोत्रा 2 किलो, गुळवेल 2 किलो. हा पाला घेऊन त्यात 2 किलो मिरचीचा ठेचा, अद्रकीचा ठेचा 1 किलो, 250 ग्रॅम म्हणजे 1/4 किलो लसूण, 1/2 किलो गावरान तंबाखू, 3 किलो गाईचं शेण, 5 लिटर गोमूत्र, हे सर्व मिश्रण 200 लिटर पाण्यात किमान दिवसातून 3 वेळा ढवळून घ्यायचं. 1 महिना आंबवायचं आणि त्यानंतर तयार होतो दशपर्णी अर्क. यामधून 5 लिटर अर्क घ्यायचा आणि त्यात 5 लिटर गोमूत्र सोबतीला 200 लिटर पाणी मिसळून मुळकूज, भुरी, केवडा, तेल्या, करपा इत्यादी रोगांच्या नियंत्रणासाठी त्याची जैविक कीटकनाशक तसंच बुरशीनाशक म्हणूनही आपल्याला वापर करता येतो.

श्रोते हो, आत्ताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात दशपर्णी आर्क याविषयीची माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं दौलत निपाणीकर यांचं. याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या

0: अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम ऐकूया आरोग्यम धनसंपदा.
1: बाजाराभिमुख उत्पादन काढणं शक्य झालं. कीड आणि रोगांच्या नियंत्रणावरचा

0: ధనసంపద
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते धीरज केदारी.
2: श्रोते हो नमस्कार. मागील भागात आपण अकाली जन्मलेल्या बाळाच्या पोषण गरजा आणि आईच्या दुधाचे महत्व याबद्दल माहिती जाणून घेतली. या भागात आपण प्रीटर्म म्हणजेच अकाली जन्मलेल्या बाळाला स्तनपान देताना येणारी आव्हाने आणि उपाय याबद्दल माहिती करून घेऊयात. गर्भधारणेच्या 37 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बाळाला प्रीटर्म बाळ म्हणतात. अशी बाळे वजनाने कमी असतात, त्यामुळे त्यांची श्वास घेण्याची, चोखण्याची आणि गिळण्याची क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे त्यांना ब्रेस्ट फीडिंग करताना काही अडचणी येऊ शकतात. मात्र योग्य मार्गदर्शन केल्यावर या अडचणींवर आपण मात करू शकतो. बाळ जन्मल्यानंतर काही दिवस बाळाला स्वच्छतेची काळजी घेऊन वाटी चमच्याने दूध पाजावे. काही दिवसानंतर जेव्हा बाळाचे वजन वाढलेले असेल त्यानंतर बाळाला स्तनपान लवकरात लवकर देण्यास सुरुवात करावी. प्रीटर्म बाळाला स्तन पकडणे आणि दूध पिणे ते कठीण जाऊ शकते. बाळ दूध पिताना लवकर दमते, स्तनपान अर्धवट सोडते. अशा वेळी आईने घाई न करता वारंवार कमी वेळासाठी स्तनपानाचा प्रयत्न करावा. बाळाला फीडिंग करताना तर कसे पकडावे, कसे बसावे, पोझिशन कशी ठेवावी याबद्दल डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे. प्रीमॅच्युअर बेबीज मध्ये अजून एक आव्हान असते की ते कमी दिवसाचे कमी वजनाचे असल्यामुळे बऱ्याच वेळा एनआयसीयू म्हणजेच नवजात बाळांच्या अतिदक्षता विभागात भरती असू शकते. अशा वेळेस आई बाळाचा थेट संपर्क उशिरा होऊ शकतो. अशा वेळेस आईने डिलिव्हरी नंतर शक्य तितक्या लवकर दूध काढण्यास सुरुवात करावी. नियमितपणे 2 ते 3 तासांनी दूध काढल्यास दूध येण्यास मदत होईल. हे दूध स्वच्छ पद्धतीने साठवून डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला देता येईल. तिसरे महत्वाचे आव्हान म्हणजे आईमध्ये ताण, काळजी किंवा थकवा. अशा मानसिक तणावामुळे दुधाचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे आईला कुटुंबाचा सपोर्ट, पुरेशी विश्रांती, संतुलित आहार आणि भरपूर पाणी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. आईचे जर निप्पल्स म्हणजे स्तन फ्लॅट असतील किंवा त्यांना चिरा गेले असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती उपचार घेऊन लवकरात लवकर बाळाला दूध देण्यास सुरुवात करावी. दुधाचा पुरवठा जर आईला कमी होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. प्रीटर्म बाळासाठी कांगारू मदर केअर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. आईने बाळाला छातीशी कवटाळून त्वचेचा थेट संपर्क देऊन ठेवले तर बाळाचे बॉडी टेम्परेचर स्थिर राहते, स्तनपान सुधारते, वजन वाढण्यास मदत होते आणि आई आणि बाळातील भावनिक नाते अधिक घट्ट होते. काही प्रीटर्म बाळांना सुरुवातीला अतिरिक्त पोषणाची गरज भासू शकते. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने आईच्या दुधात आवश्यक पोषक तत्वांची भर घालून ते बाळाला दिले जाऊ शकते. श्रोते हो, प्रीटर्म बाळाला स्तनपान देणे हे कधी कधी आव्हानात्मक असते पण अशक्य नाही. संयम, योग्य पद्धत, नियमित वैद्यकीय सल्ला आणि कुटुंबाचा आधार यामुळे बहुतेक प्रीटर्म बाळांना यशस्वीपणे आईचे दूध देता येते. आईचे दूध हे केवळ अन्न नसून बाळासाठी संरक्षण, पोषण आणि प्रेमाचा अमूल्य स्रोत आहे. चला प्रत्येक प्रीटर्म बाळाला आईच्या दुधाचा लाभ मिळावा यासाठी जागरूक होऊयात. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात

0: प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 झालेली आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
2: श्रोतहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. आज ऐकूया या माहितीचा दुसरा भाग. नमस्कार श्रोतहो, या माहितीच्या कालच्या भागात आपण सह्याद्रीतल्या पावसाळी भटकंतीबद्दल आणि त्या भटकंतीसाठी करायच्या तयारीबद्दल बोललो. आज आपण आणखीन एका महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया. ते म्हणजे सह्याद्रीमध्ये इतके अपघात होतात तरी का? रेस्क्यू क्षेत्रात अनेक वर्ष काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, बहुतेक अपघात हे निसर्गामुळे नसतात, ते मानवी निष्काळजीपणामुळे होतात. उदाहरणार्थ धोकादायक कड्याच्या टोकावर जाऊन सेल्फी घेणं किंवा धबधब्याच्या प्रचंड प्रवाहाखाली उभं राहणं, नसलेल्या वाटेने शॉर्टकट शोधणं, स्थानिकांचा सल्ला न ऐकणं, माहितगार किंवा गाईड न घेता अवघड मार्गावर जाणं, अशा अनेक घटना दरवर्षी घडलेल्या आपल्या कानावर येत असतात. काही दिवसांपूर्वीच एक गट अवघड मार्गावर निघाला. स्थानिकांनी गाईड घेण्याचा सल्ला दिलेला होता, पण त्यांनी GPS पुरेसं आहे असं सांगितलं. काही वेळांनी तो गट वाट चुकला. शेवटी त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला धाव घ्यावीच लागली. अशा घटनांमध्ये एक गोष्ट समान असते, खरं म्हणजे धोका आधीच माहिती असतो. या उलट काही अपघात नैसर्गिक कारणांमुळे घडतात, म्हणजे एखादा कडा कोसळणं, अचानक एखाद्या ओढ्याला नदीला पूर येणं, धोक्यामुळे दृश्यता कमी होणं, हे प्रसंग कोणाच्याही नियंत्रणाबाहेर असतात. पण याच बाबतीत निष्काळजीपणामुळे होणारे अपघात मात्र टाळता येऊ शकतात. आपण फक्त स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे माझी एक चूक जीवघेणी ठरू शकते का? जर उत्तर हो असेल तर खरोखर लगेचच पावलं मागे वळायला हवीत. कुठलाही फोटो, कुठलीही रील किंवा कुठलंही साहस आपल्या जीवापेक्षा मौल्यवान नाही. साहस आणि अतिसाहस यामध्ये एक सूक्ष्म रेषा असते, ती ओळखणं हाच खरा शहाणपणा आहे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620-230-231. श्रोतेहो, या भागामध्ये आपण अपघात कशामुळे घडतात हे जाणून घेतलं. आपल्या उद्याच्या भागामध्ये अशा लोकांबद्दल आपण बोलणार आहोत जे अशा ठिकाणी अडचणीत सापडलेल्या लोकांच्या मदतीला आपले सगळे कामधंदे बाजूला सारून मदतीसाठी धाव घेत असतात, म्हणजेच आपण बोलणार आहोत रेस्क्यू टीम्स विषयी. श्रोतेहो, आताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा दुसरा भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात प्रथम ऐकूया साधना सरगम आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं मायेची सावली या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे प्रकाश दिवटे यांचं.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगले चढकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आपण ऐकताय आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान जाहिरात संदेश छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत, पण त्याआधी

0: वर्षाच्या सुरुवातीला प्लास्टिक नोटा चलनात येण्याची शक्यता. एमपीएससीच्या गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची घनकचऱ्यासंदर्भात स्वतंत्र नियमावली. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंचा वरचष्मा. आणि जायकवाडी धरणात पाण्याची आवक घटली, विसर्गातही कपात. आता सविस्तर बातम्या. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याबाबतच्या सुधारणा विधेयकाला संसदेनं मंजुरी दिली आहे. विधी आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी राज्यसभेत काल हे विधेयक मांडलं. त्यावर झालेल्या चर्चेनंतर सदनानं हे विधेयक लोकसभेला परत केलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं आहे. या विधेयकात सरन्यायाधीशांशिवाय सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 पर्यंत वाढवण्याची तरतूद आहे. यावर्षी मे महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यासंदर्भात अध्यादेश जारी केला होता. बँकर्स बुक्स अँड एव्हिडन्स विधेयक 2026 काल लोकसभेत विरोधकांच्या गदारोळातच चर्चेविना मंजूर करण्यात आलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सभागृहात सादर केलं. बँक नोंदींशी संबंधित पुराव्यांसंबंधीचा कायदा सध्याच्या डिजिटल बँकिंग क्षेत्राशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. यामुळे बँकिंग प्रणालीच्या सध्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कायदेशीर चौकटीचं आधुनिकीकरण होईल. बँक नोंदींच्या इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्रती न्यायालयात वैध आणि कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जातील अशी तरतूदही या विधेयकात आहे. दरम्यान जंतर मंतर आंदोलनाच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज कालही बाधित झालं. भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयनं रेपो दर 5.25% कायम ठेवला आहे. मुंबईत बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी काल ही माहिती दिली. 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली. जागतिक परिस्थिती, एलनिनो, भूराजकीय कारणं यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा चलनवाढीचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. राज्यात गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, पुणे, पालघर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, नाशिक आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये 66,343 एकर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातल्या 97 सामंजस्य कराराअंतर्गत सुमारे 75,234 एकर जमिनीची मागणी असून त्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हाडा स्तरावरील सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीनं मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. त्या काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होत्या. शासन स्तरावरील आवश्यक प्रशासकीय मान्यता आणि निर्णय प्रक्रियेलाही गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचनाही पवार यांनी केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 साठी अर्ज करण्याला मुदतवाढ दिली आहे. आता येत्या सोमवारी 10 ऑगस्टच्या रात्री 11:59 अर्ज करता येणार आहे. तर 13 ऑगस्टच्या रात्री 11:59 ऑनलाईन परीक्षा शुल्क भरता येणार आहे. दरम्यान लोकसेवा आयोगानं मुंबईत शेरीफ कार्यालयातल्या बेलीफ लिपिक या गट क संवर्गातल्या पदांसाठीची परीक्षा येत्या 6 सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे. ही परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात स्वतंत्र आणि कडक नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार ज्या आस्थापनांकडून दररोज 100 किलो किंवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होतो अशा सर्व संस्थांना यापुढे स्वतःच कचऱ्यावर प्रक्रिया करणं बंधनकारक राहणार आहे. सदर आस्थापनांनी ओला कचरा, सुका कचरा तसंच इतर प्रकारच्या कचऱ्याचं योग्य प्रकारे वर्गीकरण करून त्यावर जागेवरच

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढीबाबत सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 5.25% कायम. येत्या आर्थिक

कचऱ्याचं शास्त्रीयदृष्ट्या व्यवस्थापन करण्यासाठी कंपोस्टिंग युनिट, बायोगॅस प्लांट किंवा इतर प्रक्रिया यंत्रणा उभारणंही आवश्यक असेल. मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणारे उपाहारगृह, समारंभस्थळं, मॉल्स, व्यापारी संकुलं, शैक्षणिक संस्था तसंच विविध उद्योग आस्थापनांना हा नियम लागू होणार आहे. आपापली विचारसरणी आणि राजकीय पक्ष बाजूला ठेवत एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यामुळे आपली चळवळ यशस्वी झाल्याचं काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सीजेपीची 2 दिवसीय बैठक सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. सध्या तरी सीजेपी दबाव गट म्हणून काम करणार असल्याची माहितीही दिपके यांनी दिली. मृदा आणि जलसंधारण विभागामार्फत जालना जिल्ह्यात सुरू असलेली सर्व कामं विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. जालना इथं काल आढावा बैठकीत ते बोलत होते. भूसंपादनामुळे रखडलेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासह घनसावंगी तालुक्यातील जाम तांडा साठवण तलाव प्रकल्पाची स्थळ पाहणी करून पुढील कार्यवाही करण्यास त्यांनी सांगितलं. बालस्नेही महाराष्ट्र घडवण्यासाठी बालहक्क संरक्षणाशी संबंधित सर्व विभागांनी प्रभावी समन्वयानं काम करण्याचं आवाहन राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष संजय विष्णू पुराणिक यांनी केलं आहे. काल आयोगानं बीड इथल्या एचआयव्ही बाधित बालकांच्या विशेष बालगृहाला भेट देऊन सुविधांची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बालहक्क संरक्षणाशी संबंधित 18 प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली, त्यापैकी 10 प्रकरणं यावेळी निकाली काढण्यात आली. लातूर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात एकूण 291 शिबिरं घेण्यात आली, त्यातून 24,038 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन केंद्र सरकारनं तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्याकडे केली आहे. या संदर्भातलं निवेदन त्यांनी काल पाटील यांना सादर केलं. श्रीसंत गजानन महाराज पालखी सोहळ्यानिमित्त बीड इथं रोटरी क्लबच्या वतीनं काल वारकरी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. या उपक्रमात 226 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचारासह आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनही करण्यात आलं. परभणी महापालिकेत काल 4 जणांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. महापौर सय्यद इक्बाल यांनी सभागृहात ही घोषणा केली. उर्वरित 2 जागांबाबतचा निर्णय पुढील बैठकीत घेण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. मराठवाडा साहित्य परिषदेचा भगवंत देशमुख विशेष वाङ्मय पुरस्कार पुणे इथल्या कल्पना दुधाळ यांच्या जारवा या पुस्तकाला काल प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. संध्या देशमुख मुळे उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार रत्नागिरी इथल्या रत्नागिरी नगर जिल्हा वाचनालयाला, कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कार वाशिमच्या गजानन फुसे यांच्या सरत नाही हंगाम एककल्ली या कविता संग्रहाला, तर कुमार देशमुख नाट्य पुरस्कार मुंबईचे राजीव जोशी यांच्या संगीत त्यागपर्व या नाटकाला प्रदान करण्यात आला. पैठणच्या जायकवाडी धरणातून सध्या सुमारे 22,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या 18 दरवाजातून सुमारे 19,000 घनफूट, उजव्या कालव्यातून 1,000 तर डाव्या कालव्यातून 700 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या 17,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून पाणीसाठा सुमारे 93% पोहोचला आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज, अस्मिता चलिहा, मानसी सिंग, ईशाराणी बरुआ, आकर्षी कश्यप, श्रियांशी वलीशेट्टी, अनमोल खर्म आणि तन्वी शर्मा या महिला खेळाडूंनी पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीत भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्यावाढीबाबत सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 5.25% कायम. आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेची घनकचऱ्यासंदर्भात स्वतंत्र नियमावली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

FM 102.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे.

0: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक मेकॅनिकल कम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.
3: 10वी नंतर प्रथम वर्षाला, 12वी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
2: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत. हॉस्टेल मेस ची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
3: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर.
2: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का? साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय? आजच या श्री दूध सारी साठी गल्ली सोलापूर.

श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. आज सकाळी ठीक 10 वाजता आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आपण ऐकाल पंचकर्म, एक बहुउपयोगी आयुर्वेदीय उपचार पद्धती. याविषयी धाराशिव येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश पवार यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. मुलाखतकार आहेत दौलत निपाणीकर. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा ऐकायला विसरू नका आज सकाळी ठीक 10 वाजता आरोग्य दर्पण हा कार्यक्रम.

आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

सकाळचे 7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. कामगार हित, नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा या विषयावरील आपल्या विशेष मालिकेचा आज तिसरा भाग आहे. कामगारांच्या कल्याणाचा विचार करताना काही घटक विशेष लक्षात घ्यावे लागतात. बांधकाम कामगार, असंघटित क्षेत्रातील कामगार आणि बदलत्या अर्थव्यवस्थेत उदयास आलेले गिग वर्कर्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारे कामगार, या सर्व घटकांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी राज्य शासनाने उचललेली पावलं अत्यंत महत्वाची ठरत आहेत. बांधकाम कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजना, नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रिया निःशुल्क करणं, गिग वर्कर्ससाठी संरक्षणात्मक तरतुदी, दुकानं, आस्थापना अधिनियमातील सुधारणा आणि असंघटित क्षेत्रासाठी सामाजिक सुरक्षा कवच या विषयांमुळे कामगार कल्याणाचा व्याप अधिक व्यापक झालेला दिसतो. या महत्वपूर्ण विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत राज्याचे कामगार विभाग मंत्री माननीय ऍडव्होकेट आकाश फुंडकर सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
1: राज्याचं पहिलं रिएक्टर धोरण लागू करण्यात आलेलं आहे, त्याचा औद्योगिक सुरक्षा आणि अपघात आणि मग प्रतिबंधासाठी हा निर्णय किती महत्वाचा.
2: आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर रिएक्टर हे बेसिकली केमिकल कंपन्यांमध्ये फार असतात आणि आतापर्यंत याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियमावली किंवा काही नव्हतं आणि या ज्या कंपन्यांमध्ये आता अपघात होतात आहे बेसिकली यांचे रिएक्टरचे डिझाईन कसे असले पाहिजे, नंतर जेव्हा कामगार काम करतात तिथे बरेचसे वॉल्स असतात ते ओपन करणं म्हणजे उघडणे आणि बंद करत असताना वायू गळती होती, वायू गळती होत असताना कामगारांना अपघाताला सामोरे जावं लागतं. तर हे ऑटोमेटेड सगळं झाली पाहिजे ही सिस्टीम आणि अपघात झाल्यास काय काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आजपर्यंत अस्तित्वात नव्हत्या, त्यामुळे आता आपण हे धोरण आणतोय जेणेकरून त्या रिएक्टरची जी काही डिझाईन असेल ती अप्रूव्ड टेक्निकल व्यक्तीकडनं करून घेतली पाहिजे, ते ऑटोमेटेड असलं पाहिजे, तिथे कामगार काम करत असताना त्याला सुरक्षिततेचे साधनं मिळाले पाहिजे, मग मास्क असतील किंवा इतर गोष्टी असतील त्याला त्या सर्व बाबींचं ट्रेनिंग असलं पाहिजे. बऱ्याचदा असं लक्षात येते की तिथे अपघात झालेल्या कामगारांना जेव्हा आम्ही विचारतो जे उत्पादन तिथे घेतले जाते त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल्स बद्दल त्याला माहिती नसते, त्या गॅसेस निर्माण होतात त्याबद्दल माहिती नसते, त्याचं एक बेसिक ट्रेनिंग तिथे झालेलं असायला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आणल्यामुळे आज हे रिएक्टर धोरण देशातल्या सर्व राज्यांसाठी खूप कामाचं राहणार आहे आणि त्यांच्यासाठी एक मार्गदर्शक राहणार.
1: मग असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा काय प्रयत्न?
2: महाराष्ट्र सरकार असंघटित कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा कटिबद्ध आहे. आपल्याला माहित आहे फेरीवाले, ठेल्यावाले, पीठभट्ट्यावर काम करणारे हे घरेलू कामगारांचा तर कोणीच विचार करत नाही, पण या सगळ्या लोकांसाठी सुद्धा येणाऱ्या काळात आपण एक महामंडळ तयार करतोय ज्या माध्यमातून त्यांच्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, CSR फंड अशा अनेक बाबींमधनं फंड तयार करण्यात येईल आणि या सगळ्यांसाठी एक अनऑर्गनाइज जेवढे आहेत यांच्यासाठी एक राज्याचं स्वतंत्र महामंडळ बनेल आणि जसं मी गिग वर्कर्सच्या योजना सांगितल्या तशा सर्व योजना या असंघटित कामगारांसाठी आपण आणणार.
1: आणि मग वाताडी कामगार आहेत त्यांच्या कायद्यामध्ये काही बदल करण्यात येतात किंवा सुधारणा करणार?
2: नक्कीच, आपण पाहिलं असेल माथाडी कायदा हा एक खूप सुंदर कायदा आहे आणि महाराष्ट्र या कायद्याचं जनक. देशात आपण जर पाहिलं तर फक्त

0: तो महाराष्ट्रामध्ये हा कायदा आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी हा कायदा आपल्या महाराष्ट्राला दिला आणि या माध्यमातून जे माथाडी कामगार आहे यांचं सुरक्षा ही पाहल्या जाते. पण मी थोडा आता या मताचा आहे, म्हणजे बाकी कोणी माझ्या विचारांशी सहमत असेल मला नाही माहित, पण माथाडी कायद्याचा सुद्धा आता जुना होत चालला, त्याच्याही आता बदलत्या गरजा आहेत, त्याच्याही बदलते बरेच रिक्वायरमेंट आहेत अशा की त्यामध्ये आता बदल करणं आवश्यक आहे. कारण आता इंडस्ट्रीलायझेशन वाढते, इंडस्ट्रीजच्या काही गरजा असतात, कामगारांच्या काही गरजा असतात, या दृष्टीने आता माथाडी कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टींना आपण बदललं पाहिजे. या मी मताचा मी आहे. जसं माथाडी मंडळांचे जे ऑफिसेस आहेत ते ऑनलाईन केले पाहिजे, सोबतच जिथे कंपनीमध्ये ते काम करतात कामगार बरेचदा त्यांचं शोषण होते, तिथे बायोमेट्रिक लागले पाहिजे, त्यांचे एवढं काम करतात त्यासाठी QR कोड दिले पाहिजे, त्यांचं वेतन वेळेवर निश्चित झालं पाहिजे, लेवी वेळेवर जमा झाली पाहिजे. कारण माथाडी कायद्याचा गैरफायदा घेणारे हे खूप मोठ्या प्रमाणात आता वाढायला लागले. बोगस संघटना, बोगस माथाडी कामगार या माथाडी कायद्याच्या नावावर एक्सटॉर्शन करायला लागेल, त्यामुळे यापासनं या कायद्याची सुटका व्हावी आणि जे खरे माथाडी आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी बऱ्याच गोष्टींचा आम्ही विचार करतोय. आणि आता सर्व संघटना, सर्व माथाडी क्षेत्रात काम करणारे विचारवंत आहे, यांच्याशी बोलून आम्ही पुढे त्या हळूहळू त्या सर्व सुधारणा करतोय.
1: पाष्पक अभियंते आणि पाष्पक परिचर परीक्षा या ज्या ऑनलाईन केल्या आहेत त्यामुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता कशा पद्धतीने वाढणार?
0: आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्र राज्य हे बॉयलर आणि त्याचे पार्ट बनवण्यामध्ये एक अग्रेसर राज्य आणि नुसतं देशात नाही तर आशिया खंडात आपलं राज्य अग्रेसर आहे आणि सर्व आशिया खंडात ना बॉयलरची डिमांड आपल्या राज्याकडे येत असते. त्यामुळे हे बॉयलर बनवत असताना ते सुरक्षित बनले पाहिजे, मजबूत बनले पाहिजे आणि सोबतच टेक्निकली साऊंड होऊनच ते इथून गेले पाहिजे यासाठी जे तज्ज्ञ लोकांची गरज असते, मग बॉयलरचे इंजिनियर्स असो किंवा त्यांचे जे हे असो, या सगळ्यांना आपल्या राज्यात आम्ही प्रशिक्षित केलं पाहिजे. यासाठी आपल्या बॉयलरचं स्पेशल प्रशिक्षण केंद्र आपण नागपूरला उभारतोय आणि बॉयलर डिपार्टमेंटकडनं दरवर्षी यासाठी एक परीक्षा घेतली जाते आणि आमचा अनुभव असा की ज्यांनी ज्यांनी ही परीक्षा दिली आहे त्यांना कुठेही त्यांची मागणी भरपूर आहे, ते जिथे जातील तिथे त्यांना मागणी आहे आणि या माध्यमातून सर्व बॉयलर्सची तपासणी होते. यांना आम्ही एक सर्टिफिकेट देत असतो जे ऑनलाईन जनरेट करून देतो, त्यासाठी डिजी लॉकरची सुविधा आम्ही त्यांना दिली आहे आणि हे बॉयलर्सची परीक्षा पास करून जाणारे जेवढे व्यक्ती आहेत हे जेव्हा समाजात जातात तेव्हा या बॉयलर्सची सुरक्षितता तपासण्यासाठी आम्हाला खूप मदत होते. त्यामुळे आम्ही हे अधिक कसं बळकट होईल यासाठी सुद्धा काम करतोय. सोबतच आम्ही एक त्याचं PMS पोर्टल तयार केलंय ज्या माध्यमातून जसं आपण आता मला विचारलं की कम्प्लायन्सेस खूप करावे लागतात, बॉयलर हा एक टेक्निकल पार्ट असतो कोणत्याही फॅक्टरीतला, त्यामुळे त्याची तपासणी वेळेवर होणे, त्याला दर काही वर्षांनी पुन्हा पुन्हा तपासावं लागते, त्याचे डिझाईन सबमिट करावं लागतात, त्याची कार्यक्षमता तपासावी लागते, या सर्व गोष्टींची जे काही कंप्लायन्स होते ते खूप प्रमाणात होते, ते आता आम्ही कट शॉर्ट करून कमी संख्येवर आणले आणि जो त्या मालकाला कार्यालयात येऊन ते सगळं सबमिट करावं लागायचं ही सर्व प्रणाली ऑनलाईन केली आहे, त्यामुळे हे क्षेत्र आता अजून बळकटीकडे जाते.
1: कामगारांच्या कल्याणातूनच राज्याचा औद्योगिक विकास साधणार आहे यात काही शंका नाही, म्हणजे ह्याच्यावर कोणी कोणाचं काहीच म्हणणं नाहीये. या संदर्भात आज आपण कामगार मंत्री या नात्याने काय संदेश द्या?
0: संदेश मी एवढाच देईल, आपल्याला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांनी शिकवलं आहे की कष्टातच देव असतो आणि आपल्याला माहित आहे की जेव्हा कामगारां मेहनत करतो कामगारांचा घाम गळला जातो म्हणजे त्यांचा एक एक घामाचा थेंब हा महाराष्ट्राच्या प्रगतीची पायरी असतो आणि लोक म्हणतात की कासवाच्या पाठीवर पृथ्वी आहे, आपली पृथ्वी ही कामगारांच्या हातावर, जोपर्यंत कामगार काम करणार नाही, कामगारांच्या हात काम करणार नाही तोपर्यंत या देशाची या राज्याची प्रगती होणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी, मी सर्व नागरिकांना आवाहन करणार आहे की आपण सर्वांनी कामगारांना सन्मानित केलं पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि कामगारांसाठी या राज्यामध्ये सुरक्षित धोरण, बेटर वर्क प्लेस आणि त्यांच्या पूर्ण परिवाराची आपण सगळ्यांनी जर काळजी घेतली तर निश्चित हे राज्य, हा देश खूप पुढे जाईल, खूप प्रगती करेल आणि या देशाची

0: ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या मार्गदर्शनामध्ये मी आपल्याला विश्वास देतो की हे राज्य कामगारांच्या सुखासाठी, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी हे राज्य सरकार, हे केंद्र सरकार कटिबद्ध आहे. आणि आपण सर्व मिळून, सर्व नागरिकांना आवाहन करतो की सर्व मिळून या कामगारांचा सन्मान करावा, त्यांना आदर करावा आणि त्यांच्या माध्यमातून या राज्याची प्रगती करावी.
1: नक्कीच. श्रोते हो, दिलखुलासच्या आजच्या आणि या विशेष मालिकेच्या अंतिम भागात आपण माथाडी कायद्यातील सुधारणा, कारखाना परवाना प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उचललेली पावलं, ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या अनुषंगानं राज्य शासनाचे प्रयत्न, महिलांसाठी रात्रपाळीतील रोजगार संधी, कामगारांसाठी निश्चित भेट दिनांक पद्धतीचे कायदे, नवीन औद्योगिक संबंध संहितेमुळे उत्पादन क्षमता आणि रोजगार संधींना मिळणारी चालना, औद्योगिक सुरक्षेसाठी रिॲक्टर धोरणांचं महत्व, तसंच बाष्पक अभियंते व परिचर परीक्षा प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे वाढलेली पारदर्शकता याविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. यासोबतच राज्यातील कामगार, उद्योग क्षेत्र व सर्व संबंधित घटकांसाठी शासनाचा संदेश, कामगारांच्या जीवनमानात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठीच्या आगामी योजना आणि महाराष्ट्राला देशातील सर्वात कामगार हितेशी व उद्योगस्नेही राज्य बनवण्याची पुढील वाटचाल याचाही वेध घेण्यात आला. कामगारांचं कल्याण, सुरक्षितता, सन्मान आणि सामाजिक संरक्षण यांना केंद्रस्थानी ठेवून औद्योगिक विकासाची गती वाढवणे हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची खरी दिशा आहे. कामगार सशक्त झाले तरच उद्योग सक्षम होतील आणि उद्योग सक्षम झाले तर महाराष्ट्राचा आर्थिक विकास अधिक वेगाने घडेल हा विश्वास या संपूर्ण मालिकेतून अधिक दृढ झाला. माननीय ॲडव्होकेट आकाश फुंडकर सर, दिलखुलास कार्यक्रमासाठी वेळ देऊन अत्यंत उपयुक्त आणि मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजची ही विशेष मालिका आपल्याला निश्चित माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरली असेल अशी आशा व्यक्त करते. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील दिलखुलास या कार्यक्रमात. तोपर्यंत मी स्मिता गवाणकर आपला निरोप घेते. नमस्कार.

FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 7:39 होत आहेत.

आपण ऐकते आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:40 होत आहेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया साधना सरगम यांनी गायलेलं रवींद्र औटी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी.

0: विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत अजूनही तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा AI and ML शाखेत प्रवेश मिळाला नाही?
1: चिंता करू नका, विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI and ML या शाखांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
0: तुमच्या उज्ज्वल करिअर साठीची ही सुवर्ण संधी दवडू नका. लवकरात लवकर VVP पॉलिटेक्निक सोलापूर इथं संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 83 800 80 555.

दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर।

0: श्रोते हो आपण ऐकलत सुरेश वाडकर यांनी गायलेलं डॉक्टर प्रमोद बीजकर यांचं गीत. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. आपण ऐकताय भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक मेकॅनिकल कम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.
2: दहावी नंतर प्रथम वर्षाला, बारावी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
1: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत. हॉस्टेल मेसची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
2: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर.
0: कार्यक्रमात आता ऐकूया अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं रवींद्र आवटी यांचं गीत. गात आहेत मिलिंद इंगळे आणि साधना सरगम.

0: विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत अजूनही तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा AI अँड ML शाखेत प्रवेश मिळाला नाही?
1: चिंता करू नका, विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI अँड ML या शाखांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
0: तुमच्या उज्ज्वल करिअर साठीची ही सुवर्ण संधी दवडू नका. लवकरात लवकर VVP पॉलिटेक्निक सोलापूर इथं संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 83 800 80 555.
2: श्रोते हो, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया 8:40 भावधारा याच कार्यक्रमात. सकाळचे 8 आहेत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो आपण ऐकलं 1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटासाठी कुमार सानू यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं इर्शाद कामिल यांचं गीत राहत फतेह अली खान यांच्या स्वरात. चित्रपट आहे वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई.

श्रोते हो, आपण ऐकलत राहत फतेह अली खान आणि तुलसी कुमार यांनी गायलेलं वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटातील गीत. आपण ऐकताय लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात शेवटी ऐकूया प्रेमग्रंथ या चित्रपटासाठी विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 8:30 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 13 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला कथांच्या कथनाची समृद्ध परंपरा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबाबत आढावा. लोकसभेत बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून सागरी वाहतुकीबाबत समन्वयासाठी ओमान बरोबरचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा इराणचा दावा. आणि पंजाब झारखंड आणि मध्य प्रदेश संघांचा 16 भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. भारताला कथांच्या कथनाची समृद्ध परंपरा आहे आणि भारतात सर्जनशील कलाकारांची मोठी संख्या असून आशय

निर्मितीमध्ये भारताचं स्थान जागतिक स्तरावर बळकट करण्यासाठी त्यांचा वापर करता येऊ शकतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर समाज माध्यमांवरच्या संदेशात पंतप्रधानांनी ही माहिती दिली. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील भारताच्या क्षमतेबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान नेटफ्लिक्सनं नेटफ्लिक्स इंडिया कथाकथन उपक्रम या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय चित्रपट महामंडळ आणि भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था यांच्या सहयोगानं भारतातील सर्जनशील तरुणांची नवी पिढी तयार करण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य विकास यांना बळ देण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल शिक्षण मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबाबत आढावा घेतला. सध्या सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला आणि प्राधान्यक्रमांबाबतही चर्चा करण्यात आली असं जोशी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. महत्वाच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच शिक्षणाचा दर्जा, प्रवेशाच्या संधी आणि सर्वसमावेशकता वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांबाबतही काल चर्चा करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याचं सबलीकरण करणारी भविष्यवेधी शिक्षण यंत्रणा उभारण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं जोशी यांनी स्पष्ट केलं. लोकसभेत काल बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर करण्यात आलं. न्यायालयीन प्रक्रियेत बँकांकडील नोंदींचा पुरावा म्हणून वापर करण्याबाबतचा आणि सध्याकालीन डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत असणारा कायदा करण्याचा प्रस्ताव या विधेयकात मांडण्यात आला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येबाबतच्या सुधारणा विधेयकाला मान्यता देऊन ते लोकसभेत पाठवण्यात आलं. लोकसभेत गेल्या सोमवारी या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर राज्यसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातल्या संरक्षण सहकार्याबाबतची 6वी संयुक्त कार्यगटाची बैठक काल ताश्कंद इथं पार पडली. या बैठकीचं सहअध्यक्षपद संरक्षण मंत्रालयातील सहसचिव दिनेश कुमार आणि उझबेकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयातील आंतरराष्ट्रीय लष्करी सहकार्य विभागाचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल सुखरोबजोन सोदिकजोनोविच आणि सिरिजोव यांनी भूषवलं. संयुक्त प्रशिक्षण, सराव, क्षमता बांधणी, संरक्षण क्षेत्रातील शिक्षण आणि संरक्षण उद्योगांची उभारणी या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या संयुक्त प्रशिक्षणामध्ये दहशतवादविरोधी कारवाया आणि परस्पर कार्यक्षमता वाढवण्यावर विशेष भर दिला जाईल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमांवर दिली आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून सागरी वाहतुकीबाबत समन्वयासाठी ओमानबरोबरचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री इस्माईल बाघेई यांनी केला आहे. इराण ओमान कराराला अंतिम रूप मिळाल्यास हा मार्ग पुन्हा खुला होऊ शकतो. मात्र अमेरिकेनं इराणच्या बंदरांवर लादलेल्या नाकेबंदीवर पुढची गणितं अवलंबून असणार आहेत. अमेरिकेनं अजून अधिकृत प्रतिक्रिया जाहीर केलेली नाही. मात्र इराणला पूर्ण नियंत्रण करू देणार नाही अशी भूमिका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. दरम्यान अमेरिकेनं इराकच्या फ्लाय बगदाद आणि इतर दोन कंपन्यांना आपल्या विशेष यादीतून काढून टाकलं आहे. अमेरिकेच्या महसूल विभागाच्या परकीय मालमत्ता नियंत्रण विभागानं हे जाहीर केलं आहे. या कंपन्यांच्या इराणच्या लष्कराशी असलेल्या कथित संबंधांवरून अमेरिकेनं हा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेनं क्युबामध्ये अतिरिक्त गुप्तचर अधिकारी तैनात केले आहेत. क्युबामध्ये भविष्यात लष्करी कारवाई करता यावी या हेतूनं हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 2026-27 या आर्थिक वर्षात देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDP विकास दर 6.7% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. वाढत्या मागणीमुळे देशाच्या आर्थिक विकासात सातत्य राहिलं आहे आणि भारताची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था बनली आहे असं बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर करताना ते काल बोलत होते. बँकेनं रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लॅस्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीलंकेनं ताब्यात घेतलेले भारतीय मच्छीमार आणि त्यांच्या बोटींची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी सहकार्य करावं अशी विनंती भारतानं श्रीलंकेला केली आहे. श्रीलंके

0: श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी श्रीलंकेच्या नेतृत्वाशी केलेल्या चर्चेत हा मुद्दा उपस्थित केला. तसंच दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहावं यावरही भारतानं पुन्हा एकदा भर दिला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं झालेल्या समारंभात 12 रॅट माइनर्सना सर्वोत्तम जीवन रक्षा पदकं प्रदान करून गौरवण्यात आलं. सिलक्यारा बोगदा दुर्घटनेच्या बचाव कार्यावेळी आपले जीव धोक्यात घालून त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय धाडस आणि निस्वार्थी भावनेबद्दल त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. सिलक्यारा बोगदा दुर्घटनेवेळी आत अडकलेल्यांच्या सुटकेसाठी राबवण्यात आलेली मोहीम हे अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक बचाव कार्य होतं असं गडकरी यावेळी बोलताना म्हणाले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी लष्कर आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि बदलांची काल घोषणा केली. या सुधारणांमुळे लष्कराची संघटनात्मक रचना सुधारेल असं ते म्हणाले. संरक्षण मंत्रालय शस्त्र पुरवठ्याची प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी देखील प्रयत्न करत असल्याचं पुतीन यांनी सांगितलं. जपानमधल्या हिरोशिमा शहरावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यात मरण पावलेल्यांचं आज जगभरात स्मरण केलं जात आहे. या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले होते आणि 1945 अखेरीस मृतांची एकूण संख्या 1,40,000 वर पोहोचली होती. या शोकांतिकेच्या स्मरणार्थ पीस मेमोरियल पार्क इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 6 ऑगस्ट 1945 झालेल्या या हल्ल्यानंतर 3 दिवसांनी जपानमधल्या नागासाकी शहरावरही अणुबॉम्ब हल्ला झाला होता. केरळमध्ये पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 25 वर गेली आहे. आसाममध्येही पुरामुळे जनजीवन अजूनही विस्कळीत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी काल आसामच्या पूरस्थितीची पाहणी केली. दरम्यान नागालँडमधील खाणकाम आणि आसाममधील पूर यांच्यात कथित संबंध असल्याबाबत आसामनं व्यक्त केलेल्या चिंतेची नागालँड राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली आहे असं नागालँडचे पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री तेमजेन इम्ना अलोंग यांनी काल सांगितलं. ते काल कोहिमा इथं पत्रकारांशी बोलत होते. नागालँड आणि आसाम या दोन्ही राज्यांना पुराचा फटका बसला असून दोन्ही राज्यांनी एकमेकांवर दोषारोप करण्याऐवजी परस्पर सहकार्यानं काम करण्याची गरज आहे असंही ते म्हणाले. तमिळनाडूतल्या कोईमतूर इथं काल झालेल्या हॉकीच्या उपांत्यपूर्व सामन्यात विजय मिळवून ओडिशा, पंजाब, झारखंड आणि मध्य प्रदेश या संघांनी 16 भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या विभाग अ च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पंजाबनं कर्नाटकचा 5-2 असा तर ओडिशानं हरियाणाचा 5-1 असा पराभव केला. झारखंडनं उत्तर प्रदेश विरुद्धचा सामना 3-3 असा बरोबरीत सुटल्यानंतर शूटआउटमध्ये विजय मिळवला. तर मध्य प्रदेशनं दादरा आणि नगर हवेली तसंच दमण आणि दीव संघावर 7-3 असा विजय मिळवला. या स्पर्धेतल्या आज होणाऱ्या उपांत्य फेरीत ओडिशाचा सामना पंजाबशी तर झारखंडचा सामना मध्य प्रदेशशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला कथांच्या कथनाची समृद्ध परंपरा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांबाबत आढावा. लोकसभेत बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 चर्चेविना मंजूर. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून सागरी वाहतुकीबाबत समन्वयासाठी ओमानबरोबरचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा इराणचा दावा. आणि पंजाब, झारखंड आणि मध्य प्रदेश संघांचा 16 भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोतेहो ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. आज आपण या कार्यक्रमात सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही गीतं ऐकणार आहोत. कार्यक्रमात प्रथम ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं रमेश आणावकर यांचं गीत. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

दूध स्वारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध स्वारीज, साठी गल्ली सोलापूर।

0: आपण ऐकलत दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं रमेश आणावकर यांचं गीत. श्रोते हो आपण ऐकताय सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही गीतं.
1: इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक मेकॅनिकल कम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.
2: दहावी नंतर प्रथम वर्षाला, बारावी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
1: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत. हॉस्टेल मेस ची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
2: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर.
0: श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी.

0: विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत अजूनही तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा AI अँड ML शाखेत प्रवेश मिळाला नाही?
1: चिंता करू नका, विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI अँड ML या शाखांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
0: तुमच्या उज्ज्वल करिअर साठीची ही सुवर्ण संधी दवडू नका. लवकरात लवकर VVP पॉलिटेक्निक सोलापूर इथं संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 83 800 80 555.

आपण ऐकलत अशोकजी परांजपे यांचं गीत. संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी आणि स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा. श्रोतेहो आपण ऐकताय भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आज या कार्यक्रमात आपण ऐकताय सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही गीतं.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत. संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 9 वाजत आहेत विविध भारतीचे कार्यक्रम. मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ये कार्यक्रम आप सुनेंगे कुछ ही पलों के बाद।
1: एफएम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सकाळचे 10 वाजले आहेत। श्रोतेहो प्रसारित करीत आहोत आरोग्य दर्पण हा कार्यक्रम। तत्पूर्वी ऐकूया काही जाहिरात आणि संदेश।
2: इंदिरा इंस्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनियरिंग पॉलिटेक्निक मेकॅनिकल कम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग।
3: 10वी नंतर प्रथम वर्षाला, 12वी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश। मुलींसाठी तर मोफत शिक्षण।
2: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत। हॉस्टेल मेसची सोय। मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य।
3: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर।
2: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का। साड्यांच्या 1000 व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड, त्यामुळे मी तर वर्षभरासाठीच घेत असते। मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय। आजच या श्री दूध सारी साठी गल्ली सोलापूर। विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत अजूनही तुम्हाला कम्प्युटर इंजिनियरिंग किंवा AI & ML शाखेत प्रवेश मिळाला नाही।
3: चिंता करू नका, विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर इथं कम्प्युटर इंजिनियरिंग आणि AI & ML या शाखांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहेत।
2: तुमच्या उज्ज्वल करिअर साठीची ही सुवर्ण संधी दवडू नका। लवकरात लवकर VVP पॉलिटेक्निक सोलापूर इथं संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा। संपर्क 83 800 80 555।

0: श्रोते हो, ऐकूया आरोग्य दर्पण या कार्यक्रमात पंचकर्म एक बहुउपयोगी आयुर्वेदीय उपचार पद्धती याविषयी धाराशिव येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश पवार यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. मुलाखतकार आहेत दौलत निपाणीकर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
1: श्रोतोहो नमस्कार. श्रोतोहो, आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आपण सध्या पंचकर्माच्या अनुषंगानं माहिती जाणून घेत आहोत. आपल्या भारतीय आयुर्वेदाच्या परंपरेतील एक अत्यंत उत्तम असा उपचार पद्धतीचा मार्ग म्हणजे पंचकर्म. ऋतुमानानुसार कोणकोणती पंचकर्म करावी, कोणत्या आजारात कोणतं पंचकर्म केल्यानंतर कसा फायदा होतो, या अनुषंगानं मागच्या भागात आपण माहिती जाणून घेतली ती धाराशिव येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश पवार यांच्याकडून. आजच्या भागात आपण त्यांच्याकडून मधुमेह, स्थौल्य, केसगळती अशा आणि आणखी इतर काही आजारांच्यामध्ये पंचकर्म कसं सहाय्यभूत ठरू शकतं, याच्या उपचाराने कसा फायदा होऊ शकतो हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. डॉक्टर राजेश पवार सर, आपलं आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि नमस्कार.
2: नमस्कार.
1: डॉक्टर राजेश पवार सर, आपल्याकडे सर्वसाधारण समज आहे की पोट साफ होत नसेल तर एरंड तेल प्यायचं, आणि आता पोट साफ होण्यासाठी मेडिकल स्टोर्समध्ये अनेक औषधी उपलब्ध आहेत, ज्या OTC ब्रँड म्हणूया, ज्याचे प्रचार आणि प्रसार खूप झालेला आहे वर्तमानपत्रातून, वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून अनेक नावं आहेत, आता त्या ब्रँडची नावं मी घेत नाही, ते परस्पर घेतली जातात. आणि नंतर नंतर काही रुग्णांचं असंही पाहिलं आहे की त्याशिवाय त्यांचं पोटच साफ होत नाही. तर हे जे सेल्फ मेडिकेशन आहे लोकांचं पोट साफ होण्यासाठी औषधं घेण्याचं, त्याच्यामध्ये काही रासायनिक औषधं पण आहेत पण मोस्टली आयुर्वेदाचीच औषधं आहेत, त्याच्याबद्दल आपल्या श्रोत्यांचं एकदा समुपदेशन करा.
2: पंचप्राणानुसार प्राण, उदान, समान, व्यान आणि आपान ह्या 5 वाताच्या प्रकारापैकी कुठला वात बिघडलाय ज्याच्यामुळं पोट साफ होत नाही याचं वैद्याने निदान करून त्याच्यावर पहिल्यांदा उपाययोजना केली पाहिजे. म्हणजे कमरेखाली आपण बिघडलाय तर एरंड तेल जेवणाआधी घेतलं पाहिजे, हे लोकांना माहीत नाही. जर बुद्धीवर ताण आहे आणि मेंदूला कोरडेपणा आलेला आहे वयस्कर अवस्थेत, तर त्यावेळेस बदाम तेल जेवणाआधी पोटात आणि एरंड तेल झोपताना घेतलं तर पोट चांगलं साफ होईल. कष्टाची कामं करावं लागतात, बोलावं लागतंय, तर जेवल्यानंतर तूप खाऊन जर आपण आतल्याची ऑइलिंग करतोय आणि एरंड तेल झोपताना घेतोय किंवा सकाळी अनुशेपोटी, तर आपल्याला त्याचा फायदा जास्त होणार आहे. त्यामुळं पोट साफ होणे एरंड तेल हे टेम्पररी आहे. त्याचं मूळ कारण काय आहे? आतड्याचा कोरडेपणा आहे, शरीरातली रक्तातली रक्तवाहिन्यातली उष्णता आहे, अपचनात रुग्ण अडकलेला आहे, तर हे सगळं बघून का नुसता व्यायामाचा अभाव आहे की ज्याच्यामुळं आतड्याची गतीच कमी झाली, तर तो जर व्यायाम करेल आणि 3 वेळा किंवा 2 वेळा खाल्लेलं पटकन मळभागापर्यंत पोहोचेल तर त्याला वरून काही स्ट्रायकर घ्यावं लागणार नाही.
1: हे जे घेतात त्यांना काय सांगाल?
2: असं स्वतःहून जाऊन वैद्याच्या सल्ल्याशिवाय जी लोक औषधं घेतात तर त्यांना त्याचा तात्पुरता फायदा होऊ शकतो, परंतु कालांतराने आतड्याचा कोरडेपणा आणि रुक्षता वाढून ह्या लोकांना मोठे वाताचे 80,000 किंवा पित्ताच्या 40,000 काही आजार उष्णतेने हे 100% होणार म्हणजे होणार. त्यात पहिला जो प्रकार आहे ते म्हणजे हाडं ठिसूळ होणं, कारण की आयुर्वेदाने सांगितलं ज्या ठिकाणी 24 तास तुमची संडास थांबून राहते मळभाग, त्याच ठिकाणी हाडांच्या पेशी तयार होतात, त्यामुळे बळच एकाच दिवशी 4 जुलाब आणि पुन्हा 2-3 दिवस काहीच नाही. असं जर होऊ लागलं आणि आतड्याला ऑइलिंग काहीच नाही, खाण्यामध्ये तूप नाही, तेल नाही आणि आतड्याची ऑइलिंग नाही आहे आणि तुम्ही काहीतरी रेचक औषधं मनाने घेताय, तर शरीरातलं पाणी आणि ती जागा कमकुवत होऊन त्याची मेंदूला सवय तर लागणारच आहे, पण त्याच्यामधून हाडांचे 100% भविष्यात जे काही आजार सांगितलेत आयुर्वेदात ते होणार म्हणजे होणार. त्यासाठी रुग्णांनी हे सेल्फ मेडिकेशन टाळावं असं माझं त्यांना आग्रहाचं सांगणं असेल.
1: धन्यवाद डॉक्टर राजेश पवार. हे उत्तर खूप महत्त्वाचं होतं, ही माहिती खूप महत्त्वाची होती, कारण नीम हकीम जान खतरे में असा जो कार्यक्रम सगळीकडे पाहायला मिळतो तो अत्यंत वाईट आहे. यानंतर मी पुढच्या प्रश्नाकडे येतो की आपला भारत हा देश खंडप्राय देश, लोकसंख्या 140 कोटींच्या पुढं गेलेली आहे आणि या देशात मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या जागतिक पातळीवर इतकी

0: इतकी मोठी आहे की आता मधुमेही रुग्णांची राजधानी म्हणजे भारत देश ही आपली ओळख झालेली आहे. मधुमेही व्यक्तीला उपचार करताना अनेक गोष्टीत मर्यादा येतात, कारण तो मधुमेह अडसर ठरतो. आयुर्वेदामध्ये पंचकर्म करताना मधुमेही रुग्णाला याचा फायदा मिळू शकतो का, त्याला तुम्ही उपचार देऊ शकता का, हे उपचार देताना त्याच्या रक्तातील शर्करा, त्याचं प्रमाण आणि आजार किती जुना आहे ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार होतो का?
1: आता या ठिकाणी आपल्याला थोडंसं या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल की रक्तातली साखर वाढणं हाच मधुमेह किंवा डायबिटीज आयुर्वेदाला अपेक्षित आहे का? तर नाही. आयुर्वेदामध्ये जे पंचकर्म सांगितलेले आहेत तर त्याच्यामध्ये कफाचे 10, पित्ताचे 6 आणि वाताचे 4 प्रमेहाचे प्रकार म्हणून

0: आणि वाताचे चार प्रमेहाचे प्रकार म्हणून सांगितलेले आहेत. तर सुरुवातीच्या काळात शुगर कळाल्या कळाल्या आपल्या खाण्यापिण्या वागण्यातल्या चुका एका वैद्याकडे जाऊन ओळखून घेऊन त्या चुका जरी थांबवल्या तरी आयुर्वेद सांगतं की निदान परिवर्जनम अपि एको चिकित्सा, आजाराचं कारण थांबवा, शरीर स्वतः स्वतःला नीट करायला बघेल. पण आपण काय करतो, 300 पुढे शुगर निघाली आणि लगेच तज्ज्ञांचा औषध उपचार चालू करतो आणि शरीराला जी गोष्ट बाहेरून मिळते ती शरीर पुन्हा स्वतःहून तयार करत नाही. तर इथं जर आपण थोडं थांबलो या वळणावर आणि उजवीकडे वळण्यापेक्षा थोडं डावीकडे वळलो, मी हटकून डावीकडे शब्द वापरला,
1: मला तेच आश्चर्य वाटतं, वाम मार्गाकडे वळायला,
0: कारण की आता प्रचलित लोकांना सगळं जे सोपं सुटसुटीत उघडली गोळी टाकली तोंडात, इव्हन काळांतराने रोज सुई टोचायलाही लोकांना त्रास वाटत नाही. पण आयुर्वेदाचे नियम पाळा, अंगाला तेल लावा, व्यायाम करा, हे प्राणायाम करा, हे सांगितलं तर लोकांना नको वाटतं, रोज सुई चालेल पण हे नियम नको वाटतात, म्हणून मी लोकांच्या मानसिकतेनुसार डावा शब्द वापरला. तर थोडं त्या वळणावर थांबून आपण जर डावीकडे वळलो आणि आपलं काय चुकलंय, आपण व्यायाम केलाय अति रोज 5 किलोमीटर फिरणारी शुगर लक्षात आली तर आपल्याला फिरण्याची गरज आहे का हे वैद्यच सांगू शकतो. आपण तांब्या दीड तांब्या किंवा कुणाच्या तरी ऐकून 5-5 लिटर पाणी पितोय आणि आपल्याला लघवीला आता 7-8 वेळा उठावं लागतंय, तर आपल्याला आपल्या पाण्याच्या प्रमाणात बदल करण्याची गरज आहे का, किंवा त्याच्यामध्ये सुंठे जिरे टाकून उकळून आपण शरीराची पाण्याची गरज भागवू शकतो का, किंवा पाणी पचायलाही शरीराला ताकद लागते, हा कन्सेप्ट आपण आयुर्वेदिक वैद्याकडे गेल्यावरच आपल्याला कळतो. तर पहिला मुद्दा येतो की तुम्हाला आजार कळाल्या कळाल्या पहिल्यांदा वैद्यांची भेट घेणं आणि त्यामध्ये आपल्या चुका थांबवणं. आता ज्यांनी गोळ्या ऑलरेडी सुरू केलेले आहेत असे जे पेशंट आहेत तर त्यांना आपण डायरेक्ट पंचकर्म करू शकत नाही, किंवा 1 पेक्षा 4 जिथं हे 4 व्हायला पाहिजे तिथं 1 उलटी जास्त झाली, किंवा 5 जुलाब व्हायला पाहिजे तिथंच 2 जुलाब जास्त झाले, तर पटकन त्यांच्या शरीरातलं पाणी आणि साखर कमी होऊन अपाय घडू शकतो. त्यामुळे या पेशंटना पहिल्यांदा शमन चिकित्सा, शोधनाच्या आधी शमन
1: म्हणजे काय,
0: म्हणजे औषधी देऊन खाण्यापिण्याचे दिनचर्या ऋतूचर्याचे नियम पाळून, हा लाईफस्टाईल डिसऑर्डरचा शिरोमणी आहे व्याधीमध्ये डायबिटीज, म्हणजे त्याचा पहिल्यांदा आपण लाईफस्टाईलमध्ये त्याची ऑर्डर सेट करून घेणं. व्यायाम करतोय तर तो चालण्याचा 5 किलोमीटर चालण्याचा व्यायाम करतोय तर जोर बैठका योगासनं ज्याच्यामध्ये गती नाही असा व्यायाम, एका जागी बसून आहे तर चालण्याचा व्यायाम, खूप दगदग होते तर जिमचा व्यायाम, असा आपण वैद्याच्या सल्ल्याने व्यायाम ठरवून घ्या, पाण्याचं प्रमाण ठरवून घ्या, जेवणाच्या वेळा 2 वेळा जेवण्याचा काही जण डाएट फॉलो करतात, प्रसिद्ध तज्ज्ञ आहेत त्यांच्यानुसार, पण त्या 2 वेळामध्ये जर भुकेपेक्षा 4 घास जास्त जेवलं जात असेल तर अध्यात्म त्याला अन्नाची चोरी आणि आयुर्वेद त्याला अनेक आजाराचं घर अजीर्णाची तयारी म्हणतं. त्यामुळं आपल्या आतड्याचे 4 भाग करून 1 भाग मोकळा ठेवावा वायूच्या गतीसाठी, 2 भाग हे सॉलिड आणि 1 भाग लिक्विड असावा, इथपर्यंत आयुर्वेदात लिहून ठेवलंय. तर आपण त्या पद्धतीचा आहार घेतोय का आणि आत्तापर्यंत घेतला नाही तर किमान आता शुगर कमी होत नाहीये किंवा गोळ्या बंद करण्याची इच्छा आहे, त्यांनी तरी ही जागरूकता जर पाळली तर बरंचसं त्यांच्या शुगरचं प्रमाण कमी येईल, आणि तरीही जर नियंत्रणात येत नाही तर मग तुमचा मूळ प्रश्न पुढे उभा राहतो, पंचकर्माने त्यांना कसं नियंत्रणात आणायचं. तर पंचकर्मापैकी बस्ती जी चिकित्सा आहे त्याच्यामध्ये तेल, तूप, औषधी काढे हे आपण वापरतो. त्याच्यामध्ये जे जे औषधं कडू आहेत ते दुधामध्ये शिजवून तिक्त क्षीर बस्ती हे जर आपण डायबिटीसच्या रुग्णांना दिलं तर एकीकडे त्यांना वमन विरेचनसारखे त्रास होत नाहीत आणि त्यांच्या शरीरामध्ये जी घाण तयार होते ते आपण मळाच्या मार्गाने बाहेर काढू शकतो. बस्ती ही वाताची पूर्ण चिकित्सा, वाताच्या 80 हजाराची आणि पित्ताच्या कफाच्या 40-20 हजाराची अर्धी चिकित्सा सांगितलेली आहे. त्यामुळे बस्ती हे पंचकर्म मधुमेह रुग्णांसाठी 100% कुठल्याही ऋतूत वर्षभरात उपयोगी पडून आपण असं म्हणू शकतो की बॉन्डवर लिहून चॅलेंज के साथ आपण त्यांची शुगर कमी करू शकतो, गोळ्या कमी करू शकतो, बंद सुद्धा.
1: ही खूप उपयुक्त माहिती सांगितलीत डॉक्टर राजेश पवार सर. यानंतर अशीच एक सामाजिक समस्या जी आहे ती आहे स्थौल्य. यामध्ये अनेकांना वाटतं की मलाही वाटतं की आपली जाडी कमी व्हावी, आपला मेद कमी व्हावा, चरबी कमी व्हावी आणि त्यासाठी फिरण्याची, आहारावर कंट्रोल करण्याची मानसिक तयारी असते, फक्त सुरुवात सापडत नाही. तर हे जे स्थौल्य आहे ते अनेक आजाराचं कारण ठरणार आहे भविष्यामध्ये, मग ते मधुमेह होईल.

0: किंवा त्याला रक्तदाब होईल किंवा आणखीन इतर घातक आजार होतील. हे जे स्थौल्य असणारी व्यक्ती आहे त्याला पंचकर्माचा फायदा कसा मिळवून द्याल? कारण एकदा तुम्ही पंचकर्म केलं आणि त्याच्या शरीरात थोडासा हलकेपणा आला तर कदाचित तो आणखीन जोमानं पुढं कंटिन्यू त्याचं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करेल. ॲटलिस्ट सुरुवात करण्यासाठी जे बूस्टर डोस लागतो तो जर पंचकर्मातून मिळत असेल तर अतिउत्तम.
1: खूप सुंदर आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात, कारण की त्याच्यावरून मला एक वेगळा मुद्दा आठवला की पाचही पंचकर्म करण्याचं काही फॅड निघालेलं आहे. बऱ्याच संस्था आमच्याकडे या, 7 दिवस थांबा आम्ही 5ही पंचकर्म करून पाठवतो, किंवा केरळलाही बरेच जण पंचकर्मासाठी जात आहेत. तर आपली प्रकृती विकृती बघून ज्या पंचकर्माची गरज आहे तेच केलं पाहिजे. पण आयुर्वेदामध्ये काही कंडिशन असे आहेत त्याच्यामध्ये त्वचा विकार, स्थौल्य आणि उन्माद म्हणजे मनाचा वेडेपणापर्यंतचा स्तर मानसिक आजाराचा, याच्यामध्ये 5ही पंचकर्म करायला सांगितलेले आहेत. अजून एक आजार राहतोय तो म्हणजे कृमी जंत, त्याच्यात तर एकाच दिवशी 5 कर्म करायला सांगितलेत. म्हणजे तो आजार तुमच्या शरीरातले दोष जे आपण सुरुवातीला बोललो वात पित्त कफ याच्या घाणीमध्ये शरीरामध्ये एक जीव तयार होतोय याच्यापेक्षा अजून कुठली मोठी अवस्था येणार आहे. तर त्याच्यामुळे त्या सकाळी वमन, दुपारी विरेचन, संध्याकाळी निरुह बसती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा अनुवासन बसती
0: शक्य आहे का?
1: लिहिलंय आयुर्वेदात आणि करतात वैद्य, फक्त हे सगळं पडद्यामागे राहिलेलं आहे. तर त्याच्यामागचं बरेच गोष्टी आहेत. तर हे पंचकर्म चतुष्प्रकारा संशुद्धी स्थौल्यासाठी, स्थौल्याचा तुमचा विषय धरून स्पष्ट शब्द आलाय, 4 प्रकारची संशुद्धी त्याच्यामध्ये करता येते. 5वी कोणती राहते? तर ती राहते अनुवासन. शरीरामध्ये तेल, चरबी, फॅट, कफ, ओलावा वाढलेला आहे आणि स्थौल्य आहे, तर फक्त तेलाची बस्ती सोडून वमन, वमनापासून सुरुवात केली तर ज्या आळसामुळे व्यायाम करू वाटत नाही तो छातीच्या वरचा किंवा बिंबीच्या वरचा भाग, तिथला कफ मोकळा होतो आणि तो पेशंट आधी व्यायामाला जायला तयार होतो. अभ्यासाला बस बस म्हणून मागे लागावं लागणारी 10वी 12वीची मुलं असतील, किंवा आळस, मी जे सांगितलं आळस हटकून कुणी त्याला आजार म्हणणार नाही म्हणून मी तो भाग इथं पहिल्यांदा उल्लेख केला त्याचा, की हा कफाच्या 20 आजारापैकी एक आहे. तर वमन केलं की पहिल्यांदा आळस कमी होतो ह्या स्थूल लोकांचा आणि त्यांना व्यायाम करण्याची इच्छा होते. दुसरं विरेचन, तिसरं नस्य, त्याच्यामध्ये पण तेलातुपाचं नस्य नाही तर थोडं स्ट्रॉंग नस्य, सुंठ गुळेचं नस्य, अद्रकचा रस डोक्याकडे टाकला की ज्याला सकाळी 10 वाजेपर्यंत उठावा वाटत नाही तो 6 उठलाच पाहिजे काही दिवसांनी, तर डोक्याकडचा कफ कमी झाला की ह्या गोष्टी सुधारतात. आणि तेलाचा बस्ती फक्त त्यांना करायचा नाही. आणि निरुह बस्ती, बस्तीच्या प्रकारामध्ये जे चरकांनी 5 प्रकार सांगितले, रक्तमोक्षण हा सुश्रुतांनी सांगितलाय त्यामुळे आपण त्याला पंचकर्मात धरत नाही चिकित्सेच्या किंवा शास्त्रीय स्तरावर, पण व्यावहारिक स्तरावर रक्तमोक्षणाने वात पित्त कफाचे जे आजार पंचकर्माने सुद्धा कमी होत नाहीत त्यात तात्काळ रक्त काढून किंवा वारंवार रक्त काढून आपण पंचकर्मासारखा फायदा करून घेऊ शकतो. म्हणून प्रचलित पंचकर्म म्हणून रक्तमोक्षणाचा विचार केला जातो. तर निरुह, त्याच्यामध्ये कडू औषधं, दुधात मगा सांगितले वाताच्या किंवा शुगरच्या पेशंटसाठी, तसं स्थौल्यामध्ये शुगर नसेल तर कडू औषधं दूध न टाकता उकळून त्याचा इनिमा दिल्यानंतर स्थौल्य खूप चांगल्या पद्धतीनं कमी होतं.
0: डॉक्टर राजेश पवार सर, समाज व्यसनी होत चाललेला आहे आणि व्यसनाच्या माध्यमातून पुढं अनेक उपद्व्याप त्या व्यक्तीच्या आयुष्यात, त्या व्यक्तीच्या कुटुंबात घडतात, समाजालाही त्रास होतो. या व्यसनी लोकांच्यासाठी विचारतोय प्रश्न की एखाद्या व्यक्तीला व्यसनामुळं अनेक दुष्परिणाम झाले असतील, त्याला आता ते थांबवायचं असेल, तर अशा व्यसनी माणसाला तुमच्याकडे घेऊन येणं हे तुमचीच कसोटी पाहण्यासारखं आहे. कारण पंचकर्म करताना तुम्ही अपेक्षा ठेवता पथ्य पाण्याची आणि हे ब्रह्मदेवाचं ऐकायला तयार नाहीत, अशा वेळी काय करता आणि काही फायदा होतो का?
1: जर हेतू थांबणंच शक्य नसेल तर चिकित्सा देणं व्यर्थ आहे. मग जे म्हटलं की कुणाला औषध देऊ नये, पंचकर्म करू नये, हे ग्रंथात लिहून ठेवलंय. जो मनमानी आहे असा एक शब्द त्यात आहे की जो कुणाचंच ऐकत नाही, अनिर्देशकारित्व अरिष्टानाम, म्हणजे सांगितलेला वैद्याचा निर्देश न पाळणं हे मृत्यूसूचक लक्षणापर्यंत नेणारं सांगितलंय आयुर्वेदात.
0: आणि एखादा पाळायला तयार असेल तर?
1: हा, तर त्याच्यासाठी खूप सुंदर उपाययोजना आहे. म्हणजे एखादं व्यसनमुक्ती केंद्र या पंचतत्वाच्या सिद्धांतावर आपण खूप चांगल्या पद्धतीनं चलवू शकतो. की जसं दारू सोडलीय पण आता जी बेचैन अवस्था आहे तर ते कशामुळं आहे? वातामुळं आहे. तर तुपाची बस्ती, ते तूप कशापासून तयार केले? ब्राह्मी, शंखपुष्पी,

0: लतामांशी अशा मानसिक आजारावर काम करणाऱ्या वनस्पतीपासून ते तूप तयार केले आणि ते आपण संडासच्या मार्गाने सोडतोय तर त्याच्यामध्ये त्याला 100% फायदा होणार. नाकामध्ये सोडतोय तर त्याचा मेंदू शांत होणार. त्याच्यापासून तयार केलेलं तेल अंगाला सोडतोय आणि त्याच्याच काड्याने त्याला रोज 15-20 मिनिटं त्या टबमध्ये बसवतोय तर त्याची जी मानसिकता आहे त्याच्यावर त्या वनस्पती शामक उपाय आणतात आणि त्याची अल्कोहोल किंवा इतर व्यसनांची घेण्याची गरज शरीराची कमी होते. याच्यामध्ये आमच्या गुरुजींचा एक सिद्धांत की ज्यांच्याकडे मी शिकलो आयुर्वेद असे वैद्य समीर जमदग्नी, वैद्य आशुतोष पाटणकर सर यांचं स्मरण व्हायलाच पाहिजे. तर अल्कोहोल ज्याला सोडायची इच्छा आहे त्याला दुधातून सुरुवातीला अल्कोहोल आणि आयुर्वेदामध्ये द्राक्षापासून तयार केलेली द्राक्षासव नावाची एक औषधी हे लिक्विड मिक्स करून द्यायचं आणि टप्प्याटप्प्याने अल्कोहोलचं प्रमाण कमी करायचं आणि द्राक्षासवचं वाढवायचं. त्याच्या शरीराला आपण कधी न वापरलेल्या मार्गातून रक्तात लवकर अल्कोहोल जाऊन त्याच्या मेंदूला ते अल्कोहोल खूप लवकर मिळतं पण तोंडाने न घेतल्यामुळं त्याच्या जिभेवर नियंत्रण येतं आणि अशा पद्धतीनं आपण अल्कोहोलचं प्रमाण कमी कमी करत पुन्हा द्राक्षासवचं प्रमाण कमी कमी करून त्यात अन्य औषधी टाकून त्याला आपण अल्कोहोलमुक्त करू शकतो. सोबत तीच मगाजी सांगितलेली उन्माद ज्यांना 5 कर्म सांगितलेत तर त्यांना वात पित्त कफाचा विचार करून आपण वेडेपणातली औषधं वापरली की त्यांना शांत वाटायला लागतं, तो पदार्थ घ्यायची इच्छा होत नाही आणि त्यांना व्यायाम प्राणायाम एक आध्यात्मिक जर आपण टच देऊ शकलो. बरेच लोक सांगतात मी या गुरूंकडे गेलो आणि मी दारू सोडली, मी पंढरपूरला गेलो, मी मांसाहार सोडला, दारू सोडली. तर असं जर एखादं स्थळ आपण तिथपर्यंत त्यांना नेऊन पोहोचवू शकलो किंवा ते स्थळ त्यांच्या जीवनात आणू शकलो तर हे व्यसनमुक्ती समाज घडवायला पंचकर्माचा खूप महत्त्वाचा वाटा किंवा योगदान भविष्यात असणार आहे.
1: आता थोडं हल्लीच्या पिढीकडे येतो सर मी की सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही. जवळपास प्रत्येक व्यक्तीला स्तुती आवडते, सुंदर दिसणं आवडतं, चांगले कपडे आवडतात. पण सुंदरतेच्या परिमाणामध्ये डोक्यावरचे जे केशसंभार आहे त्यालाही तितकंच महत्त्व आहे आणि हल्ली आपण पाहतोय की मुलांना टक्कल पडणं हे वेगानं सुरू झालेलं आहे, केसगळती वेगानं सुरू झालेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा आता कृत्रिमरित्या उपचार सुरू झालेले आहेत, हेअर ट्रान्सप्लांट किंवा विग हेअर पॅच असे. आता हेअर ट्रान्सप्लांट ही थोडी खर्चिक प्रक्रिया आहे पण जे आहेत तेच केस जाऊ नये, टक्कल पडू नये, केस गळती थांबावी म्हणून काय करता येऊ शकतं जेणेकरून तरुणांना तरुणींना फायदा होईल.
0: मुळात केसांची तक्रार आयुर्वेदानुसार केसांची नसून त्या केसांच्या खाली जो मेंदू आहे त्या मेंदूचं पोषण 2 स्तरावर होतं, हाडातल्यामधला मज्जातंतू आणि ॲक्च्युअलमध्ये हाडं. त्यामुळे केसांचं स्वास्थ्य हे मेंदूच्या तक्रारीवर अवलंबून आहे. कधीच कुणालाच प्रश्न पडत नाही, इवन मेडिकल स्टुडंटलासुद्धा, आयुर्वेदाला आलेल्या लोकांनासुद्धा प्रश्न हा कधी पडत नाही की टक्कल बरोबर माथ्यावरच का पडतं, साईडचे केस कुणाचे का जात नाहीत,
1: हो कानाच्या वरचे
0: कधीच जात नाहीत, मागचे जात नाहीत, माथ्यावरचे का जातात. तर याचं एक सिद्धांत आहे की आपण ज्यावेळेस जन्मतो त्यावेळेस तिथं सुद्धा एक छिद्र असतं ज्याला आपण टाळू म्हणतो.
1: टाळू
0: फक्त भारतातच टाळू भरण्याची पद्धत आहे. तर ही टाळू भरणं आणि हा सिद्धांत डायरेक्ट आपण मेंदूला ते खोबऱ्याचं तेल देत असतो. आता खोबऱ्याचंच तेल का, वर्षानुवर्ष आपण खोबऱ्याचंच तेल लावतो आणि भारतातच ही प्रक्रिया आहे. तर खोबऱ्याच्या तेलाची निर्मिती सेम मेंदूसारखी आहे, बाहेर कवटी हाडाची केसर आणि मध्ये मज्जेसारखा भाग आणि त्याच्यामध्ये तो मेंदूच्या द्रव पदार्थात तरंगतोय. इथं फक्त खोबरं तरंगत नाही तर मध्ये तरंगणारा पदार्थ पाण्याच्या स्वरूपात आहे आणि तेवढं पृथ्वीवर मिळणाऱ्या सगळ्या तेलामध्ये एकमेव तेल आहे जे थंड आहे. तळपायाची आग मस्तकाला जाणे अनेक मनी आयुर्वेदातूनच आलेले आहेत. जर मस्तकाला आग जाते तर ते आगीचं ठिकाण टाळू आहे. त्यामुळे जे लोक चिडचिड करतात, ताणतणावात असतात, एकतर त्यांचे कनिष्ठ ऐकत नाहीत म्हणून त्रस्त आहेत, नाही तर वरिष्ठ त्रास देतात म्हणून त्रस्त आहेत अशी लोक, आणि काही लोकांचा स्वभावच तसा होऊन जातो स्वतःलाही त्रास देणं आणि इतरांसाठीही त्रासदायक असणं, तर ह्या लोकांना टक्कल पडण्याचे चान्सेस जास्त असतात. तर त्या लोकांनी नाकामध्ये तूप गावरान गाईचं, डोळ्यामध्ये एक एक थेंब तूप, खोबऱ्याचं तेल कानामध्ये आणि खोबऱ्याचं तेल माथ्याला जर रोज चोळलं आणि तळपायाची आग तळपायाला राहावी म्हणून तिथं तळपायाला झोपताना. अजून एक पॉईंट राहतो की ज्यांना सगळ्या अंगाला तेल लावणं शक्य नाही त्यांनी किमान माथा, कान, कानाची रचना जी आहे ना ते गर्भाशयातल्या गर्भाकारासारखी आहे. कुणालाच माहीत नाही की कान तिथंच का टोचतात, ह्या प्रत्येक गोष्टीमागं आयुर्वेद आहे. तर ज्या ठिकाणी कान टोचतात, गर्भ उलटा केला ना, तर ती कानाची जागा मेंदूची जागा आहे. त्यामुळे ब्रेन शार्प राहावा. कानच का पिळतात, कानाला

0: जो त्रास दिला जातो शालेय का जीवनामध्ये, कानच का पिळतात, पुन्हा चूक होऊ नये हे मेंदूला कळालं पाहिजे. त्यामुळे कानाला तेल लावलं, कानाच्या पडद्याला तेल लागलं, डोळ्यामध्ये तूप, नाकामध्ये तूप, तर मेंदूचं पोषण थांबत नाही आणि त्या व्यक्तीला केस गळूच शकत नाही.
1: जर गळत असतील तर आयुर्वेदामध्ये उपचार आहेत का?
0: आहेत ना. पहिल्यांदा पंचकर्म, मेंदूकडे चाललेली जी रक्तातली घाण आहे ती जर पित्ताची असेल तर विरेचन, कफाची असेल तर वमन, वाताची असेल तर बस्ती करून आधी आतड्यातली घाण कमी करणं आणि रक्त शुद्ध होणारी औषधं, तेल, तूप. तूपच का तर मेंदू हा तुपासारखा आहे, त्यामुळे हे औषधी तूप जे मेंदूचं पोषण करतात, त्याच्यामध्ये ब्राह्मीघृत सगळ्यांना माहीत असलेलं, सुवर्णभस्म जे सुवर्णप्राशन म्हणून लहान मुलांना दिलं जातं, तर जर मोठ्या मुलांनी किंवा प्रत्येकाने चालू केला तर मेंदूचं पोषण होतं आणि केस गळती पूर्ण थांबू शकते. केस परत येण्यासाठी मात्र थोडंसं अवघड काम आहे. मग त्या ठिकाणी पंचकर्म, विद्धकर्म जे आपण उपकर्मामध्ये म्हटलं, ते जळू लावणं, जळू लावून घाण रक्त काढणं, लेप लावणं आणि ग्रंथात वर्णन आहे हत्तीच्या दाताची राख चोळणं किंवा त्याचा लेप करणं. पण आता तर त्याच्यामुळे मी पण ग्रंथात लिहिले, कारण की त्यावेळेस हे राजे महाराजांसाठी लिहून ठेवलेलं आहे.
1: डॉक्टर राजेश पवार सर, आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आपण गत दोन भागात पंचकर्म या आयुर्वेदीय उपचार पद्धतीविषयी माहिती दिलीत. पंचकर्म उपचार कोणकोणत्या आजारामध्ये रुग्णाला दिलासा देतात हे सांगितलं आणि आयुर्वेदाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिलीत. नक्कीच या माहितीचा लाभ आपले श्रोते करून घेतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात, आरोग्य दर्पणच्या दोन भागात पंचकर्माविषयी माहिती दिलीत. दिलेल्या या माहितीसाठी आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.
0: मला असा प्रश्न पडला की एवढे अवघड आणि पडद्याआडचे प्रश्न तुम्ही कसं काय विचारलेत, कारण की असे प्रश्न विद्यार्थ्यांनाही पडत नाहीत आजच्या काळात. आणि लोकांना याबद्दल नक्कीच आपल्या माध्यमातून जागरूकता निर्माण होईल. लोक पंचकर्मासाठी, दिनचर्या ऋतुचर्यासाठी, निरोगी राहण्यासाठी औषध घेण्यापेक्षा जवळच्या वैद्यांकडे जातील असा एक आशावाद. आणि सर्व श्रोत्यांना एक कृतज्ञपूर्वक नमन करून मी माझी झालेली आयुर्वेदाची सेवा सद्गुरूचरणी समर्पित करतो. खूप खूप धन्यवाद.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्य दर्पण या कार्यक्रमात पंचकर्म एक बहुउपयोगी आयुर्वेदीय उपचार पद्धती याविषयी धाराशिव येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर राजेश पवार यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात. मुलाखतकार होते दौलत निपाणीकर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
3: विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत अजूनही तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा AI & ML शाखेत प्रवेश मिळाला नाही?
4: चिंता करू नका. विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI & ML या शाखांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
3: तुमच्या उज्ज्वल करिअर साठीची ही सुवर्ण संधी दवडू नका. लवकरात लवकर VVP पॉलिटेक्निक सोलापूर इथं संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 83 800 80 555.

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: श्रुती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा

अत्र गीत कार्यक्रम जिथे शब्द सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून.

श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. आज सायंकाळी 6:30 महिलांसाठीचा कार्यक्रम स्वयंसिद्ध अपणायकाल, यामध्ये आजचा विषय आहे एकल पालकत्व, संघर्षातून यशाकडे जाणारा प्रवास. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळे यांचं, सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा ऐकायला विसरू नका महिलांसाठीचा कार्यक्रम स्वयंसिद्धा, आज सायंकाळी 6:30. निवेदन संपलं.

आपण ऐकलत सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं बिनकामाचा नवरा या चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत दिलं होतं राजेंद्र विनय यांनी. श्रोते हो, आपण ऐकताय गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया खिचडी या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

नहीं रे नहीं, अजून येत नाही तशी मजा. हां आठवलं, काठेवाडी होशील का रे राजा?

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूया.
1: विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत अजूनही तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा AI अँड ML शाखेत प्रवेश मिळाला नाही?
2: चिंता करू नका. विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI अँड ML या शाखांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
1: तुमच्या उज्ज्वल करिअर साठीची ही सुवर्ण संधी दवडू नका. लवकरात लवकर VVP पॉलिटेक्निक सोलापूर इथं संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 83 800 80 555. दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर. इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, मेकॅनिकल, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.
2: 10वी नंतर प्रथम वर्षाला, 12वी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
1: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBC ना 50% सवलत. हॉस्टेल, मेस ची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
2: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर.
0: श्रोते हो, ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद झाकीर हुसेन यांनी तबल्यावर वाजवलेला रूपकाल.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद झाकीर हुसेन यांनी तबल्यावर वाजवलेला रूपकाल ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 11:30 वाजले आहेत. गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत.

श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली मैने प्यार किया या चित्रपटातील असद भोपाली यांची गीतरचना, संगीतबद्ध केली आहे राम लक्ष्मण यांनी.

आपण ऐकलत आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत, एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात. चित्रपट होता प्रेम कैदी. श्रोते हो, आपण ऐकताय गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया घायल या चित्रपटातील अंजन यांचं गीत. स्वर आहे लता मंगेशकर आणि पंकज उधास यांचा. चित्रपट आहे घायल आणि संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी.

श्रोते हो, आपण ऐकलत लता मंगेशकर आणि पंकज उदास यांनी गायलेलं अंजन यांचं गीत. संगीत दिलं होतं बप्पी लहरी यांनी आणि चित्रपट होता घायल. आपण ऐकताय गीत बहार, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. स्वर आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज यांचा आणि चित्रपट आहे आवारगी.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत साधना सरगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी आणि चित्रपट होता अनाडी. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र, दुपारचे 12 वाजत आहेत. महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो, ऋतुचक्र सृष्टीचक्र अखंड फिरत असतं. आपणही या सृष्टीचक्रासोबत मोठ्या हिमतीनं अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतो, तसा प्रयत्न करत असतो. मैत्रिणींनो, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये तिनं आई होणं हा अतिशय महत्वाचा टप्पा. यावेळी तिच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात आणि नैसर्गिकरित्या तर तिच्या बाळाची भूक भागवण्यासाठी दूधही तयार होत असतं. हे आईचं दूध म्हणजे नवजात बाळाच्या आयुष्यातील सर्वात अमूल्य अशी भेट. हे दूध त्या बाळासाठी परिपूर्ण पोषण आहे. यामध्ये आवश्यक पोषक घटक, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक आणि प्रेमाची उभसते. जन्मानंतरच्या पहिल्या तासातच स्तनपान सुरू करणं आणि पहिले 6 महिने केवळ आईचं दूध हेच बाळाच्या निरोगी वाढीसाठी अत्यंत आवश्यक मानलं जातं. स्तनपानामुळं त्या बाळाचं अनेक संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होतं, योग्य वाढ आणि विकास होतो. यासोबतच आईचं आरोग्य देखील चांगलं राहण्यासाठी मदत होते. आई बाळातील भावनिक नातं सुद्धा अधिक दृढ होतं. मैत्रिणींनो, प्रत्येक वर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होत असतो. चला तर आपणही या निमित्तानं प्रत्येक मातेला प्रोत्साहन देऊया आणि निरोगी सशक्त पिढी घडवण्याचा संकल्प करूया.

मैत्रिणींनो, आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. सख्यांनो, खेळांचं आपल्या साऱ्यांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. या खेळाशी आपली ओळख अगदी बालपणापासूनच होते. ती छोटीशी बॅट, बॉल किंवा मग वेगवेगळी खेळणी. मग शाळेत गेल्यानंतर खो खो, लंगडी, आट्यापाट्या, कबड्डी असे खेळ खेळाच्या त्या हमखास तासामध्ये खेळलेच जातात. काही जण मात्र यात नैपुण्य मिळवतात आणि विविध स्पर्धेत भाग घेऊन त्या शाळेचा नावलौकिक वाढवतात, त्या खेळामध्ये करिअर करतात. चला तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत भेटूया कबड्डीपटू उज्ज्वला चरडे यांना. त्यांची ही मुलाखत घेतली आहे स्वाती तुपकर या मैत्रिणीने.

0: मैत्रिणींनो नमस्कार. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालेत मी स्वाती तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो या मालिकेअंतर्गत आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर कबड्डी या खेळामध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या कबड्डीपटू आणि आट्यापाट्या खेळाडू उज्ज्वला चर्डे. तेव्हा आजच्या कार्यक्रमातून त्यांच्या खेळाचा हा प्रवास आपण जाणून घेऊया, त्यांचं स्वागत करूया. नमस्कार उज्ज्वला ताई.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो कबड्डी हा आपला राष्ट्रीय खेळ. उज्ज्वला ताई, असं म्हटलं जातं की खेळायचं जिद्दीनं आणि जिंकायचं ताकदीनं. अशा जिद्दीनं तुम्ही मैदानात उतरलात आणि कबड्डी या खेळामध्ये यशस्वी पदार्पण तुम्ही केलं. तर तुम्ही जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा तो काळ कसा होता?
1: सध्या तर आजच्या याच्यात जर बघितलं तर आज मुलांना इतकी फॅसिलिटी भेटून जाते खेळायला. आमच्या वेळेस ग्राउंडला सुद्धा आम्हाला कोणत्या ग्राउंड वर खेळायचं ग्राउंड सुद्धा उपलब्ध नाही राहायचं त्यावेळेला. आणि खेळायची मनापासून इतकी इच्छा राहायची, पाऊस पडला की ग्राउंड पूर्ण चिखलनी भरून

0: जायचं आणि त्यावेळेला त्या ग्राउंड मध्ये सोय काहीच नाही पाहिजे. आता तरी आपण बघतो हल्ली ग्राउंडचं डेव्हलपमेंट इतकं छान आहे की मुलं छान प्रकारे खेळू शकतात, पण तो काळ जो होता खेळाडूसाठी तो एक चॅलेंज म्हणता येईल.
1: अच्छा,
0: की त्यावेळेला जे खेळाडू घडायचे, आता पण ते चॅलेंज आहे, पण आता हे राहिलंय की मुलांना दिखावा जरा जास्त आहे. त्यावेळेला फक्त हे राहायचं की मी खेळू कसं आणि याच्यातून समोर जाऊ कसं.
1: बरोबर,
0: खूप चॅलेंजिंग होतं त्यावेळेला खेळणं, आणि त्यावेळेला इतकं अवघड होतं, कॉम्पिटिशन पण भरपूर वाटायची. घरचे पण त्यावेळेला पॅरेंट्स अवेअरनेस एवढा नव्हता जसं आज पॅरेंट्सचा इतका पाठिंबा मिळतोय मुलांना की खेळा, अभ्यासाकडे पण लक्ष द्या आणि खेळायला

0: खेळा, अभ्यासाकडे पण लक्ष द्या आणि खेळायला पण. हल्ली तर आम्ही असं पाहते की पॅरेंट्स स्वतः ग्राउंडवर मुलांना सोडून देते. आमच्या वेळेस कधीच पॅरेंट्स ग्राउंडवर सोडायला नाही आले, कुठेच नाही. मॅचेसला सुद्धा जात होत तर त्यावेळेला असं बोललं जात होतं की अभ्यास काय करशील, कधी करशील. मग घरी कधी कधी खोटं बोलून निघायचं की नाही शाळेमध्ये थोडं उशीर होईल, आज सकाळचा मॅच खेळायला जायचं आम्ही आणि रात्री मग थोडा उशीर झाला की आता आई ओरडेल घरी, आम्ही खोटं बोलून आलाय मॅडम. शिक्षक पण त्यावेळेला खूप सपोर्टिव्ह होते. आणि मी मराठा लॉन्सर्स या क्रीडा मंडळमधून खेळले, तिकडनी पण जे सिनियर्सचा मला खूप छान पाठिंबा होता त्यांचा सुद्धा.
1: बरं, हे सांगा की तुम्हाला कबड्डी हा खेळ आधीपासून आवडायचा का, तुम्ही या खेळाकडे कशा काय वळलात?
0: मी हिंदू मुलींच्या शाळेला ऍडमिशन केली होती. त्यावेळेला शिक्षकांचं म्हणणं होतं की आपल्या शाळेत गेम्स पण होतात, तर आम्ही विचारलं कोणते होते, तर खो खो आहे, कबड्डी आहे, जिम्नॅस्टिक होत आहे. मग ग्राउंडवर एकदा जाऊन बघितलं, ग्राउंडवर जाऊन बघितल्यानंतर खो खो पाहिलं, अरे इकडे तर खूप पळावं पळावं लागतंय म्हणून. जिम्नॅस्टिक पाहिलं तर ती जिम्नॅस्टिकची बीमच पाहून घाबरल्यासारखं झालं की खाली पडल्यावर काय होईल. मग कबड्डी पाहिलं, हा खेळ आपण खेळू शकतो. त्यावेळेला मी 7th क्लासला होती आणि एवढं काही कळत नाही होतं, तर हा खेळ आपण खेळू शकतोय. तर 8-10 दिवस आम्हाला असंच डेमो प्रॅक्टिस म्हणून असंच खेळवायचे खेळवायचे. त्या 8-10 दिवसांमध्ये ज्या म्हणजे सरावामध्ये त्या मैत्रिणी ज्या मिळाल्या 8-10 दिवसाच्या, त्या इतक्या छान होत्या. आणि आम्हाला सर्वात छान म्हणजे आमची अर्चुताई, अर्चना पेंटा म्हणून आहे, पोलीस सध्या पोलीस खात्याला आहे ती, सरावाला ती होती, तिच्यामुळे आम्ही इतकं समोर आणि खूप छान वळण लावलं तिने ग्राउंडचं. मी आता पण हेच म्हणेल की मुलांना खेळायला पाठवा, वळण भरपूर छान लागते. जर तुम्हाला सिनियर्स छान लाभले, आजकाल तर इतकं हे छान झालंय की ग्राउंडमुळे मुलांना खरंच करिअर विषयी पण तिथे भरपूर गोष्टी सांगितल्या जाते.
1: म्हणजे तुम्ही एकंदरीत तुमच्या शिक्षकांच्या प्रेरणेने या खेळाकडे वळलात,
0: हो ना?
1: बरं, हा खेळ खेळताना खूप जिद्द, मेहनत असावी लागते, मनाची एकाग्रता असावी लागते, सगळ्यांमध्ये एकी असावी लागते, आपण म्हणू शकतो की ताकदीचा खेळ आहे हा कबड्डी म्हणजे.
0: हो,
1: तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: म्हटलं तर जाते की ताकदीचा खेळ आहे म्हणून. भरपूर गेमला असं असतंय की ताकद आणि तुमचं टेक्निक काय असतं,
1: हा
0: त्यावर पण नुसती ताकद असूनच चालत नाही, तुम्हाला टेक्निक सुद्धा वापरावी लागते तिथे. पण जर कुठे खेळ खेळायचा आहे आणि त्याचा फिटनेस जर करायचा आहे, तर डाएटला सुद्धा तेवढंच महत्व द्या तुम्ही. आणि मुलांमध्ये काय त्याचा शार्पनेस काय ते बघून त्या फील्डला चॉईस करा.
1: अच्छा,
0: म्हणून कुठलाच गेम असं म्हणता नाही येईल की ताकदवरच आहे की कुठला गेम टेक्निकवर आहे. दोन्ही जर प्लस राहिला, तुमचं संतुलन या दोन्हीमध्ये राहिलं, तर प्लेअर खूप छान घडू शकतो, एक खेळाडू उत्तमरित्या छान सराव करू शकतो.
1: बरं, कबड्डी शिवाय तुम्ही आणखी इतर पण खेळ तुम्ही बघितले म्हणतात, तर कोणता खेळ तुम्हाला अधिक आवडला?
0: कबड्डी व्यतिरिक्त आट्यापाट्या सुद्धा मी खेळली आहे, तो सुद्धा गेम मला आवडलाय. पण तो मी काहीच काळ खेळली, त्यानंतर माझा जो मेन गेम होता तो माझा कबड्डीच होता.
1: बरं, तुम्ही आट्यापाट्या गेम बद्दल बोललात, पण आजकालच्या मुलांना मला वाटतं त्या गेम विषयी बरीच माहिती नाहीये, तर तुम्ही काय सांगू शकाल त्याविषयी माहिती? तो गेम आजही खेळला जातो का?
0: तो गेम आजही खेळला जातो. इवन खासदारला सुद्धा त्याच्या मॅचेस असतात, स्कूल स्तरावर पण असतात, आपल्या शालेय स्तरावर पण त्याच्या मॅचेस होतात, त्यानंतर आपल्या स्टेट वगैरेला पण त्याच्या मॅचेस होतात. फक्त हे आहे की तो गेम म्हणजे वाढवण्यात नाही आला ते. बाकी आताही सुरू आहे खेळणारे कबड्डी आणि खो खो जे मुलं खेळतात ते आट्यापाट्याला छान प्रॅक्टिस करतात, छान उत्तम प्रदर्शन करू शकतात.
1: अच्छा, तर उज्ज्वला, ते कबड्डी हा खेळ आपल्याला माहिती आहे की तो सांघिक खेळ आहे, पण आट्यापाट्या या गेममध्ये नेमकं काय आहे, नेमका तो खेळ कसा आहे हे सांगू शकाल का?
0: आट्यापाट्या गेम असा आहे की खो खो सारखं ग्राउंड असतं त्याचं. खो खो सर्वांनाच माहिती आहे, ग्राउंड खो खो सारखं असते, एक सूर पाटी असतो, त्यावर सूर पूर्ण पाटी खेळल्या जाते आणि 9 डिफेंडर असतात. जसं खो खोला बसून खेळतात, याला उभवून त्यांना प्लेयर दुसऱ्या पाटीवर नाही गेला पाहिजे.
1: अच्छा,
0: त्यावेळेला 4 प्लेयरची सुटायची, आता 5 प्लेयरची एक बॅच सुटते. ती त्या प्लेयरला समोर नाही वाढू द्यायचं, त्याला तिथेच थांबायचं, म्हणून असे प्लेयर उभे राहतात आणि त्यांना अडवतात.
1: अच्छा,
0: तो पण गेम बघायला वगैरे जेव्हा बघतात, गेम बघायला इतका छान वाटतो आणि खेळावंसं वाटतो. मग

0: बरं, कबड्डी खेळताना तुम्ही बऱ्याच स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेतला, तर त्या स्पर्धेविषयी तुम्ही काय सांगाल की ज्या ठिकाणी तुम्ही यशस्वी झालात?
1: आमचा मॅच सुरू होता त्यावेळेला, आजही मला तो दारव्याचा क्षण आठवतो, त्यावेळेला इंडियाचा फायनल मॅच सुरू होता वर्ल्ड कपचा.
0: अच्छा.
1: आणि आमचं तिकडे आम्हाला हे सुरू होतं की आज इंडियाचा पण मॅच आहे, आम्ही दारव्याला होतो, फायनल मॅच सुरू आहे, आणि आपला मॅच कसं काय करायचा, आपला मॅच कसं काय. अर्धीच्या वर्ल्ड कपचं म्हटल्यानंतर तर आपण भारतीय जनरली क्रिकेटचं पण पाहतो तर इच्छा राहते. वर्ल्ड कपचा फायनल म्हटलं, त्यावेळेला इंडिया फायनलला खेळत होती. मला असं वाटतंय 2011 की 2013 जे वर्ल्ड कप आपण जे जिंकलं आहे त्या दरम्यानची गोष्ट आहे. तर आमचा दारव्याला मॅच सुरू होता, आम्ही म्हटलं हा मॅच काढू नाही काढू, जेव्हा इंडिया जिंकण्याविषयी विचार करत आहे तर आपण का बरं नाही काढू शकत.
0: हो ना,
1: आम्ही तो विचार आम्ही, कारण तुम्ही या अगोदरच बोलले की सांघिक खेळ आहे, टीम करून चालावं लागते. त्या शेवटच्या क्षणाला जो आमचा मॅच टर्न झाला,
0: अच्छा,
1: अगदी शेवटच्या क्षणाला, की तो मॅच आम्ही जिंकल्यानंतर जे अश्रू निघतात खुशीचे, ते आम्हाला म्हणजे फील झालं की आपण शेवटच्या क्षणाला काय केलं. कारण आमची टीम त्यावेळेला पूर्ण बसून गेली होती, नवीन मुली घेऊन आम्ही त्यावेळेला खेळलो.
0: अच्छा.
1: तर आम्हाला ते खूप सरप्राईज वाली गोष्ट होती आमच्याकरता.
0: हो.
1: बाकी तर मराठा लॉन्सर्स नावाजलेलं मंडळ आहे, तर फायनल विषयी अंतिम सामन्याविषयी एवढं काही हे नाही, म्हणजे झाले भरपूर अंतिम सामने आम्ही जिंकले, काही असं नाही, पण जो नवीन मुली घेऊन खेळलो आम्ही दारव्याला, ती गोष्ट आम्हाला खूप सरप्राईज वाली वाटली.
0: आणि नेहमीसाठी लक्षात राहण्यासारखी गोष्ट,
1: नेहमीसारखी लक्षात होती. त्यावेळेला इंडिया विन आणि आम्ही पण विन, आणि लगेच आमचा मॅच संपल्यानंतर आम्ही थांबलो सुद्धा नाही, इंडियाचा मॅच बघायला चालला.
0: बरं, जेव्हा तुम्ही राष्ट्रीय स्तरावर खेळलात तर कोणत्या कोणत्या ठिकाणी जाऊन खेळलात तुम्ही?
1: राष्ट्रीय स्तरावर माझं नाशिकला झालंय राष्ट्रीय स्तर. अगोदर स्कूलला असताना राष्ट्रीय स्तर नाशिकला झालाय, आणि नंतर त्यानंतर भरपूर ठिकाणी जाऊन आलंय. चेन्नईला झालं होतं माझं आट्यापाट्याचं.
0: अच्छा. मग एखाद्या स्पर्धेमध्ये आपल्या राज्याचं जेव्हा आपण प्रतिनिधित्व करतो तेव्हा तुम्हाला कसं काय भावना होत्या तुमच्या?
1: राज्याचं ज्यावेळेला आपण प्रतिनिधित्व करते त्यावेळेला कसं असते, डिफरंट डिफरंट राज्यातनं येते, वेगवेगळ्या राज्यातल्या सर्वच टीम येतात. आणि त्यावेळेला म्हणजे खेळायच्या वेळेला आहे तर आपण भारतीय
0: हो ना,
1: पण ज्या वेळेला खेळायच्या वेळेला हे समजते आपली महाराष्ट्राची टीम आहे, ते कुठेतरी मनाला वाटतंय की आपल्या नाही महाराष्ट्राने प्लेस मारायला पाहिजे. पण दुर्दैव की आम्ही तिसरा स्थान मिळवलं होतं.
0: अच्छा.
1: पण तेच आपल्याला असं वाटतंय की कुठेतरी ही भावना राहते की आपल्या राज्याचं नाव कुठेतरी व्हावं.
0: अगदी अगदी बरोबर
1: आहे, तर आपण भारतीय, बाकी कुठली पण मारा सारखंच आहे. त्यानंतर या फील्ड मधून गेल्यानंतर आपल्याला कळतं की हे सर्व सारखंच आहे, पण एक खेळायच्या वेळेस आपल्याला आपल्या टीम विषयी, इव्हन राज्याचंच काय, आपण ज्या टीम्स कडून खेळतो आपल्याला असं वाटतंय की आपणच विनर व्हावं.
0: हो ना. आणि कबड्डी हा सांघिक खेळ आहे तर आपण बोललोच, आणि या खेळामुळे एकीची भावना पण निर्माण होते आपल्या सगळ्यांमध्ये. हा, तर हा खेळ अधिक चांगला होण्यासाठी प्रत्येक खेळाडूमध्ये कोणत्या क्वालिटीज असायला पाहिजे हे सांगा.
1: प्रत्येक खेळाडूमध्ये एक जिद्द असायला पाहिजे, चिकाटी असायला पाहिजे. खेळाडूला जर खेळायचं आहे त्याचं ध्येय एकच असायला पाहिजे की आपल्याला समोर या खेळामधनं काहीतरी, जेव्हा कुठे त्याच्यामध्ये ही भावना निर्माण होईल स्वतःविषयी की नाही मी या खेळातनं काहीतरी स्वतः घडलो पाहिजे, त्याच वेळेस तो खेळ तो व्यवस्थित खेळू शकतो. याला त्याचा स्वार्थ सुद्धा म्हणू शकतो आपण, पण जोपर्यंत बिना स्वार्थाने जर त्याला खेळायला लावा तर तो काहीच नाही खेळू
0: शकत.
1: स्वार्थ कुठे ना कुठे त्याला, की आपलं भविष्य याच्यामध्ये करायचं आहे, याच्यातून आपल्याला आपलं भविष्य निर्माण करायचं आहे, तर त्यांच्यामध्ये जिद्द असायला पाहिजे, चिकाटी असायला पाहिजे.
0: खरंच ज्वलताई, खूप छान सांगितलं तुम्ही. खेळाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहेच असं म्हणतात की खेळानं आपली एकाग्रता पण वाढते. चिकाटी हवी आहे, जिद्द हवी आहे, आत्मविश्वास हवा आहे खेळण्यासाठी. तर खूप छान असं सांगितलं तुम्ही. तर मैत्रिणींनो, आपण ऐकत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ, आणि या कार्यक्रमाअंतर्गत आपण क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये उज्ज्वला चर्डे यांच्याशी छान गप्पा मारत आहोत आणि जाणून घेत आहोत त्यांच्या एकंदर क्रीडा प्रवासाविषयी. या प्रवासात आणखी पुढे जाण्याआधी घेऊया या गीताचा आनंद.

0: उज्ज्वला ते पुन्हा वळूया आपल्या प्रवासाकडे. बरं, तुम्ही कोणत्या वर्षी खेळलात कबड्डी, म्हणजे लास्ट कोणत्या वर्षी खेळलात?
1: 2014-14 वगैरे सोडलंय.
0: हे जवळपास 12 वर्ष झालेत आता.
1: हो,
0: तर तुम्हाला तो काळ आणि आजचा काळ यामध्ये काही फरक जाणवतो का?
1: भरपूर फरक आहे. त्यावेळेला आम्ही मातीवर कबड्डी खेळायचं, आता मॅटवर कबड्डी झालाय.
0: अच्छा.
1: त्यानंतर आता मुलांना भरपूर फॅसिलिटी भेटते. त्यावेळेला आम्हाला ट्रॅक सूट आणि शूज घालायला सुद्धा पैसे नसते. आताचा प्रत्येक प्लेयर पाहिला तर टॉप मध्ये दिसतो, ट्रॅक सूट आणि शूज त्यांना मॅचेसला. त्यावेळेला आम्हाला असं होतं की घरून सुद्धा आम्हाला पैसे पॅरेंट्स नाहीच. आता पॅरेंट्सला न बोलता सुद्धा त्याला हे कळतंय की नाही मुलगा खेळायला जात आहे तर त्याला ट्रॅक सूट द्यावं, त्याला शूज द्यावं. त्यानंतर ग्राउंड जे डेव्हलप झाले आता भरपूर, आणि मनपातर्फे तर भरपूर ग्राउंड डेव्हलप करण्यात आले खेळाच्या याच्यानुसार. आणि महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी जे, त्यांनी असं एकही ग्राउंड असं मनपाचं असं हे नाही आहे की म्हणता येईल की डेव्हलप करण्याच्या मागे नसेल म्हणून.
0: तर उज्ज्वलताई, तुम्ही शाळेत असताना कबड्डीकडे वळलात आणि खेळलात, तर तुम्हाला घरून सपोर्ट तसा मिळाला का? आई वडिलांनी नाहीतर म्हटलं असतं नाही अभ्यास कर, कशाला खेळते, खेळण्यामध्ये वेळ जाईल, मग तुझा अभ्यास होणार नाही, तर मग तुम्ही अशा वेळी काय केलं?
1: त्यावेळेला हा जो आहे हा क्षण सर्वच खेळाडूंच्या, म्हणजे माझ्या सोबत जेवढे होते आम्ही मैत्रिणी, सर्वांच्याच आयुष्यातून गेलंय की उतार चढाव झाल्यासारखं. कधी पॅरेंट्स बोलायचे की अभ्यासाकडे आमचं दुर्लक्ष व्हायचं, इकडे बॅग टाकली की तिकडे दुसरा मॅच लगेच, इकडे आई बोलायचं नेमकं हे काय आहे, वारंवार तू बॅग भरतेस, बाहेर गावी जाते, तिकडच्या मॅचेस नाही संपल्या की इकडे अभ्यास कधी करणार, आई होऊन जाईल अभ्यास, आई होऊन जाईल. आमच्या वेळेस आम्ही, आता मुलं अभ्यासामध्ये इतके गुंतले आहे आणि शाळेचा टायमिंग सुद्धा भरपूर चेंज झाला आहे. त्यावेळेला शाळेचा टायमिंग एक खूप छान होता की 12 ते 5.
0: हो ना.
1: त्यानंतर मुलाला जो वेळ, आणि ट्युशन्स एवढे राहिले नव्हते, सकाळी मुलं ट्युशन करायचे आणि 9वी-10वीला आम्ही ट्युशन पाहिले 10वीला.
0: हो.
1: आता तर तुम्ही पाहाल तर केजी पासून ट्युशन राहते. पॅरेंट्सला विचारलं तुम्हाला लडका खेळणे नाही जाता, कहा दीदी अभी तो ट्युशन है, फिर आएगा फिर थक जाएगा फिर ट्युशन है. शाळेचे टायमिंग पण खूप चेंज झाले. आमच्या वेळेला 12 ते 5 होतं टायमिंग, त्यानंतर आम्हाला फक्त ग्राउंड दिसायचं. 5 वाजता 5:30 आमचं ग्राउंड मध्येच आम्ही आपला टी शर्ट आणि हाफ पॅन्ट खेळायला आम्हाला सांगितलंच होतं शिक्षकांनी ठेवायचं. 9 वाजता आम्ही ग्राउंड मधून निघायचं तिथनं. त्यावेळेला जे होतं पॅरेंट्सचं म्हणणं की तू नुसतं खेळशील खेळशील आणि त्यानंतर काय करशील, त्यावेळेला मग माझ्या आईला एकच बोलली, आई मी एवढा अनुभव घेतला ताईंच्या वगैरे याच्यावरून, म्हटलं माझ्या इकडे पण शिकणारे म्हणजे हुशार स्टुडंट आहे, म्हटलं जिथे त्यावेळेला आता 80 वगैरे सर्वांना भेटून जाते पर्सेंट, त्यावेळेला 60 सुद्धा म्हटलं तर भरपूर मोठी गोष्ट होती. आई जरी माझ्या समोरचा 60% वाला मी तुला एवढी हमी देते म्हटलं की 60% वाला जरी तो खूप हुशार असेल आणि मी जर माझं स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल आणि 50% मला असेल तर मी

0: याच्याही पेक्षा मी पुढे जाईल.
1: बरोबर.
0: ही मी माझ्या आईला शाश्वती दिली होती, तू घाबरू नको, मी अभ्यास तर करील, पण जर हुशार नुसतं फक्त पुस्तकी ज्ञान असलं तर नाही चालेल. त्याच्यासोबत स्पोर्ट्सचं जर तुम्ही एक सर्टिफिकेटला सुद्धा तुमच्या इतक्या व्हॅल्यू आहे की तुम्ही जर त्याच्यापेक्षा शिक्षणात सुद्धा थोडंफार कमी असले तर त्या स्पोर्ट्सच्या सर्टिफिकेटच्या बेसवर सुद्धा तुम्ही आज चांगल्या प्रकारे नोकरी करू शकता.
1: अगदी अगदी, खूप छान. मग आता तुम्ही काय करत आहात सध्या?
0: आता मी सध्या महानगरपालिकेला क्रीडा निरीक्षक या पदावर आहे.
1: अच्छा, मग त्या क्रीडा निरीक्षकाचं नेमकं काम काय असतं हे सांगा ना.
0: क्रीडा निरीक्षकांचं काम तसं जर पाहिलं तर आहे, भरपूर आहे, पण स्पष्ट शब्दात जर ग्राउंड विषयी जर आपण बोलतो आहे तर आम्हाला सर्वात अगोदर दिसते की नागपूर महानगरपालिकेअंतर्गत जेवढे ग्राउंड येते, मैदानांचा विकास जो आहे तो आम्हाला करायचा आहे खेळाडूंकरता, जेणेकरून आम्हाला जी स्थिती अनुभवली आम्ही ती आता या नवीन प्लेयरनी नाही अनुभवायला, त्यांचा कुठेतरी अडथळा नको यायला त्यांना.
1: उज्ज्वलताई असं म्हणतात, कबड्डी खेळताना समोरच्या टीम वरती आपल्याला चढाई करायची असते, त्यासाठी आपल्या टीम मधला एक स्पर्धक पुढे जातो, तर चढाई करताना मनामध्ये कोणते विचार असतात?
0: चढाई करायच्या वेळेस मनात फक्त एकच असते की आपल्या टीमला जिंकायसाठी आपल्याला किती पॉईंटची आवश्यकता
1: आहे. अगदी अगदी बरोबर.
0: बाहेरचा बघणारा हा बघतो आपलं प्रदर्शन बघतो, आणि त्यातले पण काही असते, अरे पडलं तर लागून नाही जाईल का, मला काही इंजुरी तर नाही होईल, माझे लिगामेंट्स अगदी लिगामेंट्स गेले होते,
1: अरे बापरे,
0: मी निकॅप लावून खेळायची,
1: अरे
0: पण फक्त समोर मला हेच राहायचं की आपल्या टीमला किती पॉईंट्स ची आवश्यकता आहे आणि आपण हा पॉईंट कसा भरून काढला पाहिजे. एक चढाई करणारा फक्त हाच विचार करतो की आपल्याला किती पॉईंट भरून, त्याच्या हे डोक्यात फक्त हे राहतं. त्यावेळेला तो चढाई करताना असं आवश्यक नाही की प्रत्येक चढाईला तो यशस्वीच होईल, अपयश पण येते, पण तो स्ट्रगल इतका करतो त्याकरता आपल्या टीमला जिंकवण्याकरता, त्यावेळेला हे तो सोडूनच देतो की मला इंजुरी झाली आहे, मी आता पडील तर पुन्हा लागेल तर नाही, फक्त त्याच्या डोक्यात हेच राहते की मी इथून जर पॉईंट मारेल तर माझी टीम कशी जिंकेल.
1: बरोबर अगदी. आणि कधी कधी अशा गोष्टीमध्ये अपयश पण येतं, कधी कधी आपण हरतो पण, पण मग अशा वेळी परत दुसरी मॅच खेळताना आपल्यामध्ये तेवढी जिद्द आणि चिकाटी पण असावी लागते.
0: हो
1: हो ना,
0: हारून नाही चालेल ना, हारून जर आपण तिथे हारलो तर समोरचा मॅच खेळणारच नाही. खेळच
1: हा
0: असा आहे की हार जीत तिथे होणारच आहे खेळामध्ये, प्रत्येक खेळामध्ये, आज गेम नाही कोणता पण खेळ खेळा तुम्ही, हार जीत तिथे होणारच आहे.
1: अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. बरं, फिटनेस विषयी काय सांगाल तुम्ही, कारण एक खेळ म्हटलं की फिटनेस खूप महत्वाचा ठरतो.
0: हा महत्वाचा मुद्दा आहे फिटनेस. फिटनेस शरीराला इतके आवश्यक आहे, काही खेळाडू असे असतात ना कर लेंगे हम, मग त्याचा इफेक्ट पडतो जर फिटनेस नाही राहिला तर आपल्या खेळण्यात जी जखम वगैरे होऊन जाते, तर त्याकरता एका प्लेअरला खेळायच्या अगोदर जे फिटनेस हवाय ते खूप आवश्यक आहे.
1: असं म्हणतात की कोणताही खेळ खेळताना फिटनेस खूप महत्वाचा ठरतो, तर फिटनेस ठेवायसाठी तुम्ही काय करत होतात?
0: फिटनेससाठी जे आम्हाला व्यायाम असतात आम्हाला खेळण्याकरता, डाएटचं तर त्यावेळेला फिटनेसच्या याच्यात कसं की तुम्हाला उत्तम डाएट पण मिळालं, इकडे फिटनेस पण सुरू राहिलं तर फिटनेस खूप हे राहते, पण त्यावेळेला एवढं नाही तर आम्हाला व्यायामानुसार जे काही आमचे सिनियरकडून जे आम्हाला फिटनेस करून घेत होते त्यावेळेला उन्हाळी शिबिर, उन्हाळी शिबिरमध्ये फक्त आम्हाला फिटनेस व्यायाम, ग्राउंड प्रॅक्टिस आमची पूर्ण टोटली बंद करून द्यायची, तर उन्हाळ्याचे जे शिबिर लागायचे त्यावेळेला फक्त आम्हाला फिटनेस द्यायची.
1: अच्छा,
0: इतर याला तर आम्ही ग्राउंड प्रॅक्टिस करून घ्यायचं, पण फिटनेस करता आम्हाला उन्हाळा शिबिर हा खूप छान राहायचा.
1: हा हा. कबड्डी खेळताना जेव्हा पुढचा प्लेअर आपल्याकडे येतो तेव्हा सगळ्यांचे हात धरून जेव्हा त्याच्यावर चढाई केली जाते त्याविषयी तुम्ही काय सांगाल, कारण ते बघायला खूप असं उत्सुकता राहते सगळ्यांना की आता त्याला कसं पकडतील सगळे किंवा तो कसा बचाव करेल स्वतःचा.
0: त्यावेळेला रेडर हा एकटा असतो चढाई करणारा आणि पकडणारे तुम्हाला सात प्लेयर, तर त्याच्यावरूनच तुम्हाला त्या गेमचं नॉलेज येते की त्या गेममध्ये किती एकी असेल.
1: हो ना,
0: जर एकटा पकडेल म्हणेल तर तो सुटून जातो, लक की एकट्याने जर पकडला आणि तो आवरला खेळ, नाही तर त्या गेमची एकी त्याच याच्यातून दिसते की सर्वांचं ते एक इशारे असते त्या गेममध्ये की त्यावेळेला काय करायचं आहे म्हणून, तर ती एकी बघायला भेटते त्या प्लेयरला

0: पकडल्यानंतर. आणि तो जो जाणारा असतो तो एकटाच असतो. तो बिचारा या सात लोकांच्या सापळ्यामध्ये सापडल्यानंतर त्याला असं वाटतं की मी कुठे फसलो. तो पण तडफड भरपूर करतो. पण जेव्हा सात लोक प्लेयरची जेव्हा एक येते तर खूप कमी चान्सेस असते की असा एकटा प्लेअर निघून जाईल.
1: अच्छा. तुम्ही कबड्डीमध्ये आपलं करिअर केलं आणि आज इथवर पोहोचलात, तर आता हे सांगा की कबड्डीकडे आजच्या मुलामुलींना वळवायसाठी आपण काय प्रयत्न करू शकतो?
0: आजची स्थिती सध्याची अशी झाली आहे की नागपूरमध्ये भरपूरशे कबड्डीचे मंडळ आणि खो खोचे मंडळ जे होते ते भरपूरशे बंद पडल्यासारखे झाले. कारण आजकाल असं झालंय मुलांना की नाही स्टँडर्ड मेंटेन करायचा आहे तर नाही आम्हाला हा खेळ नाही खेळवायचा
1: आहे.
0: पण ही जी प्रवृत्ती आहे, मानसिकता आहे, ही तर खेळाविषयी नकोच ठेवायला की हा गेम स्टँडर्ड आहे, तो गेम स्टँडर्ड आहे. त्या गेम मध्ये जरी पैसे लागत नाही पण करिअर एवढं आहे कबड्डीला, तरी पॅरेंट्सला असं वाटतंय की नाही मी याच्यात टकेल त्याच्यात टकेल. पॅरेंट्सला पण असं वाटतंय हा माझा मुलगा हा खेळत आहे ते खेळत आहे असं सांगायला, मैदानी खेळ नाही खेळवायला बघत आहे.
1: बरं, आता हे सांगा की कबड्डीमध्ये जेव्हा तुम्ही जिंकला तेव्हा तुम्हाला नक्कीच पुरस्कार मिळाले असतील, तर ते पुरस्कार घेताना तुमच्या भावना कशा होत्या?
0: पुरस्कार घेताना आता त्यावेळेला कसं एज कमी राहते तर एवढं काही हे नाही. आपल्याला फक्त हे समजते हा त्यावेळेला एक होतं की आपण वर जात आहे पुरस्कार घेत आहे, आपल्या आई वडिलांना किती छान वाटेल, फोटो निघत आहे आपला. जेव्हा पहिला पुरस्कार घेतला त्यावेळेला फक्त मग मनात ही जिद्द येते की आपल्याला दुसरा पुरस्कार असाच मिळावा. आणि ती भावना जी जिद्द राहते जी चिकाटी म्हणते त्यावेळेला मग त्या गेमची सतत वाढत जाते.
1: खूप छान. तर उज्ज्वलताई, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आजवर तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल. उज्ज्वलताई, आजच्या पिढीला या खेळाचं महत्व तुम्ही कसं पटवून सांगू शकाल?
0: माझं तर हेच म्हणणं आहे की जेवढं तुम्ही आज म्हणताय की अभ्यास अभ्यास अभ्यास अभ्यास आहे आवश्यक, नाही आहे असा भागच नाही आहे, अभ्यास आहे म्हणून आपण आहे. पण तुम्ही जर नुसतं अभ्यास करून चालत नाही, नुसतं मोबाईल पाहून, तो मोबाईल टाळा, थोडं घराजवळ सुद्धा ग्राउंड असेल असं आवश्यक नाही की हाच खेळ खेळला पाहिजे तोच खेळ खेळला पाहिजे, मोबाईलला साईडला ठेवा आणि थोडं बाहेर जाऊन हलकं रनिंग करा. कुठला गेम तुम्हाला गेमची आवड निर्माण होईल, कुठल्या ग्राउंडवर तुम्ही 10-15 मिनिट फक्त जाऊन बघा की कसं खेळलं जाते काय, तुम्हाला ते वाटेल की मी पण मनातून जी भावना निर्माण होईल मग तेव्हा कळेल तुम्हाला. नुसतं घरी बसून किंवा अभ्यास करून चालेल नाही, समोरचं जर तुम्हाला करिअर करायचं तर आणि फिटनेसच्या हिशोबाने तरी आता इतका आवश्यक झालाय की कुठला तरी गेम खेळायला हवा.
1: खरंच आहे, खूप छान सांगितलं तुम्ही. तर उज्ज्वला ते चरडे, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या एकंदर क्रीडा क्षेत्राविषयी तुमच्या करिअरविषयी तुम्ही छान माहिती आम्हाला सांगितली, छान मनमोकळ्या गप्पा केल्यात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, नमस्कार. तर उज्ज्वला ते जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं आपण ऐकू शकतो, कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला?
0: खेळाविषयी जेही गाणं असेल ते चालेल मला.

0: मध्ये कबड्डीपटू उज्ज्वला चरडे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सख्यांनो, आपलं साऱ्यांचंच जीवन विविध रंगी आहे. विविध नाती, विविध आवडी आपण इथं जपत असतो आणि यातून आपल्या जीवनाचा मनमुराद आनंद लुटत असतो. मैत्रिणींनो, आजची स्त्री तर घर सांभाळून स्वतःचं अस्तित्व जपणारी, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणारी, मोठ्या आत्मविश्वासानं नवनव्या गोष्टी शिकणारी, उपलब्ध वेळेचं व्यवस्थापन करणारी, हे करताना तिची दिवसभर अगदी तारेवरची कसरत सुरू असतेच, त्यातही वेगळा आनंद मात्र दडलेला असतो. चला तर आज इंद्रधनू या मालिकेत घर आणि करिअर याविषयी डॉक्टर राजसी राजूरकर यांची मुलाखत ऐकूया. संवाद साधला आहे त्यांच्यासोबत मंजुषा वंजारी या सखीनी.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये घर ते करिअर याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. कारण घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळताना प्रत्येकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. घर ते करिअर हा प्रवास वाटतो तितका सोपा नसतो. त्यात बरेचदा स्वतःला, मुलांना, घरातल्या कामांना, घरातल्या नात्यांना आणि समाजातील आपल्या अस्तित्वालाही जपावं लागतं. अनेक प्रसंगांना समोर जावं लागतं. बरेचदा तडजोडीही कराव्या लागतात आणि तेव्हाच घर ते करिअर हा प्रवास सोपा होतो. तेव्हा आज याच छानशा विषयावर आपण आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये म्हणजेच घर ते करिअर याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर राजसी राजूरकर यांच्याकडून. डॉक्टर राजसी राजूरकर या एक काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आणि बिहेव्हिअर थेरपिस्ट म्हणून गेली अनेक वर्ष काम करतात. तेव्हा डॉक्टर राजसी राजूरकर, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार.
1: राजसी ताई, घर ते करिअर हा अतिशय सुंदर विषय आहे. कारण हल्ली प्रत्येक स्त्री ही आपल्या स्वतःच्या करिअरला घेऊन खूप पॉझेसिव्ह असते. तिलाही तिची स्वतःची ओळख निर्माण करायची असते, शिवाय घरही सांभाळायचं असतं. मग जेव्हा सुरुवातीच्या काळात तिला करिअर सुरू करायचं असतं तेव्हा तिला कोणकोणत्या मानसिक परिस्थितीतून तिला जावं लागतं, काय सांगणार?
2: बरोबर. घर ते करिअर हा जो विषय आपण आता घेतलेला आहे तो अतिशय चांगला विषय आहे. कारण तो प्रत्येक स्त्रीला त्या एका फेज मधून जावंच लागतं. आणि घर आणि करिअर या संदर्भात जर आपण बोलण्याचं ठरवलं तेव्हा एका स्त्रीला भरपूर आव्हाने समोर असतात. म्हणजे घर की करिअर. तर माझं असं सगळ्यांना सजेशन आहे किंवा मी असं सांगू इच्छिते की घर आणि करिअर ह्याच्यामध्ये बायफर्गेट करण्यापेक्षा याचा समतोल राखणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे आपण घराकडे लक्ष देऊयात की आपलं करिअर करूया. कारण ते एखाद्या स्त्रीचं स्वप्न म्हणजे करिअर असतं आणि घर हे घर असतं आणि तिथे वेळ देणं हे भागच असतं. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीचा जेव्हा आपण समतोल राखतो तेव्हा आपल्याला घराकडे लक्ष देऊन करिअर करताना आपले स्वप्न पूर्ण आपण करू शकतो. आणि मानसिक आव्हानाबद्दल जर आपण विचार केला तर एक स्त्री ही सगळ्यात जास्ती आपल्या घराशी कनेक्टेड असते, आपल्या फॅमिलीशी कनेक्टेड असते, राईट? तर तेव्हा गिल्ट फिलिंग हा मानसिक तणाव ह्या स्त्रीला कायम असतो की जर आपण आपले स्वप्न पूर्ण केले की म्हणजे आपण घरातून बाहेर पडलोत तर मग मला गिल्ट आहे की मी आई आहे तर मी मुलांना वेळ देऊ शकत नाही, मी एक बायको आहे तर मी घराकडे किंवा नवऱ्याकडे लक्ष देऊ शकत नाही. तर माझं असं सजेशन आहे की ह्या गोष्टींमध्ये कन्फ्युज न होता घर आणि करिअरचा समतोल राखावा आणि मानसिक दृष्ट्या स्थैर्य म्हणजे स्टेबिलिटीनी पुढे जावं.
1: अगदी खरंय. आताच तुम्ही जसं म्हटलंय की घर आणि कामाचा ताळमेळ किंवा करिअरचा ताळमेळ त्यांनी राखला पाहिजे, तर तो कसा राखायला पाहिजे? म्हणजे
2: असं की आता आपण घर आणि कामामध्ये जो ताळमेळ म्हणतो आपण, म्हणजे घर आणि करिअरचा समतोल राखणं, समतोल एका दिवसात तयार होत नाही. म्हणजे समतोल एका दिवसात आपल्याला क्रिएट करू शकत नाही आपण, राईट? तो रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतो.
1: बरोबर.
2: सर्वप्रथम स्वतः स्पष्ट प्राधान्यक्रम ठरवणं आवश्यक आहे. म्हणजे मला काय हवंय आणि मला ही गोष्ट हवंय किंवा माझं हे स्वप्न मला पूर्ण करायचं आहे, तर त्याचं प्रायोरिटी वाईज आपण स्ट्रक्चर तयार करायला पाहिजे. म्हणजे मानसिक दृष्ट्या म्हणजे सायकोलॉजी दृष्ट्या जर आपण त्याचा व्ह्यू बघितला तर आपण जेव्हा असं प्रायोरिटीज प्राधान्य देतो की फर्स्ट टिक मार्क, सेकंड टिक मार्क, तर आपण त्याला जास्ती चांगल्या प्रकारे त्याचा समतोल राखू शकतो.
1: बरोबर.
2: आता महिलांनी प्रत्येक गोष्ट स्वतःच करायची अशी मानसिकता बदलली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे कुटुंबातील सदस्यांनी घर ही सर्वांची जबाबदारी आहे हे स्वीकारले पाहिजे. म्हणजे मी प्रत्येक गोष्ट करून करिअर करेल किंवा माझं स्वप्न पूर्ण करेल, कारण

0: घराची संपूर्णपणे जबाबदारी ही माझीच आहे हा एक मानसिकता स्त्रियांनी बदलली पाहिजे.
1: आणि असं होतं आपल्याकडे ना, कारण स्त्रियांना असंच वाटतं की हे सगळे कामं म्हणजे माझीच काम आहेत.
0: एक्झॅक्टली,
1: कोणाला वाटून घेऊ शकत नाही ती कामं.
0: करेक्ट. म्हणून म्हणजे जेव्हा आपल्याला घर करिअरचा समतोल साधायचा असतो तेव्हा पहिला हा मानसिक दृष्ट्या त्यांनी आपला व्ह्यू बदलायला हवा की ही सगळी जबाबदारी माझी नाहीये, तर माझे स्वप्न पूर्ण करत असताना अर्थातच घरी सुद्धा मी काहीतरी देतेच आहे, तर सगळ्यांनी मिळून हे कामं करायला हवेत. आणि तितकंच महत्वाचं म्हणजे स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणं.
1: हो
0: बरोबर, कारण स्वतः आनंदी आणि निरोगी असाल तरच तुम्ही कुटुंब आणि करिअर दोन्ही सांभाळू शकाल. म्हणजे समतोल राखण्यासाठी मी सगळ्यांना सजेस्ट असं करू इच्छिते की सगळ्यांनी मिळून ही जबाबदारी पार पाडायला पाहिजे घराची, आणि स्वतःकडे सुद्धा फिजिकल आणि मेंटल ह्या दोन्हीही रिस्पॉन्सिबिलिटी त्या स्त्रियांची स्वतःसाठी आहे हे समजून त्यांनी पुढे जायला पाहिजे.
1: खरंच आहे राजसीताई. आणि बरेचदा असं होतं की नोकरी करणाऱ्या महिलांना नेहमी मी घराकडे किंवा मुलांकडे पुरेसं लक्ष देत नाही अशी अपराधीपणाची भावना सुद्धा सतत सतावत असते किंवा त्यांना जाणवत असते, तर एक सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही या भावनेकडे कशा बघता?
0: अगदी बरोबर प्रश्न आहे, कारण जनरली हीच भावना मॅक्झिमम स्त्रियांमध्ये असते की मी कसं काय सगळीकडे लक्ष देऊ. आणि मी जी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं की गिल्ट फिलिंग हे सगळ्यात जास्ती फिलिंग आहे, ज्या करिअर आणि घर यांचं ताळमेळ समतोल राखतात त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्ती गिल्ट फिलिंग असतं. अपराधीपणाची भावना म्हणजे गिल्ट हे जे आपण सायकोलॉजिकल म्हणतो त्याच्यामध्ये सतत आपल्याला असं वाटत असतं की मुलांना मी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीये किंवा घराकडे मी दुर्लक्ष करते आहे. तर माझं असं सजेशन आहे त्यांना की स्वतःवर तुम्ही विश्वास ठेवा. तुमची किंमत दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून नसते. म्हणजे गिल्ट केव्हा वाटतं? जेव्हा परक्यांनी कोणी आपल्याला म्हटलं की अगं तू हे काम केलं नाहीये किंवा तुझं लक्ष मुलांकडे नाहीये, ह्या गोष्टी जेव्हा दोन गोष्टी बोलल्या जातात जनरली तेव्हा आपल्याला गिल्ट जास्ती वाटतं. आणि स्वतःच्या मनात गिल्ट असतंच की आपण मुलांना सोडून बाहेर जातोय. तर तेव्हा मी सजेस्ट करेल की स्वतःवर विश्वास ठेवा. तुमची किंमत दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून नाही. स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. लक्षात हे ठेवायला पाहिजे की तुम्ही फक्त कोणाची मुलगी पत्नी किंवा आई नाही, तुम्ही स्वतःमध्ये एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहात. म्हणजे तुमची स्वतःची पण एक स्वतंत्र पर्सनॅलिटी आहे. तर तुमचं यश हे दुसऱ्यांच्या बोलण्यावर किंवा गिल्ट फिलिंगवर न जाऊ देता जे काही तुमचे स्वप्न आहे ते पूर्ण करा, ते अचीव्ह करा. आणि गिल्टवर खूप फोकस करू नका, तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी शोधा की ह्या गिल्ट फील असताना पण मी हे करते यांनी माझ्या संसाराला हातबळ लागतच आहे. तर ही पॉझिटिव्हिटी वर जास्ती फोकस करा आणि गिल्ट मागे टाका आणि पुढे जा.
1: खरंच आहे. मग यात घरच्यांनी कसा सपोर्ट करायला हवा?
0: हा, घरच्यांचा सपोर्ट हा प्रत्येक स्त्रीसाठी खूप इम्पॉर्टंट सपोर्ट असतो. जसं पहिल्या प्रश्नाला मी उत्तर देताना तुम्हाला म्हणले होते की एक जबाबदारी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जी एक स्त्री करत असते त्याच्यामध्ये प्रत्येकानी आपापला वाटा वाटून घ्यायला पाहिजे. म्हणजे एखादी स्त्री स्वयंपाक करत असेल तर तिच्या पतीला जर वेळ असेल तर त्यांनी सुद्धा थोडंसं त्याला हातभार राहायला पाहिजे. जर घरी सासू असेल किंवा आई असेल किंवा कुठली पण व्यक्ती असेल तिने सुद्धा ती रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करायला पाहिजे. जेव्हा आपण रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करतो तेव्हा मानसिक तणाव कमी येतो आणि ती बाई घरच्या सोबतच करिअरमध्ये पण तेवढ्याच चांगल्या प्रकारे काम करू शकते. त्यामुळे समतोल राखण्याचा किंवा शेअरिंग इज अ केअरिंग आपण हे जे म्हणतो, तर हे शेअरिंग ह्या घरामध्ये सगळ्यांचं झालं पाहिजे. पती असो मुलगा असो छोट्या छोट्या गोष्टी असो त्यांनी ती मानसिकता निर्माण होते घरामध्ये की आपली आई काम करते आणि आपले स्वप्न पूर्ण करते. आपली आई आपली बायको किंवा आपली सून सुद्धा तर तिला शेअरिंग केलं तर ती आनंदाने दोन्हीकडे व्यवस्थित जबाबदाऱ्या पार पाडू शकते.
1: बरोबर. पण मग आता जर घरून पाठबळच मिळत नाहीये, सपोर्ट नाहीये, तर मग तिने स्वतःला मानसिकदृष्ट्या कसं सक्षम करायला हवं किंवा कसं खंबीर करायला हवं? कारण बरेचदा असं होतं की घरातून सपोर्ट नसतो घरातला, मग तिने कसं मानसिकदृष्ट्या स्वतःला तुमच्या दृष्टिकोनातून?
0: बरोबर बरोबर. जर आपण मानसिकदृष्ट्या बघितलं तर नक्कीच पाठिंबा असेल तर प्रवास सोपा होतो.
1: हो
0: बरोबर. पण प्रत्येकाला तो मिळेलच असं पण नाहीये. अशा महिलांनी सर्वप्रथम स्वतःची किंमत स्वतः ओळखली पाहिजे. संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मला काय डिफिकल्टी जातात आहे, तुमचा पाठिंबा नसल्यामुळे मला ह्या डिफिकल्टी येतात आहे हे मनातल्या मनात न ठेवता अक्रॉस द टेबल बसून ते शेअर केलं पाहिजे पुढच्या व्यक्तीशी, म्हणजे सासू असो घरातल्या लोकांशी सगळ्यांशी. आणि आपल्या स्वप्नाबद्दल शांतपणे कुटुंबाची संवाद साधला पाहिजे. कारण ते जेव्हा आपण बोलतो तेव्हाच आपण मार्ग काढू शकतो. बरोबर. पण जर तरीही साथ मिळाली नाही आपण एवढं करून म्हणजे सायकोलॉजी दृष्ट्या मी हे सजेस्ट करेल की सगळ्यात पहिले तुम्ही शेअर करा की तुमचे हे स्वप्न आहे.

0: तर आपण शेअरिंग करून मी हा प्रवास कसा चांगला घडवू शकतो, करिअरचा प्रवास. पण जरीही जर आपल्याला पाठबळ मिळालं नाही तर स्वतःला मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यावर भर द्या. म्हणजे यू शुड मेक मेंटली अँड फिजिकली व्हेरी स्ट्रॉंग दॅट यू कॅन अर्न इट प्रॉपरली. वेन यू शो युअर कॅपेबिलिटीज, म्हणजे तुम्ही कॅपेबिलिटीज जेव्हा दाखवता तेव्हा हे जे सगळे विरोध करणारे असतात त्यांचा विरोध शमतो आणि ते सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतात. ह्या दोन प्रकारे तुम्ही अचीव्ह करू शकता.
1: खरंच आहे, म्हणजे सुरुवात ही आपल्याला करावी लागते. राजसीताई, करिअर मधली आव्हानं काय असू शकतात?
0: करिअरमधली आव्हाने बरेच असू शकतात. म्हणजे एका स्त्रीची आव्हाने निश्चितच मी म्हणेन की पुरुषापेक्षा थोडे जास्ती असतात. कारण तर स्त्रीवर सगळ्या जबाबदाऱ्या असतात. म्हणजे अगदी किचनमध्ये सकाळी चहापत्ती संपली काय आणि रात्री भाजी आहे की नाही किंवा कोणतं टिफिन करून द्यायचंय मुलाला, हे सगळे आव्हाने एक स्त्री आपल्या डोक्यात ते सगळ्या मानसिकदृष्ट्या, म्हणजे ते थिंकिंग प्रोसेस तिची ऑल द डे चालू असते. करिअर करताना सुद्धा ती थिंकिंग प्रोसेस सुरू असते. तर ह्या आव्हाने ह्या सगळ्या प्रकारच्या असतात. अगदी गॅस सिलेंडर संपले का किंवा मॅच बॉक्स म्हणजे आगपेटी संपली काय, तर हे आव्हाने स्त्रीचे असतात. तर मला असं वाटतं आपण प्री प्लॅनिंग केलं तर ह्या आव्हानाला सहजपणे आपण मात करू शकतो. म्हणजे एखादी स्त्री जर डॉक्टर असेल आणि तिला वारंवार सर्जरीला जायला लागत असेल तर तिचं टायमिंग नसतं, ती कधीही जाते. तर आपण 8 दिवस आधी सगळं मानसिक दृष्ट्या पण असं विचार केला की आता 8 दिवसांनी ह्या गोष्टी संपतात आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे, तर त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित केलं, लिस्ट व्यवस्थित केली, तर आपण ह्या आव्हानाला सहजच तोंड देऊ शकतो. आणि पाठिंब्याचं आव्हान जे होतं ते सगळ्यात मोठं आव्हान आहे, त्याच्याबद्दल आत्ताच आपण बोललेलो, ते सुद्धा आपण जर केलं आणि पॉझिटिव्ह व्ह्यू ठेवला की हा आज मला आव्हान आलेलं आहे पण तरीही मी माझं स्वप्न पूर्ण करणार आहे कारण ते माझं करिअर आहे, तर आपण हा पॉझिटिव्ह अप्रोच सगळीकडे ठेवला तर आपण सहजरित्या कुठल्याही आव्हानांवर मात करू शकतो.
1: खरंच असं होतं, म्हणजे जर पॉझिटिव्हिटी असेल तर आपण प्रत्येक गोष्ट सहज करून जातो.
0: करेक्ट करेक्ट.
1: राजसीते, तुम्ही एक समुपदेशक आहात तर अनेक प्रकारच्या समस्या घेऊन तुमच्याकडे पेशंट येतात.
0: बरोबर.
1: तर आपल्या याच विषयाला धरून आलेल्या अनुभवांबद्दल तुम्ही काय सांगणार?
0: बरोबर. आता बरेच वेळा असं असतं की दोन पद्धतीचे पेशंट्स म्हणू किंवा क्लायंट्स आपण म्हणू, त्याला क्लायंट संबोधू, दोन प्रकारचे येतात. एक की ज्यांचं करिअर करायचं असतं आणि त्यांचं नुकतं लग्न झालेलं असतं त्यामुळे करिअरमध्ये ब्रेक येतो. तर माझं अशा लोकांना म्हणणं आहे की जरी तो ब्रेक आला तरी त्याला कॉमा समजा, त्याला फुलस्टॉप समजू नका. कारण तो कॉमा आहे आणि पुढे तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला तुमचे सगळे स्वप्न करिअर तुमचं साध्य करायचंय. बरेचसे ऑनलाईन सगळे उपलब्ध आहे, तर तुम्ही मार्ग काढा की मला कुठे मी फिट बसते. जर मी काही आव्हानं आलेले आहेत, मी बाहेर जाऊ शकत नाहीये, तर ऑनलाईन काही करिअर करा.
1: बरोबर.
0: पण असं करू नका की माझा हा फुलस्टॉप आहे किंवा कुठलाही निगेटिव्ह थॉट तेव्हा डोक्यात घेऊ नका. तो कॉमा आहे समजून पुढे जा असं मी सगळ्यांना सजेस्ट करेल. आणि संधी भरपूर आजकाल आहे, पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये. तुम्ही ऑनलाईन जॉब करू शकता आणि ऑफलाईन पण जॉब करू शकता. तर तसं तुम्ही अप्रोच ठेवा तुमच्याबद्दल.
1: बरोबर. तर राजसीते, आपली ही मुलाखत पुढेही अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं छानसं गीत ऐकूया आपल्या कार्यक्रमात. कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: मला तू

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या पुढच्या मुलाखतीकडे. तर आज आपण इंद्रधनु या मालिकेमध्ये घर ते करिअर याविषयी डॉक्टर राजसी राजूरकर यांच्याशी गप्पा करतोय आणि जाणून घेतोय. तर राजसी, ते आपला पुढचा प्रश्न आहे की अनेक महिलांमध्ये होणारे जे बदल असतात घर ते करिअरमध्ये, तर यामध्ये प्रोफेशनल बाउंड्रीज काय असू शकतात? म्हणजे
1: बरोबर, प्रोफेशनल बाउंड्रीजचा जर आपण विचार केला तर ते असू शकतात की प्रत्येक स्त्रीनी हे पण ठरवायला पाहिजे की माझं स्वप्न पूर्ण करताना त्याची मर्यादा काय आहे. म्हणजे

0: असं नको असायला त्याच्यामध्ये की घरच्यांनी सगळ्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला, तुम्हाला सपोर्ट केलं आणि मग तुम्ही ते विसरून अगदी ते लिमिटलेस तुम्ही पुढे जा. एक हेल्दी बाउंड्रीज तुम्हाला समजायला पाहिजे की हा मी आज इतके तास काम केलं तर नाही म्हणता आलं पाहिजे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये की नाही आता मला ह्याच्या पुढे घरी लक्ष द्यायचंय त्यामुळे ह्या कामाला मी नाही म्हणते. बरेच जणांची तारांबळ याच्यासाठी उडते कारण ते त्या नाही म्हणू शकत नाही. म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये ज्या सगळ्या काम करत असतात त्यांनी बॉसने सांगितलेले कामं ते करतच जातात आणि मग इकडे घरावरचा ताण वाढतो की घरच्या जबाबदारी मागे पडतात. तर मग ह्या ठिकाणी प्रोफेशनल बाउंड्रीजचं खूप महत्व आहे. तर कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये क्षेत्रात कार्यक्षेत्रात तुम्ही काम करत असताना तुम्हाला नाही हा शब्द म्हटला पाहिजे की नाही मी एक तास एक्स्ट्रा काम केलंय पण आता मला घराकडे वळायला पाहिजे. जेव्हा तुम्ही हे असे एक कॉन्फिडंट मत देऊ शकता दोन्हीकडे तेव्हा तुम्ही दोन्हीचं समतोल राखू शकता. तर हेल्दी बाउंड्रीज ह्या प्रत्येकाला समजायला पाहिजे.
1: अगदी बरोबर आहे. तसंच मग महिलांचं मानसिक आरोग्य या विषयावर सुद्धा तुमच्या दृष्टिकोनातून काय सांगणार तुम्ही?
0: बरोबर आहे. जेव्हा आपण महिलांचं मानसिक आरोग्य याच्याबद्दल विचार करतो तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मानसिक आरोग्य हे महिलांच्या वयावर सुद्धा डिपेंड असतं. म्हणजे प्रत्येक वयामध्ये मानसिक आरोग्य बदलतं. कधी अँझायटी होते, कधी उगाच स्ट्रेस होतो, कधी असं वाटतं हे काम बरोबर होणार की नाही होणार. या सगळ्यासाठी रोज स्वतःकडे लक्ष देऊन 5 ते 10 मिनिटं मेडिटेशन ही प्रोसेस करायलाच हवी आणि रोज सकाळी उठल्यावर आज मी ह्या ह्या कामांना महत्व देणार आहे आणि हे कामं हे सेकंडरी आहे. प्रायोरिटी आणि सेकंडरी ह्या सगळ्या याची लिस्ट करून मेडिटेशन करून शांतपणे प्रत्येक आव्हानांना पुढे गेलं पाहिजे. मानसिक बळ जे असतं ही स्वतः स्वतःला देऊ शकते. ज्यावेळी बाई खसते तेव्हा घर आणि करिअर ह्याचा सुद्धा सगळीकडे खच्चीकरण होतं. बरोबर. तर हे खच्चीकरण न व्हायला स्टेबिलिटी, मानसिक स्टेबिलिटी ही खूप महत्वाची आहे. त्यामुळे पहिल्यांदा पण मी सांगितलं की जर बर्डन वाढत असेल किंवा तणाव वाढत असेल तर तुम्ही बोला, तुम्ही डिस्कस करा, पण कुठलंही फिलिंग किंवा कुठलंही इमोशन हे सप्रेस करू नका, म्हणजे दाबून ठेवू नका. मोकळे मनाने बोला आणि त्याच्यावर मार्ग काढा कारण ते सगळे मिळून आपण अचीव करू शकतो.
1: खरंच. आणि हे खूप जास्ती गरजेचं आहे मानसिक आरोग्यासाठी. हो ना. तसंच एक परत मला विचारायचं आहे की प्रत्येक गोष्टीतला पेशन्स आणि नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकास याविषयी सुद्धा थोडं.
0: बरोबर. नेतृत्व म्हणजे लिडरशिप आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. बरोबर. तर लीडरशिप क्वालिटीज ह्या ज्या असतात ह्या बऱ्याच महिलांमध्ये आपसुकच आलेल्या असतात. राईट. म्हणजे जन्मतः त्यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज असतात पण मला असं वाटतं ज्यांच्यामध्ये नसतात त्यांनी एक्स्ट्रोवर्ट व्हावं. म्हणजे जनरली इंट्रोवर्ट लोकांमध्ये लीडरशिप क्वालिटी तशा कमी असतात किंवा त्या दाखवत नाही. तर आपण थोडंसं एम्बीवर्ट ही पर्सनॅलिटी अडॉप्ट करायला पाहिजे. एम्बीवर्ट ही पर्सनॅलिटी इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे परिस्थितीनुसार आपण इंट्रोवर्ट आणि परिस्थितीनुसार आपल्याला एक्स्ट्रोवर्ट असायला हवं. प्रत्येकच वेळेला एक्स्ट्रोवर्ट म्हणजे प्रत्येकच वेळेला लीडरशिप हे कामात येत नाही. तर एम्बीवर्ट ही पर्सनॅलिटी जर आपण अडॉप्ट केली तर आपण लीडरशिप क्वालिटी अजून चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये पण हाच भाग येतो. जेव्हा आपण खूप स्ट्रेसफुल असतो, घरून जर आपण खूप स्ट्रेस घेऊन आलो, स्ट्रेस हे सतत आपल्या डोक्यात असलं तर आपली पर्सनॅलिटी दबल्या जाते. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी येत असतात त्या गोष्टी सुद्धा आपण जस्टिफाईड समोर प्रेझेंट करू शकत नाही. बरोबर. तर तशा प्रकारे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा साठी स्वतः आनंदी राहायला शिकलं पाहिजे. स्वतः जर तुम्ही आनंदी असाल तर तुमची व्यक्तित्व विकसित होणे किंवा पर्सनॅलिटी डेव्हलप ही जास्त प्रकारे चांगले होऊ शकते. त्यामुळे आनंदी राहायला पाहिजे, स्ट्रेस कमी घ्यायला हवं आणि समतोल राखायला हवा.
1: खरंच. आता याच उत्तराला किंवा याच प्रश्नाला आणखी एक प्रश्न असा आहे की आधुनिक काळातल्या बाहेर काम करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या आधीच्या पिढीच्या समस्यांपेक्षा मोठ्या आहेत की वेगळ्या आहेत?
0: आधीच्या पिढीच्या समस्यांपेक्षा मोठ्या पेक्षा मी म्हणेल वेगळ्या आहेत. सगळ्यात जास्ती समस्या सोशल मीडिया जे सध्या आपण बघतोय, सोशल मीडियाची समस्या जसं त्याचे ऍडव्हान्टेज आहे तसे त्याचे डिसएडव्हान्टेज पण आहे. तर मी महिलांना सांगू इच्छिते की सोशल मीडियावर जे दिसतं आहे त्याच्यासोबत स्वतःला कम्पेअर करू नका. कारण ते जे आपल्याला दिसत आहे ते खरं 100% खरं आहे का? म्हणजे 100% खरं इव्हा ना ते नसतंच. तर बऱ्याचशा महिला त्याला कम्पेअर करतात स्वतःला. म्हणजे ते फिटनेसशी रिलेटेड असो किंवा खूप जास्त ही महिला अचीव्ह करते याच्याशी रिलेटेड असो, सोशल मीडियाचं आव्हान हे या क्षेत्रामध्ये हल्ली जास्ती वाढलेलं आहे. तर माझं सगळ्यांना असं आव्हान आहे की सोशल मीडियाला खूप बळी जाऊ नका. तुमच्यामध्ये जे बेस्ट आहे ते द्या आणि फळ तुम्हाला आपोआप मिळेल.
1: खरंच. राजसीताई, महिलांच्या मानसिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य हे किती महत्वाचे असू शकतात?
0: मानसिक स्वातंत्र्य

0: साठी आर्थिक स्वातंत्र्य किती आवश्यक असू शकतो हा जो प्रश्न आहे हा परत मी म्हणेल की सगळ्या फॅमिलीजवर डिपेंड आहे बरोबर आणि महिलांच्या सॅटिस्फॅक्शन लेवलवर पण डिपेंड आहे. इथे पहा परत सायकोलॉजी येते बरोबर. तर जर आपण मानसिक स्वातंत्र्य हे जे याच्यावर जर आपण डिस्कस केलं तर जो तुमची सॅटिस्फॅक्शन लेवल किती आहे आणि तुमची स्वप्न किती आहेत याच्यावर पण आर्थिक स्वातंत्र्य डिपेंड असतं. म्हणजे जर एखादं आपल्याला खूप जास्ती व्यवस्थित फायनान्शियली स्टेबल घर मिळतं आहे समजा तर तुम्हाला असं काम करायला हवं ज्यांनी तुम्हाला दोन्हीकडे हॅपीनेस असेल. आपल्याला महिलांना अगदी स्वच्छंद आयुष्य जगायचं असतं तेव्हा त्यांना आर्थिक स्वातंत्र्य हवं असतं आणि एक कॉन्फिडन्स लेवल त्यांची खूप वाढते कारण त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यामुळे मी म्हणेल अर्थातच जर तुम्ही करू शकत असाल तर आर्थिक स्वातंत्र्य हे मानसिक स्वातंत्र्यासाठी गरजेचं आहे.
1: खरंच. आणि म्हणूनच आज आपण बघतोय की प्रत्येक स्त्री ही करिअरच्या दिशेने वाटचाल सुद्धा करते म्हणजे काहीतरी स्वतः आयुष्यात करायचं
0: करायला.
1: तर राजेशी ताई, महिलांसाठी घर ते करिअर करताना सुखी जीवनाचा मंत्र काय सांगणार?
0: माझा मंत्र तीन शब्दात सांगायचा आहे मला, तो म्हणजे संयम, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास. यश एका रात्री मिळत नाही, अनेक वेळा मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही, पण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असतं. आपण स्वतःला सतत अपडेट करत राहिलो तर शिकत राहिलो आणि हार मानली नाही तर यश नक्की तुमचं आहे. त्यामुळे मंत्र लक्षात ठेवा, संयम, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास.
1: खरंच
0: हा मंत्र सगळीकडे लागू पडतो. प्रत्येक स्त्रीबद्दल घर ते करिअर या सब्जेक्टमध्ये मला एक कविता म्हणावीशी वाटते. काय आहे तुझी कहाणी, तुझ्या कुटुंबाची तूच राणी, भिणे तुझ्या नाही तत्वात, करी हरेक संकटावर मात, प्रत्येक युक्ती तुला ज्ञात, आव्हानांना पाजणार पाणी, तुझ्या कुटुंबाची तूच राणी. अशा प्रकारे राणी सारखी पर्सनॅलिटी ठेवून घर आणि करिअर दोन्ही सुद्धा आव्हाने एक स्त्री छान रित्या पॉझिटिव्ह अप्रोचनी सक्षमपणे करू शकते.
1: खरंच खूप छान. तर डॉक्टर राजेशी राजूरकर, आपण इथे आलात आणि खूप छान मुलाखत आपल्या मैत्रिणींना दिलीत घर ते करिअर या विषयी इंद्रधनू या मालिकेमध्ये. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. धन्यवाद.

मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात इंद्रधनू या मालिकेमध्ये घर ते करिअर या विषयावर डॉक्टर राजसी राजूरकर यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, आता बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ इथेच संपत आली आहे, पण सख्यांनो, जाता जाता सध्याचे दिवस हे पावसाळ्याचे आहेत, तेव्हा पिण्याचं पाणी निर्जंतुक करूनच वापरा. बाहेरचे पदार्थ खाणं शक्यतो टाळा. स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या, आनंदी रहा आणि आपला लाडका वनिता मंडळ कार्यक्रम नियमित ऐकत रहा. सख्यांनो, आजच्या कार्यक्रमात

च्या सादरकर्त्या होत्या संगीता अरचपुरे. आता मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील आजच्या पुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला.
1: एफ एम बँडच्या 101.3 मेघाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचा 1 वाजत आहे. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या प्रसारित होतील आणि त्यानंतर 1:40 वाजता पुणे केंद्रावरून कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही सहक्षेपित करू. ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्र

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ। लोकसभा 2 वाजेपर्यंत तर राज्यसभा 2:15 वाजेपर्यंत तहकूब। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ हटवल्याबद्दल मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची माफी। तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी। आणि देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस। आसाममध्ये पुराच्या बळींची संख्या 95 वर। जंतर मंतर इथल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेली पोलीस कारवाई यासह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर 2:15 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर सभागृहात हिरोशिमा आणि नागासाकी इथल्या अण्वस्त्र हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। व्यापक स्तरावर विनाशकारी शस्त्रास्त्रांपासून मुक्त असं जग निर्माण करण्याप्रती सभागृह वचनबद्ध असून अण्वस्त्रांचं निर्मूलन करून जागतिक शांतता आणि सलोखा सुनिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प करत असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात सांगितलं। त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली। त्यावर संसद ही चर्चा करण्यासाठी, प्रश्न उपस्थित करण्यासाठी आणि विचारांची अर्थपूर्ण देवाणघेवाण करण्यासाठी असते असं बिर्ला म्हणाले। त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला, त्यामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। राज्यसभेत आज सकाळी 11 वाजता कामकाज सुरू झाल्यावर वाणिज्य उद्योग आणि रसायन आणि खते विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचे अहवाल सभागृहात मांडण्यात आले। त्यानंतर विरोधकांच्या गदारोळात अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर सुरू केला। काही सदस्यांनी अत्यंत महत्वाचे मुद्दे उपस्थित केले, यावर सभागृहातल्या प्रत्येक सदस्याने शिष्टाचार पाळावेत आणि संबंधित मुद्द्यांवरच बोलावं अशी अपेक्षा असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं। मात्र विरोधकांच्या गदारोळामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर 2:15 वाजेपर्यंत तहकूब केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट तात्पुरती हटवल्याबद्दल मेटा प्लॅटफॉर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बाललैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर आणि डीप फेक मधल्या चुका मान्य केल्या असून एका विशिष्ट प्रकारच्या मजकुराला प्राधान्य देण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आल्याचं मान्य केल्याचं सरकारने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय। फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटाच्या जागतिक व्यवहार विभागाचे प्रमुख जोएल कॅपलान यांच्या नेतृत्वाखालच्या पथकानं काल माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली। त्यानंतर मेटाने आपल्या प्लॅटफॉर्म्सच्या कामकाजात त्रुटी राहिल्याचं मान्य केल्याचं यात म्हटलंय। मेटाच्या प्रणाली निकामी का झाल्या आणि अशा समस्यांचं निराकरण करताना कंपनीला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला हे सरकारला जाणून घ्यायचंय, तसंच भारताच्या कायदेशीर आवश्यकता आणि त्याचं पालन सुनिश्चित करण्याची कंपनीची भूमिका याबाबत प्लॅटफॉर्म्सना अधिक स्पष्ट संदेश देणं आवश्यक असल्याचं सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय। उत्तर प्रदेशात लखीमपूर खिरी इथं 2021 झालेल्या हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला जामिनाच्या अटींमध्ये आणखी शिथिलता द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ले बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर आज या जामीन अर्जावर सुनावणी झाली। मिश्रा यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यासह इतर कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नसल्याचा युक्तिवाद यावेळी करण्यात आला, मात्र हा युक्तिवाद न्यायालयानं फेटाळला। तहलका या नियतकालिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं बलात्कार प्रकरणी दोषी ठरवलंय। 5 वर्षापूर्वी या प्रकरणी गोवा सत्र न्यायालयानं तेजपाल यांच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय आज उच्च न्यायालयाने रद्द केला। आपण राजकीय बळी असून 2 मुलींचे वडील असल्याचा दावा करत तेजपाल यांनी शिक्षेत सवलत देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती।

2013 एका सहकाऱ्यावर बलात्कार केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर होता. 2021 मध्ये गोवा सत्र न्यायालयानं त्यांना निर्दोष मुक्त केलं होतं. त्यानंतर गोवा सरकारने उच्च न्यायालयात या निकालाला आव्हान दिलं होतं. या प्रकरणी न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. या प्रकरणाचा निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात सुरू असलेल्या डॉक्टरांच्या संपाची मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली. या प्रकरणी न्यायालयानं भारतीय वैद्यकीय संघटना, महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स संघटना आणि राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला नोटीस बजावली. प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. मेडिकल फार्माकॉलॉजीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करायची परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेनं 24 तासांचा देशव्यापी संप पुकारलाय. झारखंडमध्ये राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून भरती परीक्षेतल्या अनियमिततेविरोधात गेले 4 दिवस सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन आणखी तीव्र झालंय. विद्यार्थ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असून दोषींविरोधात कारवाई सुरू आहे असं सरकारने समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केलाय. आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. 14 जिल्ह्यांमधल्या सुमारे 1,60,000 नागरिकांना पुराचा फटका बसलाय. पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 95 पोचली. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर जिल्ह्यात 50 जणांचा बळी गेलाय तर चराईदेव जिल्ह्यात 21 जण दगावलेत. आसामच्या 6 जिल्ह्यांमध्ये सरकारने एकूण 100 मदत केंद्र सुरू केली आहेत. 16,951 हेक्टरपेक्षा जास्त शेत जमीन पाण्याखाली गेले. आसाममधल्या पूरस्थितीचा काल केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांच्याबरोबर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी पूरग्रस्तांचा बचाव, पुनर्वसन आणि पूरग्रस्त भागात रोगराई वाढू नये यासाठीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. ओदिशात पूरस्थिती आटोक्यात आले. महानदीसह अनेक नद्यांची पाणी पातळी सर्वसाधारण होते. मात्र जोरदार पावसामुळे भुवनेश्वर जलमय झालंय. हवामान विभागानं पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. उत्तराखंडमध्येही डेहराडून, चमोली आणि बागेश्वर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. उत्तराखंड सरकारने आज शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर केली. जिल्हा आपत्कालीन केंद्र 24 तास सुरू ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिले. महाराष्ट्र, उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओदिशा, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. हरियाणा, चंदीगड, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारतातही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय रेल्वेने आदर्श सवलत करारातल्या सुधारणांना मंजुरी दिली. याअंतर्गत कंटेनर ट्रेन ऑपरेटर्सना आता 25 कोटी रुपयांच्या एकसमान नोंदणी शुल्कासह अखिल भारतीय परवाना घेऊन देशभरात रेल्वेद्वारे कंटेनर गाड्या चालवण्याची परवानगी दिली जाईल. त्याचबरोबर सरकारने विविध मार्गांच्या श्रेणींसाठी स्वतंत्र परवाने आणि शुल्क आकारणीची पूर्वीची पद्धतही रद्द केली. पश्चिम आशियात तणावाची स्थिती असूनही 60 मालवाहू व्यापारी जहाजांनी होर्मुझची समुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. आतापर्यंत आखाती प्रदेशातून 3,972 भारतीय खलाशांना मायदेशी परत आणण्यात आलं तर 24 तास कार्यरत असलेल्या प्रतिसाद प्रणालीने हजारो फोन कॉल्स आणि ईमेल्स हाताळल्याचं सरकारने संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभा 2 वाजेपर्यंत तर राज्यसभा 2:15 तहकूब. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ हटवल्याबद्दल मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांची माफी. तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल बलात्कार प्रकरणात दोषी. आणि देशाच्या काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस. आसाममध्ये पुराच्या बळींची संख्या 95. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या

0: प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार.
1: आपण ऐकतात आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, दुपारचं 1:40 झाली आहेत. आता कोल्हापूर जिल्हा वार्तापत्र प्रसारित करीत आहोत.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जुलै महिन्यातील जोरदार पावसामुळे पंचगंगा नदी पात्राबाहेर, राधानगरी धरणही पूर्ण क्षमतेनं भरलं, कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी सामंजस्य करार आणि कोल्हापूरचे 3 रेल्वे मार्ग होणार फाटक मुक्त, यासह ऐकूयात आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा.
3: जुलै महिन्यात पावसानं जून महिन्यातील उणीव भरून काढली. यंदा जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील धरणं भरली. राधानगरी धरणही पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. पूर्ण जुलै महिन्यात पावसाचा जोर कायम होता. दमदार पाऊस झाल्यानं शेतीच्या कामांना वेग आला आहे. महिनाभर पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाला आता मध्यम पावसाची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यात 3 पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली, तर नृसिंहवाडी इथं मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी आल्यामुळे 2 दक्षिण द्वार सोहळा झाला. या महिन्यात आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा हे सण उत्साहात साजरे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईत मंत्रालयामध्ये हा करार झाला. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि राज्य सरकारच्या क्रीडा विभागात हा सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे भविष्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. जागतिक दर्जाच्या सुविधा ही संकल्पना केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता मल्टी स्पोर्ट्स हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. बॉक्सिंग, जुडो, आर्चरी, कुस्ती, जलतरण, टेबल टेनिस, फेन्सिंग आदी खेळांसाठी अत्याधुनिक सुविधाही या ठिकाणी निर्माण करण्यात येतील. तसंच क्रिकेट म्युझियम उभारण्यात येणार असून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत. कोल्हापूरचे 3 रेल्वे मार्ग फाटक मुक्त होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या उच्चस्तरीय बैठकीत संपूर्ण राज्याला रेल्वे फाटक मुक्त करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये 131 पैकी पहिल्या टप्प्यातील 65 रेल्वे पायाभूत सुविधांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये कोल्हापूर विभागातील 3 आणि सांगली विभागातील 4 पादचारी पूल मार्गी लागणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय वृक्ष लागवड मोहिमेचा प्रारंभ नुकताच झाला. या मोहिमेअंतर्गत दरवर्षी 5 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. आजरा तालुक्यातील मौजे मसोली इथं आबिटकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील अदमापूर येथील संत सद्गुरू श्री बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये 61.74 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. मार्च 2020 ते 2026 या कालावधीत घोटाळा झाल्याप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात ट्रस्टच्या तत्कालीन कार्याध्यक्ष रागिनी खडके आणि सचिव रावसाहेब कोणेकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कथित अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपात करणारं जाळं उघडकीला आणण्यात करवीर पोलिसांना यश मिळालं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या निर्देशानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली अवैध गर्भलिंग निदानाविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. या प्रकरणात प्रतिमा रुग्णालयावर छापा टाकून संबंधित डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सेवानिवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाच्या भोवती जिल्ह्याचं राजकारण सातत्यानं फिरत असतं. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया तातडीनं सुरू करावी असे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचनं दिले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया गतिमान होणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत. सर्वोच्च न्यायालयानं गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसांच्या आत घेण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही शासनानं अद्याप कच्ची मतदार यादी प्रसिद्ध न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या

0: कोल्हापूर खंडपीठानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसंच शासन आणि दुग्ध विकास विभागाला निवडणूक प्रक्रिया तातडीनं सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आकाशवाणी पुणे केंद्रानं प्रसारित.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश.

कडून संप मागे घेण्याचं आश्वासन आणि तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा. नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ झाला. या गदारोळातच लोकसभेत कररचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत आज गोंधळातच वाणिज्य उद्योग तसंच रसायन आणि खते विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचे अहवाल सभागृहात मांडण्यात आले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 3:15 वाजेपर्यंत तहकूब झालं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फेसबुक पोस्ट तात्पुरती हटवल्याबद्दल मेटा प्लॅटफॉर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागितल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बाल लैंगिक शोषणाशी संबंधित मजकूर आणि डीपफेक मधल्या चुका मान्य केल्या असून एका विशिष्ट प्रकारच्या मजकुराला प्राधान्य देण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आल्याचं मान्य केल्याचं सरकारनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्या एसआयआरची प्रक्रिया सुरू असून 17 ऑगस्टपर्यंत गृहभेटीत गणना अर्ज भरून द्यायचे आहेत. त्यानंतर 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय सुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. तरुण वर्गाला अधिकाधिक संधी देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा इफ्फीसोबतच ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याची माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी यावेळी दिली. ब्रिक्सच्या 20 देशातले 500+ सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशातल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरा यांची देवाणघेवाण व्हायला या परिषदेतून मदत होणार असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि जेवणानंतर कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. न्यायालयाच्या निर्देशानंतर संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. या संपाची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती. जर डॉक्टरांनी काम करायला नकार दिला तर त्यांचं वेतन थांबवलं जाईल असा इशाराही न्यायालयानं दिला. संपादरम्यान जर महानगरपालिकेच्या रुग्णालयात एखादा रुग्ण दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल न्यायालयानं केला. मेडिकल फार्माकॉलॉजीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणी करण्याची परवानगी देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेनं 24 तासांचा देशव्यापी संप पुकारला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तहलका मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं आज दोषी ठरवलं आणि त्यांना 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 10 लाख रुपयांपेक्षा जास्त दंडही त्यांना ठोठावला.

0: ठेवला आहे. तेजपाल यांना निर्दोष ठरवणारा म्हापसा सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला. गोवा सरकारच्या याचिकेवर न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित सामसंडेकर यांनी हा निर्णय दिला. तेजपाल यांना गोवा पोलिसांसमोर आत्मसमर्पण करायला न्यायालयानं 2 आठवड्यांची मुदत दिली आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं तेजपाल यांनी सांगितलं आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणकाआधारित घेण्याचं नियोजन आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर याचिकाकर्त्यांनी आणि डॉक्टरांच्या संघटनांनी म्हणणं मांडावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. नीट पेपर फुटी संदर्भातल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. गडचिरोली जिल्ह्यात कोठी ते पिपली बुर्गी मार्गावरचा कोठी कोरानार पूल पडल्यामुळे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. बांदिया नदीवरचा हा पूल हल्लीच बांधला गेला असून 3 वर्षापूर्वी त्याचं उद्घाटन झालं होतं. या भागात 30 आणि 31 जुलै या 2 दिवसात 200 ते 210 मिलीमीटर पाऊस झाल्यानं बांदिया नदीला पूर आला आणि पाणी या पुलाच्या 2 ते 2.5 मीटर उंचीवरून वाहत होतं अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुलाच्या संरचनेचं नुकसान झालं असून पुलाच्या बांधकामातील तांत्रिक बाबींची त्वरित चौकशी केली जाईल असं गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंड्या यांनी म्हटलं आहे. मुंबई विद्यापीठातले सर्व शैक्षणिक विभाग, संलग्न महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतल्या पदवी, पदव्युत्तर आणि 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व महाविद्यालयांनी 4 ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. तसंच विद्यार्थ्यांनी याच कालावधीत प्रवेश पूर्व ऑनलाईन नोंदणी करावी आणि त्यांना ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या महाविद्यालयांचे अर्ज भरावेत असं विद्यापीठानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीचं तात्काळ निवारण करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलात काल विद्यार्थी कुलगुरू संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या तक्रारींची प्रत्यक्ष सुनावणी करून अनेक तक्रारींचं तात्काळ निवारण करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय समस्यांचं जलद, पारदर्शक आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन आता दर महिन्याच्या 1 बुधवारी आणि 3 शुक्रवारी हा उपक्रम आयोजित केला जाईल असं विद्यापीठाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. भारतीय रेल्वेनं आदर्श सवलत करारामधल्या सुधारणांना मंजुरी दिली आहे. याअंतर्गत कंटेनर ट्रेन ऑपरेटर्सना आता 25 कोटी रुपयांच्या एकसमान नोंदणी शुल्कासह अखिल भारतीय परवाना घेऊन देशभरात रेल्वेद्वारे कंटेनर गाड्या चालवण्याची परवानगी दिली जाईल. त्याचबरोबर सरकारनं विविध मार्गांच्या श्रेणीसाठी स्वतंत्र परवाने आणि शुल्क आकारण्याची पूर्वीची पद्धत रद्द केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. IMA कडून संप मागे घेण्याचं आश्वासन. आणि तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तो इसमें हम आज बात करेंगे कोलक कैल देव की अम्मा, जो कि पर्यावरणविद हैं, यानी पर्यावरण की रक्षा कह समझ लीजिए. तो देवकी अम्मा के दादाजी जो थे वो एक वैद्य थे. उनका देवकी अम्मा के जीवन पर बहुत गहरा प्रभाव था और उन्हीं की वजह से देवकी अम्मा में पर्यावरण के प्रति प्रेम जागृत हुआ. उनका विवाह हुआ गोपाल कृष्ण पिल्लई से, जो एक अंग्रेजी के शिक्षक थे. उनके परिवार में सभी महिलाओं को कृषि कार्य करना अनिवार्य था.
2: और देवकी अम्मा 1980 तक अपनी सास के साथ धान की खेती में सहयोग करती रहीं. जब उनके पैर में चोट लग गई और उन्हें

एफ एम वाहिनी 101.3 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सायंकाळचे 5 वाजले आहेत. श्रोतेहो, आम्ही प्रसारित करीत आहोत गीतगुंजन, हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सलाखे या चित्रपटामधील उदित नारायण आणि चित्रा यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार आहेत दिलीप सेन.

नायक या चित्रपटामधील गीत आपण ऐकलत. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया अण्णू मलिक यांच्या संगीत नियोजनामधील सोनू निगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत. चित्रपट आहे ओम जय जगदीश.

चल मेरे भाई या चित्रपटासाठी अभिजित आणि अलका याग्निक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं. श्रोतो, गीतगुंजन या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया क्या दिल ने कहा या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या सुरामधील हिमेश रेशमिया यांनी संगीत दिलेलं संजय यांचं गीत.

उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं संजय यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं. चित्रपट क्या दिल ने कहा. श्रोतो, या गीतासोबत आजचा गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवानी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर 6:00 हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण म्हणजे मातृत्वाचा. मूल जन्माला आल्यानंतर आईने पाजलेलं दूध हे तिच्या बाळासाठी अमृतासमान असतं असं म्हटलं जातं. आईच्या स्तनातून स्त्रवणाऱ्या पहिल्या दुधातून मिळणारे पोषक घटक आणि त्याचा बाळाला होणारा फायदा याची तुलना कशासोबतच केली जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच स्तनपान किती महत्वाचं आहे, त्याचे नेमके काय फायदे आहेत याची समाजात जागृती व्हावी, लोकांना याचं महत्व पटावं म्हणून दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. मित्रांनो, आईचं दूध हे बाळाच्या वाढीसाठी खूप महत्वाचं असतं, कारण बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व घटक त्यात योग्य प्रमाणात असल्याचं म्हटलं जातं. यामुळे बाळाचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास होतो. त्याचप्रमाणे आईच्या दुधामध्ये पोषक घटकांसोबतच रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा असते, ज्यामुळे बाळाला निमोनिया, जुलाब यासारख्या संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्याची ताकद मिळते. मित्रांनो, स्तनपानाचा फायदा हा नवजात शिशूंना तर होतोच, पण त्यासोबत तो आईला सुद्धा होत असतो. काय आहेत ते फायदे थोडक्यात जाणून घेऊया. तर स्तनपानामुळे गरोदर काळात वाढलेलं वजन कमी होण्यास मदत होते, तसंच ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण देखील कमी होतं आणि सोबतच डिप्रेशनचं प्रमाण सुद्धा कमी होत असल्याचं अभ्यासकांनी म्हटलंय. मित्रांनो, खरं तर आजही म्हणावी तितकी याविषयी समाजात जनजागृती नाहीये, म्हणूनच ती मोठ्या प्रमाणात व्हावी या हेतूनेच आपण दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान जागतिक पातळीवर स्तनपान सप्ताह साजरा करत असतो. नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवेळ ही मालिका देविका चौधरी ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.

तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे पावसाळ्याच्या आठवणी आणि गरमागरम भजी. मित्रांनो, पाऊस म्हणजे फक्त आकाशातून पडणारे थेंब नाहीत, तर पाऊस म्हणजे मातीचा दरवळणारा सुगंध. खिडकीतून बाहेर पाहत एक गरम चहाचा कप आणि त्यासोबत गरमागरम कांद्यांच्या भजींची प्लेट. खरं सांगायचं तर पहिला पाऊस पडला की आपल्या मनातला लहान मुलगा किंवा मुलगी पुन्हा जागी होते. कोणाला पावसात भिजायला आवडतं, कोणी खिडकीतून बसून पाऊस पाहत गाणी ऐकतो, तर कोणी फक्त आईला एकच प्रश्न विचारतो, आई आज भजी होणार ना? पाऊस आणि भजी हे समीकरण कधी आणि कोणी तयार केलं माहित नाही, पण ते आजही प्रत्येक घरात तितकच लोकप्रिय आहे. घरभर पसरलेला भजींचा सुगंध, स्वयंपाक घरातून येणारा फोडणीचा आवाज आणि सगळे एकत्र बसून केलेल्या गप्पा, यापेक्षा सुंदर संध्याकाळ अजून काय असू शकते? पावसाळा म्हणजे फक्त हवामान नाही, तो आठवणींचा ऋतू आहे. शाळेत असताना पावसामुळे मिळालेली सुट्टी, कॉलेजमध्ये मित्रांसोबत केलेला अचानक चहाचा प्लॅन, छत्री असूनही मुद्दाम भिजणं आणि घरी आल्यावर आईचं प्रेमाने म्हणणं, आधी टॉवेल घे नाहीतर सर्दी होईल. आज आयुष्य खूप धावपळीचं झालं आहे, पण पाऊस पडायला लागला की आपण 2 मिनिटं का होईना थांबतो आणि न कळत एखादी जुनी आठवण मनात डोकावून जाते. काही लोकांना पहिल्या प्रेमाची आठवण येते, तर काहींना मित्रांची, काहींना फक्त बालपणाची. पावसाची हीच तर जादू आहे, तो फक्त रस्तेच नाही तर मनही ओलं करून जातो. म्हणून आज संध्याकाळी जर तुमच्या शहरात पाऊस पडला तर मोबाईल थोडा बाजूला ठेवा, एक गरम चहाचा कप घ्या, भजींचा आस्वाद घ्या आणि आपल्या माणसांसोबत मनमोकळ्या गप्पा मारा. कारण काही क्षण फोटोमध्ये नाही तर मनात जपण्यासाठी असतात. आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे पाऊस पडायला लागला की आपल्या खाण्याच्या इच्छा सुद्धा बदलतात. गरमागरम भजी, वाफळता चहा, कणीस, वडापाव यांची आठवण आपोआप येते. रस्त्याच्या कडेला उभं राहून मित्रांसोबत चहाचे घोट घेत गप्पा मारण्याची मजा काही वेगळीच असते. त्या क्षणी महागड्या हॉटेलची गरज नसते, कारण खरी चव असते ती सोबतच्या माणसांची, मनमोकळ्या गप्पांची आणि पावसाच्या सरींची. अशा छोट्या छोट्या क्षणांमुळेच आयुष्य अधिक सुंदर आणि आठवणीत राहणारं बनतं. मित्रांनो, पावसाळ्यात निसर्गही अगदी नव्याने बहरून येतो. झाडांवरची हिरवाई, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, डोंगरांवर पसरलेलं धुकं, हे सगळं पाहिलं की मनालाही एक वेगळी शांतता मिळते. कधी कधी वाटतं आयुष्य कितीही धावपळीचं असलं तरी अशा क्षणांसाठी थोडस थांबायलाच हवं, कारण निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले काही क्षण आपल्या मनाला नवसंजीवनी देऊन जातात. पण पावसाची खरी मज्जा तेव्हाच येते जेव्हा आपल्या आवडत्या माणसांची साथ असते. कुटुंबासोबत गच्चीत बसून पावसाचा आनंद घेणं, मित्रांसोबत भिजत केलेली मस्ती किंवा एखाद्या जुन्या गाण्यावर न कळत गुणगुण, हे क्षण खूप साधे असतात पण आयुष्यभर लक्षात राहतात. म्हणून या पावसाळ्यात फक्त पावसाचा नाही तर आपल्या माणसांसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाचा मनापासून आनंद घ्या. कारण शेवटी आठवणीत राहतात त्या गोष्टी नाहीत तर त्या क्षणासोबत असलेली माणसं.

0: मित्रांनो, आताच आपण सांज वेळ ही मालिका ऐकलीत देविका चौधरी या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर ऐकूयात करिअर मंत्र या मालिकेअंतर्गत रिटायर्ड कामोडोर आनंद अभ्यंकर यांची सन्मती अडावतकर हिने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मित्रांनो, प्रत्येक युवकासाठी, तरुणासाठी त्याची शाळा आणि कॉलेज संपल्यावर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि मुद्दा असतो तो म्हणजे करिअर. आणि आज आपल्या करिअर मंत्र मालेसाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कमोडोर आनंद अभ्यंकर सर. सर नमस्कार.
2: नमस्कार सगळ्या श्रोत्यांना. नमस्कार.
1: तुमचं नागपूर आकाशवाणी स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर, मला आपल्या या चर्चेची सुरुवात करण्याआधी आमच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल, तर तुम्ही प्लीज तुमच्याबद्दल थोडक्यात सांगावं.
2: माझा जन्म आणि शिक्षण नागपुरात झालंय. नागपूर विद्यापीठातून MSc केल्यानंतर भारतीय नौसेनेच्या शिक्षण शाखेमध्ये अधिकारी म्हणून माझी 1987 नेमणूक झाली आणि 31 जानेवारी 2023 कमोडोर या रँकवरून नौसेनेच्या शिक्षण शाखेचा प्रमुख म्हणून मी निवृत्त झालो. नौसेनेत असताना हवामानशास्त्र आणि समुद्रविज्ञान याच्यामध्येही मी विशेष प्रशिक्षण केलं आहे आणि हवामान खाते आणि नौसेना समुद्रविज्ञान जो विभाग होता त्याचा पण मुख्य म्हणून मी काम पाहिलेलं आहे.
1: वा, आपल्या चर्चेची सुरुवात करताना माझा सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की नेव्हल सर्व्हिसेसमध्ये कुठल्या प्रकारचे कमिशन्स असतात, त्याबद्दल तुम्ही थोडं सांगा.
2: नेव्हीमध्ये प्रवेश करण्याच्या 2 पद्धती आहेत, एक तर ऑफिसर्स एंट्री आणि एक सेलर्स एंट्री. तर ऑफिसर्स एंट्रीमध्ये परमनंट कमिशन आहे आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन आहे आणि सेलर्स एंट्री आजकाल अग्निवीर म्हणूनच होते.
1: जसं तुम्ही म्हणालात की शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि परमनंट सर्व्हिस कमिशन हे 2 प्रकार आहेत, तर त्यामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये प्रवेश घेण्यासाठी कुठल्या प्रकारचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो आणि परमनंट कमिशन आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन मध्ये काय फरक आहे, त्याबद्दल तुम्ही सांगा.
2: परमनंट कमिशन मध्ये जे रुजू होतात त्यांची रिटायरमेंट सुपर एन्युएशन प्रमाणे असते आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन मध्ये जो रुजू होतात त्यांची पहिल्याची एंगेजमेंट 7 वर्षांची असते.

0: 10 वर्ष आणि 14 वर्षापर्यंत वाढवता येते.
1: बरं, या दोन्ही सर्व्हिस कमिशन्स मध्ये रुजू होण्यासाठी कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण घ्यायला हवं किंवा कुठल्या परीक्षा द्यायला हव्यात त्याबद्दल तुम्ही युवकांना काय गाईड कराल?
0: पहिली एंट्री तर 12वी नंतर आहे. तुम्ही 12वीत असताना सुद्धा या प्रवेश पत्रिकेत प्रवेश परीक्षेमध्ये भाग घेऊ शकता. ही UPSC द्वारा केली जाते. ती NDA आणि नेव्हल अकॅडमीसाठी एंट्रन्स एक्झामिनेशन असते. त्याची ऑनलाईन परीक्षा होते. परीक्षामध्ये पास झाल्यानंतर त्याची मेरिट लिस्ट होते. मग तुम्हाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचं आमंत्रण येतं. मग तुम्ही सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड केल्यानंतर त्याची पुन्हा मेरिट लिस्ट तयार होते आणि मग तुम्हाला कॉल लेटर येतं. मग तुम्हाला जिथे सांगितलं असेल तिथे तुम्हाला प्रशिक्षणाला रुजू व्हावं लागतं. 12वीनंतर केल्यानंतर तुम्हाला मग नेव्हल अकॅडमीत गेले तर 4 वर्षात तुम्ही तिथे इंजिनिअरिंगचं प्रशिक्षण प्राप्त कराल आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल नौसेनेच्या सेवेमध्ये रुजू व्हाल.
1: ओके,
0: तर शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये तुम्ही ऑलरेडी ग्रॅज्युएट झालेले असता.
1: अच्छा,
0: त्यांच्यासाठीच आहे ती, 12वीनंतर नाही. तर त्याच्यानंतर तुम्हाला नेव्हीच्या ज्या बऱ्याचशा वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला भाग घेता येतो, तुम्हाला त्याच्यामध्ये प्रवेश करता येतो. त्याच्यासाठी इंडियन नेव्हीची पहिले एंट्रन्स टेस्ट असते. ती एंट्रन्स टेस्ट पास केल्यावर मग तुम्हाला सर्व्हिस सिलेक्शन बोर्डसाठी बोलावणं येतं आणि मग सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड क्लिअर केल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळतं मेरिट प्रमाणे.
1: बरोबर, जसं तुम्ही म्हणालात की 12वीनंतरच आपण प्रशिक्षणासाठी सुरुवात करू शकतो, तर 12वीपर्यंत किंवा त्याच्या पुढेही ज्या मुलांच्या वेगवेगळ्या स्ट्रीम्स असतात, म्हणजे कोणाचं बॅकग्राऊंड सायन्स झालं, कॉमर्स झालं, इंजिनियर्स झाले, तर या सगळ्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंड स्ट्रीम्स असलेल्या मुलांसाठी नेव्हल सर्व्हिसेसमध्ये कुठल्या प्रकारचा स्कोप आहे किंवा संधी आहेत?
0: नेव्ही तशी टेक्नॉलॉजी इंटेन्सिव्ह सर्व्हिस आहे, त्यामुळे जास्ती करून विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना आणि टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जास्ती वाव आहे. आर्ट्स आणि कॉमर्सच्या यांना थोडा कमी वाव आहे, कारण तेवढ्या व्हेकन्सीज नाही आहेत. पण त्यांच्यासाठी पण संधी आहेत. जे इंजिनियर झालेले असतात ते डायरेक्ट इंजिनियर होऊन पण नेव्हीमध्ये जॉईन करू शकतात. पहिले मी सांगितलं की 12वीनंतर तुम्ही जॉईन झाले की नेव्ही तुम्हाला इंजिनियर बनवते आणि मग रुजू करून घेते. पण डायरेक्ट एंट्री इंजिनियर पण होऊ शकतात, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले पण होऊ शकतात.
1: ओके, आणि म्हणजे हा झाला आपला प्रशिक्षणाचा भाग की थिअरी एक्झाम्स आणि सगळा, पण नेव्हल सर्व्हिसेसमध्ये रुजू होण्यासाठी शारीरिक मापदंडाच्या काही क्रायटेरियाज असतात का, त्याबद्दल तुम्ही काय गाईड कराल?
0: शारीरिक मापदंड आहेत, उंची कमीत कमी 157 सेंटीमीटर लागते आणि दृष्टी चांगली पाहिजे, 6x6 पाहिजे. हे दोन महत्वाचे आहेत. स्विमिंगची अशी पहिलेपासून कंपल्शन नाही आहे, पण नेव्हीत गेल्यानंतर तुम्हाला स्विमिंग शिकवलं जाईल आणि ते तुम्हाला आलंच पाहिजे.
1: नक्कीच. आता आपण बघतो की नेव्हल सर्व्हिसेसमध्ये किंवा बाकीही सगळ्या डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये मुली पण समान रूपाने आणि इक्वली रुजू होत आहेत किंवा त्याच्याबद्दल शिक्षण घेत आहेत, प्रशिक्षण घेत आहेत, तर मुलींसाठी कुठल्या वेगळ्या प्रकारच्या परीक्षा किंवा काही वेगळे क्रायटेरियाज असतात का, त्याबद्दल काय सांगाल?
0: मुलींसाठी शारीरिक मापदंड थोडेसे कमी आहेत, पण बाकी ज्या एंट्रीज आहेत, आता जवळपास सगळ्याच ब्रँचेसमध्ये मुलींना प्रवेश आहे नेव्हीच्या. ऑफिसर एंट्री आणि अग्निवीर एंट्री दोन्हीमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी शारीरिक मापदंड सोडले तर बाकी याच्यामध्ये मग काही वेगळं नाही आहे. तुम्हाला 30 परीक्षा द्याव्या लागते, तुमच्यासाठी वेगळी परीक्षा नाही. तुम्हाला 30 फिजिकल एफिशियन्सी टेस्ट पार करावी लागते, त्याचा मापदंड थोडा रिलॅक्स्ड असेल.
1: बरोबर,
0: पण आहे तेच, धावणे, उठाबशा, बेंच प्रेस आणि सिटअप्स, या गोष्टी तुम्हालाही कराव्या लागतात, मेललाही कराव्या लागतात.
1: बरोबर,
0: फक्त त्याच्यामध्ये किती वेळात किती करायचं याचा थोडासा फरक आहे.
1: आणि याला लागूनच एक दुसरा प्रश्न असा की जी नवखी पिढी आहे किंवा जी अगदीच युवा पिढी आहे, ज्यांना या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये रुजू होण्याची इच्छा आहे, ज्यांनी आत्ताच सुरुवात केली आहे, त्या सगळ्यांना सुरुवातीपासनं त्यांनी कसं याकडे बघावं, त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
0: अजून एक एंट्री आपण अजून बोललो नाही, ती म्हणजे अग्निवीर एंट्री. पहिले मी सांगितल्या त्या ऑफिसर लेवलच्या एंट्री होत्या. तुम्ही अधिकारी म्हणून रुजू होता आणि आता भारत सरकारने 2022 साली अग्निपथ स्कीम चालू केली. देशातल्या तरुणांना सशस्त्र सेनेमध्ये काम करण्याचं अग्निदिव्य काय असतं त्याचा अनुभव देण्यासाठी विशेष स्कीम चालू केली आहे. आणि त्याच्यामध्ये 4 वर्षाचा बॉन्ड हे असतो, अनुबंध असतो.
1: अच्छा,
0: त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते. पहिले रजिस्ट्रेशन करावं लागतं, मग एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते. ते क्लिअर झालं तर मग तुम्हाला स्टेज 2 साठी बोलावतात. त्याच्यामध्ये तुमचे मग फिजिकल फिटनेस टेस्ट, तुमची पुन्हा परीक्षा घेतली जाते.

0: त्याच्यामध्ये जर तुम्ही उत्तीर्ण झाला तर मग तुमची मेडिकल होतं, मग त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुमचा पुन्हा मेरिट लिस्ट बनतो आणि तो मेरिट लिस्ट स्टेट वाईज बनतो.
1: बर.
0: कारण राष्ट्रीय सर्व्हिस असल्यामुळे प्रत्येक प्रांताचं त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन पाहिजे असतं. ते एखाद वेळेला एका स्टेटचं मेरिट आणि दुसऱ्या स्टेटच्या मेरिटमध्ये फरक असू शकतो, पण त्यांनी ते प्रपोर्शनेटली डिवाईड केलेले असतात आणि तशा तर लोकांना मग बोलावतात. मग त्यांना शेवटी INS चिल्का म्हणून आहे तिथे ट्रेनिंगला जावं लागतं. तिथे 5-6 महिने ट्रेनिंग केल्यानंतर मग त्यांची वेगवेगळ्या जागी नेमणूक होते. तर 4 वर्षांपैकी 3.5 वर्ष तर म्हणजे अर्धा वर्ष तर तसंच गेलेलं असतं, 3.5 वर्षाची त्यांची नोकरी उरली असते. त्याच्यामध्ये त्यांच्या 1-2 पोस्टिंग होऊ शकतात आणि ही पण तरुणांसाठी एक खूप चांगली संधी आहे. 17.5 ते 21 वर्ष वयाचं वय आहे याच्यासाठी आणि वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये तुम्हाला नंतर INS शिल्कामधून ते अलोकेट करतात सर्व्हिसच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. त्याच्यामध्ये एक अग्निवीर सिनियर स्कूल रिक्रूट आहे ज्याच्यामध्ये 12वीनंतर तुम्हाला प्रवेश देतात. एक अग्निवीर डिप्लोमा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 12वी आणि डिप्लोमानंतर टेक्निकल डिप्लोमानंतर प्रवेश मिळतो. आणि एक अग्निवीर मॅट्रिक रिक्रूट आहे म्हणजे तुम्हाला 10वीनंतर त्याच्यामध्ये प्रवेश मिळतो. बाकी स्टेज 1 स्टेज 2 प्रोसेसेस तशाच आहेत. आणि एकदा तुम्ही सर्व्हिस जॉईन केली की 4 वर्षानंतर मग तुम्हाला मोकळं केलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला दरवर्षी फिक्स पगार मिळतो आणि 4 वर्षानंतर तुम्हाला एक सेवानिधी पॅकेज मिळतं ज्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि गव्हर्नमेंटचं तितकंच असतं. जवळपास 11 लाखाचं ते पॅकेज असतं. आणि त्याच्याशिवाय त्यांना रेशन, मेडिकल, सर्व्हिसमध्ये असताना कॅन्टीन, ट्रॅव्हलिंग अलाउन्स या सगळ्या सुविधा पण असतात.
1: बरं, जसं तुम्ही आत्ता अग्निवीरबद्दल आम्हाला सांगितलं की त्याची प्रशिक्षण पद्धती वेगळी असं, पण याशिवाय तरुणांना किंवा जे मुलं या वाटेकडे जाऊ इच्छितात त्यांना या अग्निवीर प्रकल्पाबद्दल आणखीन काही वैशिष्ट्य किंवा मुद्दे आहेत का की जे माहिती पाहिजेत?
0: त्याच्यामध्ये तुमचे शारीरिक मापदंड आहेत, त्याच्यामध्ये तुमचं फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आहे की तुम्हाला किती वेळामध्ये काय केलं पाहिजे. त्याच्या परीक्षेचे 2 परीक्षा आहेत म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये चांगलं राहिलं पाहिजे. आणि गणित जे 12वीतले आहेत त्यांनी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स घेतलेलं पाहिजे. जे डिप्लोमा आहेत त्यांनी 12वी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स घेऊन डिप्लोमा केलेला पाहिजे. आणि मॅट्रिक जे आहेत त्यांनी सायन्स आणि गणित असतं मॅट्रिकमध्ये, तर ते पाहिजे. हे त्यांचे मुख्य हे आहेत. आणि 4 वर्षानंतर मग तुम्हाला जेव्हा तुम्ही 25% लोक आर्म फोर्सेस ठेवून घेतात.
1: अच्छा.
0: तुम्ही सर्व्हिसमध्ये कसं परफॉर्म केलं 4 वर्षांमध्ये त्याच्यावरून ते मेरिट ठरवतात आणि 25% लोकांना ऍबसॉर्ब करतात. बाकीच्या लोकांसाठी वेगवेगळ्या मिनिस्ट्रीजनी आपल्या याच्यामध्ये रिझर्वेशन दिलेले आहेत. जसं डिफेन्स मिनिस्ट्रीनी भारतीय तटरक्षक दल, कोस्टगार्ड, DRDO आणि बाकीचे त्यांच्या बरेचशा डॉकयार्ड्स वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री मिळू शकते. मिनिस्ट्री ऑफ होमकडून पण 10% रिझर्वेशन दिलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहे त्याच्यामध्ये एंट्री मिळू शकते. हे म्हणजे जे एक सर्व्हिसमॅन असतात त्यांना सोडून अग्निवीर लोकांसाठीच आहे. अग्निवीर लोक जेव्हा 4 वर्षानंतर त्यांचा बॉन्ड संपतो तर त्याच्यानंतर ते एक सर्व्हिसमॅन बनत नाहीत, ते अग्निवीरच म्हणून त्यांची एंट्री आहे, त्यांचं नाव अग्निवीर आहे.
1: अच्छा.
0: तर त्याच्यासाठी त्यांना बँकांकडूनही बऱ्याचशा सवलती आहेत. बँकांच्या परीक्षांमध्ये त्यांना हे आहे. स्टेट गव्हर्नमेंटनी पण रिक्रुटमेंटमध्ये त्यांच्यासाठी पर्सेंटेज ठेवलेलं आहे. म्हणजे 4 वर्षाची सेवा दिल्यानंतर त्यांच्यासाठी बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज सरकारने ऑलरेडी तयार करून ठेवलेल्या आहेत.
1: ओके. खूप धन्यवाद सर की तुम्ही ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत आणि मला नक्कीच खात्री आहे की युवकांना त्याची फार मदत होईल. या विषयाला घेऊनच एक दुसऱ्या विषयाकडे मला असं वळायचं आहे की नेव्हल फोर्सेस म्हटलं किंवा नेव्ही म्हटलं की 2 मुद्दे जनरली डोक्यात येतात, एक म्हणजे मर्चंट नेव्ही आणि इंडियन नेव्ही. तर आपल्या श्रोत्यांसाठी या 2 नेव्हीजमधला फरक किंवा या 2 नेव्हीजमध्ये रुजू होण्यासाठी प्रशिक्षणातला फरक त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: मर्चंट नेव्हीचं मुख्य काम आहे की मालाची वाहतूक करणे. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्यापाशी शस्त्रसामुग्री वगैरे काही नसते. जहाज चालवण्याचं प्रशिक्षण, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, नेव्हिगेशन, कम्युनिकेशन या प्रकारचं प्रशिक्षण लागतं. त्याच्या वेगळ्या अकॅडमीज आहेत, ते मिनिस्ट्री ऑफ शिपिंग खालती येतात. तर ज्यांना मर्चंट नेव्ही जायचं आहे त्यांच्यासाठी वेगळ्या स्कीम्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये एंट्री वेगळी आहे. भारतीय नौसेना म्हणजे डिफेन्स. हे सगळे जे मर्चंट ट्रॅफिक चालू आहे, भारताचा जवळपास 70% माल वाहतूक समुद्री मार्गाने होते. आपले ऑइल रिग्ज आहेत, आपलं फिशिंग कम्युनिटी आहे, या सगळ्यांना संरक्षण देण्याचं काम नेव्ही करते. नेव्हीचे मुख्य म्हणजे 4 आहेत. एक तर म्हणजे युद्ध करणे जरूर पडल्यास,

0: दुसरा आहे डिप्लोमॅटिक, तिसरं आहे कॉन्स्टेबलरी, म्हणजे नेव्हीला पूर्ण समुद्राच्या सुरक्षेची जबाबदारी दिलेली आहे. मग नेव्हीबरोबर तटरक्षक दलही काम करतं आणि कोस्टल पोलीस असतात तेही करतात, पण ओव्हरऑल कमांड नेव्हीची असते. आणि चौथं आहे डिप्लोमॅटिक आणि ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स. तर मर्चंट नेव्हीमध्ये हे रोल्स नाही आहेत. मर्चंट नेव्हीचं काम फक्त मालाची वाहतूक करणे, आणणे नेणे एवढंच आहे. युद्ध झालं इराणच्या खाडीमध्ये तर ते अडकून पडले, नेव्हीला जाऊन त्यांना आणावं लागतं. त्यामुळे दोन्ही एंट्रीजमध्ये आहेत, त्यांचे आपले आपले वैशिष्ट्ये आहेत. पण भारतीय नौसेनेची नोकरी नेहमीच राष्ट्रसेवा.
1: हो बरोबर, जसं तुम्ही म्हणालात की भारतीय नौदलाची सेवा म्हणजे राष्ट्रसेवा, मला असं विचारायचं की आता म्हणजे तुम्ही निवृत्त झाल्यानंतर तुमचा जो हा प्रवास होता नेव्हल सर्व्हिसेसमधला आणि म्हणजे तुम्ही रुजू झाल्यापासून ते रिटायर होईपर्यंतचा जो प्रवास होता त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: फार एक्सायटिंग प्रवास होता तसं म्हटलं तर, कारण माझी नेव्हीमध्ये जॉईन व्हायची अशी काही हे नव्हतं, म्हणजे डोक्यामध्ये नव्हतं.
1: बरं,
0: जाहिरात पाहिली, अप्लाय केला, SSB क्लिअर झालो, रुजू झालो, पण त्याच्यानंतर आय नेव्हर रिग्रेटेड की मग का जॉईन केलं करून. जवळपास भारतभर फिरलो, परदेशात गेलो, विमानवाहक INS विराटवरती काम केलं, वेगवेगळ्या मुख्यालयांमध्ये काम केलं. आणि जे पण नेव्हीचे तीन डायमेन्शन्स आहेत, एव्हिएशन, सरफेस नेव्ही आणि सबसर्फेस नेव्ही, या तिन्ही यांना हवामानशास्त्र आणि समुद्र विज्ञानाच्या दृष्टीने रेग्युलर माहिती पुरवणे हा फार आनंदाचा होता. शिक्षण विभागाचा प्रमुख म्हणून सगळे शिक्षण सांभाळणे, सगळ्या परीक्षा सांभाळणे, सगळ्या लायब्ररी सांभाळणे, राजभाषा सांभाळणे, शाळा सांभाळणे, हा एक छान अनुभव होता.
1: वा खूप छान. खरंच आज म्हणजे आमचं भाग्य की आम्हाला तुमचा हा प्रवास ऐकायला मिळतो आणि तुमच्याकडनं एवढ्या गोष्टी शिकायला मिळतात. चर्चेची शेवट करताना मला असा प्रश्न विचारायचा आहे की आजच्या युवकांसाठी किंवा तरुण पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल किंवा त्यांना काय मार्गदर्शन करू इच्छिता?
0: राष्ट्र सर्वात पहिले आलं पाहिजे आपल्या थॉट प्रोसेसमध्ये. आणि आपलं करिअर, आपण कोणतंही करिअर घेतलं, डिफेन्स फोर्सेसमध्ये जरी नाही आणि बाकीचंही करिअर केलं, तरी राष्ट्रहितासाठी नेहमी काम केलं पाहिजे. कोणतंही काम छोटं नसतं. त्यामुळे तरुणांनी वेगवेगळ्या चुकीच्या मार्गांना न जाता चांगल्या मार्गाने जाऊन आपलं करिअर निवडावं असं माझं मत आहे. जर तुमचं सशस्त्र सेनेत सिलेक्शन नाही जरी झालं, कारण रिक्रुटमेंट थोडंसं टफ असतं, कारण शेवटी तुम्हाला बाउंड्री देशाच्या सरहद्दीवर जायचं आहे, त्यामुळे चांगलेच लोक पाहिजे. पण तसे बाकीचेही बरेच आहेत ज्याच्यातून तुम्हाला देशासाठी काम करता येतं. DRDOच्या लॅबोरेटरीज आहेत, IT आहे, किंवा आजकाल नेव्ही आत्मनिर्भर आहे. जास्ती करून नेव्हल शिप जे आहेत त्यांचे 70-80% भारतातच बनत आहेत. तर म्हणजे इंडस्ट्रीलाही खूप स्कोप आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्टली नाही तरी इनडायरेक्टली बरंच सशस्त्र सेनेसाठी करू शकता. त्यामुळे युवकांनी आपलं करिअर अगदी काळजीपूर्वक निवडावं असं माझं आवाहन आहे.
1: वा खूप खूप धन्यवाद सर. आणि हा खरंच खूप मौल्याचा संदेश होता जो नक्कीच तरुण पिढीला कामात येईल. पुन्हा एकदा तुमचे खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला इतकं मौल्याचं आणि सुंदर मार्गदर्शन केलं. हे खरंच आमचं भाग्य आहे की आज आम्हाला तुमच्याकडनं एवढ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. पुन्हा एकदा नागपूर आकाशवाणी स्टुडिओतर्फे मी सन्मती अडवतकर तुमचे मनापासून आभार मानते.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: मित्रांनो, आताच आपण करिअर मंत्र या मालिके अंतर्गत रिटायर्ड कॉमोडोर आनंद अभ्यंकर यांची सन्मती अडावतकर हिने घेतलेली मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपलाचा युवाने कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल ID वर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवाने कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या युवाने कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण
1: नौसेना स्वरवंदना।
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।

संध्याकाळचे 6 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. दोन्ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू.

उद्या सकाळी 6:40 शेतकरी बांधवांसाठी सूचनापत्रावर आधारित कार्यक्रम कृषीवाणी, यामध्ये उद्या पावसाळ्यात वीज संरक्षण याविषयी पल्लवी निपाणीकर यांनी सांगितलेला माहितीचा भाग पहिला प्रसारित करण्यात येईल. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मितावणीवरून सहक्षेपित करू. 6:55 चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मितावणीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 8:15 लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपल्याला घेता येईल. 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दर्पण या हिंदी कार्यक्रमाची वेळ आहे उद्या 10:00. यामध्ये उद्या आपण ऐकाल भारतीय संगीत विश्व की अमरलता, याविषयी शिवलीला शिवपूजे यांनी सांगितलेली माहिती. 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. उद्या 11:30 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत भारत सरकारच्या वस्तू

0: उद्या दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. उद्याच्या आमच्या सायंकालीन प्रसारणसभेत सायंकाळी 5 वाजता गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. 5:30 युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल उद्या 6:05 6:10 मैफिल ए गझल हा कार्यक्रम. 6:30 नाचू कीर्तनाच्या रंगी या कार्यक्रमामध्ये आवडीने भावे हरिनाम गावे याविषयी नरेंद्रबुवा हाटे यांचं कीर्तन प्रसारित करण्यात येईल. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमच्या केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घर शिवार यामध्ये उद्या तण नियंत्रणाचं योग्य नियोजन उत्पादन वाढीसाठी प्रभावी उपाय याविषयी पल्लवी निपाणीकर यांनी सांगितलेली माहिती. त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर स्मिता शहापूरकर यांनी सांगितलेला माहितीचा भाग 4 प्रसारित करण्यात येईल. आणि त्यानंतर पाऊस जास्त झाल्यामुळे पिकामध्ये होणारे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे पल्लवी निपाणीकर यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये नवयुग आराधी मंडळ येरमाळा यांनी गायलेली देवीची गाणी प्रसारित करण्यात येतील. 8:30 संसद समीक्षा आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मितावणीवरून सहक्षेपित करू. उद्या रात्री 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10:00 संसदेच्या प्रश्नोत्तराच्या तासाचं ध्वनीमुद्रण आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, ही होती आमच्या आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. याव्यतिरिक्त आमच्या नियोजित वेळेमध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी बातम्या आम्ही छत्रपती संभाजीनगर मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून वेळोवेळी सहक्षेपित करू. FM वाहिनी 101.3 MHz आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. 6:10 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत हा कार्यक्रम.
1: विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत अजूनही तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा AI & ML शाखेत प्रवेश मिळाला नाही?
2: चिंता करू नका. विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI & ML या शाखांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
1: तुमच्या उज्ज्वल करिअर साठीची ही सुवर्ण संधी दवडू नका. लवकरात लवकर VVP पॉलिटेक्निक सोलापूर इथं संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 83 800 80 555.
0: श्रोतो, कार्यक्रमामध्ये ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं संत तुकाराम महाराज यांचा अभंग. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतेहो मिश्र संगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूया हे बंद रेशमाचे या नाटकासाठी ज्योत्स्ना मोहिले यांनी गायलेलं पंडित भीमसेन जोशी यांच्या संगीत नियोजनामधील शांता शिळके यांचं नाट्यपद.

0: अनुराधा पौडवाल आणि जसवंत कुलकर्णी यांनी गायलेली नासिर बन्सारी यांची गजल आपण ऐकलीत. संगीतकार होते तौसीफ अख्तर. श्रोतेहो या गजलसोबत आजचा मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतेहो सायंकाळचे 6:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठव.

0: लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
0: अरे
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा, त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा,
1: हाय।
3: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा।
4: दूध स्वारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी, श्री दूध स्वारीज, साठी गल्ली सोलापूर। इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, मेकॅनिकल, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग।
5: 10वी नंतर प्रथम वर्षाला, 12वी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश, मुलींसाठी तर मोफत शिक्षण।
4: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत, हॉस्टेल, मेस ची सोय, मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य।
5: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर।
4: विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत अजूनही तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा AI & ML शाखेत प्रवेश मिळाला नाही?
5: चिंता करू नका, विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI & ML या शाखांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहेत।
4: तुमच्या उज्ज्वल करिअर साठीची ही सुवर्ण संधी दवडू नका, लवकरात लवकर VVP पॉलिटेक्निक सोलापूर इथं संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा। संपर्क 83 800 80 555।
6: श्रोतो, कार्यक्रमामध्ये आज ऐकूया एकल पालकत्व संघर्षातून यशाकडे जाणारा प्रवास, याविषयी श्वेता माळी यांनी सांगितलेली माहिती।
7: स्वयंसिद्धा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व सखींना श्वेता माळीचा नमस्कार। सखींनो, स्त्री ही सृष्टीची निर्मिती आहे, तिच्या सहनशीलतेमध्ये तिच्या मायेच्या ओलाव्यात पावसाची सर असते। आजच्या काळात अनेक महिला परिस्थितीच्या कठोर परीक्षेला सामोऱ्या जात असतात, आपल्यातीलच काही सखींच्या आयुष्यात वैंधत्व येतं। काहींना वैवाहिक नात्यातील दुरावा स्वीकारावा लागतो, तर काही जणी आयुष्याच्या अपरिहार्य वळणामुळे मुलांचे संगोपन एकट्यानेच करण्याचा निर्णय घेत असतात। ही जबाबदारी सांभाळताना त्या खचत नाहीत, थांबत नाहीत, उलट स्वतःच्या जिद्दीच्या बळावरती मुलांच्या आयुष्याला नवी दिशा देण्याचं कौशल्य त्यांच्या अंगी असतं। सखींनो, आज आपण एकल पालकत्व संघर्षातून यशाकडे हा प्रवास जाणून घेणार आहोत।

गाण्यानंतर पुन्हा एकदा सर्व सखींचं स्वयंसिद्धा कार्यक्रमात स्वागत आहे. वो औरत नहीं एक पूरी दुनिया है, वो औरत नहीं एक पूरी दुनिया है, जिसकी आंखों में सपने हैं, हाथों में मेहनत है, दिल में ममता है और कंधे पर पूरे परिवार की जिम्मेदारी है. सखींनो, अनेकदा अनेक कारणामुळे अशी परिस्थिती निर्माण होते की महिलांना आपल्या मुलाचा सांभाळ एकटीनेच करावा लागतो. अशा वेळी त्या केवळ आई नसतात तर वडिलांची पण भूमिका अगदी समर्थपणे त्या पार पाडतात. या सर्व अडचणींवर मात करून अनेक महिला आपल्या कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशस्वीपणे संसार उभा करतात. त्या आपल्या मुलांसाठी प्रेरणास्थान ठरतात. यासोबतच समाजासमोर एक उदाहरण देखील त्या बनतात. एकल पालकत्व म्हणजे आर्थिक जबाबदारी नव्हे तर मुलांचे शिक्षण, आरोग्य, संस्कार, भावनिक आधार, सुरक्षितता आणि त्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवण्याची मोठी जबाबदारी. या सर्व गोष्टींचा समतोल त्या राखत असतात. अनेक महिलांना मानसिक ताण, सामाजिक दबाव आणि आर्थिक अडचणींना देखील सामोरे जावं लागतं. पालक म्हणून आपल्या मुलांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांना प्रेम, विश्वास आणि सुरक्षिततेची भावना देणे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. मुलांना परिस्थितीची जाणीव करून देतानाच त्यांच्यात आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सकारात्मक विचार विकसित करणे ही प्रत्येक एकल पालकाची मोठी ताकद असते. सखींनो, आई हा शब्द उच्चारताच माया, त्याग, प्रेम आणि वात्सल्याची भावना मनातून दाटून येते. पण जेव्हा हीच आई आपल्या मुलांचे संगोपन एकटीच्या बळावरती करते तेव्हा तिच्या व्यक्तिमत्वात धैर्य, जिद्द, कष्ट आणि अपार आत्मविश्वासाची भर पडते. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत एकल महिला पालकांची संख्या वाढताना आपल्याला दिसून येते. या प्रवासात आर्थिक नियोजन, समाजातील काही पूर्वग्रह, सुरक्षिततेची चिंता, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष आणि मानसिक ताण या सर्व संकटांना त्या सामोरे जातात. मुलांसाठी आई ही पहिली शिक्षिका असते. एकल पालक असलेली आई मुलांना प्रेमासोबतच जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि स्वावलंबनाचे धडे देत असते. म्हणूनच ती मुले भविष्यात सक्षम नागरिक बनू शकतात. आज अशा महिलांना समाजाकडून सहानुभूतीची गरज नसते तर गरज असते सन्मानाने पाहण्याची, त्यांना योग्य संधी, आधार आणि प्रोत्साहन देण्याची. मुलांसाठी आई ही सुरक्षिततेची भावना असते. म्हणूनच एकल पालक आईने मुलांशी सतत संवाद साधणे, त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांना प्रेमळ वातावरण देणे अत्यंत गरजेचं असतं. मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होणार नाही याची काळजी मात्र त्या माऊलीने घेतली पाहिजे. मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करणे, आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट मुलांनी केली तरी जास्त न रागवता, न चिडचिड करता त्यांना व्यवस्थित समजावून सांगितली पाहिजे. एखाद्या कामात त्यांना

अपयश आले तरी त्यांना धीर द्यावा. एकल पालकांना घरातील सर्व जबाबदारी पार पाडून आर्थिक प्रश्न सोडवणे कठीण जाते. घर, मुलं, काम, ऑफिस किंवा बिझनेस, स्वतःचं आरोग्य, आवडीनिवडी यांचं समीकरण एक महिला अगदी चोखपणे पार पाडते. फक्त तिला गरज असते सन्मानाची आणि आधाराची. सखींनो, प्रत्येक संघर्ष हा माणसाला अधिकच मजबूत बनवत असतो. एकल महिला पालक ही केवळ आपल्या मुलांची आई नसते, तर ती असते त्यांच्या आयुष्यातील प्रेरणा, आधार, शिक्षक, मार्गदर्शक आणि मैत्रीण. तिच्या जिद्दीमुळे अनेक कुटुंबे पुन्हा उभी राहू शकतात. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य अनेकदा तिच्या वेदना लपवत असते. तिच्या डोळ्यांतील आत्मविश्वास अनेक अपूर्ण रात्रींचा साक्षीदार असतो. पण ती थकत नाही, कारण तिच्या प्रत्येक श्वासात तिच्या लेकरांचं भविष्य धडधडत असतं. सखींनो, मला इथे कुसुमाग्रजांच्या काही ओळी आठवत आहेत. वादळांशी झुंज देत दीप ज्याप्रमाणे जळतो, वादळांशी झुंज देत दीप ज्याप्रमाणे जळतो, तसाच संघर्षातून माणूस स्वतःचं नवं विश्व घडवतो.

सखींनो, मी कार्यक्रमात आधी सांगितल्याप्रमाणे की स्त्रिया कोणत्याही संकटात अगदी खंबीरपणे उभ्या असतात आणि याचंच एक उदाहरण मला इथं द्यावंसं वाटतं. अनाथांची माय असं आपण या माऊलीला ओळखतो. आपल्याला लक्षात आलेच असेल की मी सिंधुताई सपकाळ यांच्याबद्दल बोलत आहे. सखींनो, एक काळ असा होता की त्यांच्या आयुष्यात संकटांवर संकट येत होते. राहण्यासाठी पुरेशी जागा नको, ना खाण्यासाठी अन्न नको. परंतु या संकटकालीन समयी त्यांनी हार मानली नाही, आपल्या मुलीचा सांभाळ केला. या संघर्षाला त्यांनी खूप मोठं आणि वेगळं वळण दिलं. अनेक अनाथ मुलांचा सांभाळ करून त्यांना मायेची ऊब दिली. एक आई स्वतःच्या दुःखातून इतरांच्या आयुष्यात आनंद कसा निर्माण करू शकते हे सिंधुताईंनी त्यांच्या जीवनातून आपल्याला शिकवलं. सखींनो, मुलं जसजशी मोठी होतात तसतशी त्यांच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक जडणघडणही बदलत असते. अशावेळी एकल महिला पालकांनी काही गोष्टी विशेष लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मुलांशी दररोज काही वेळ का असेना मनमोकळेपणाने बोला. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. फक्त पालक म्हणून नव्हे तर विश्वासू मित्र बनून त्यांच्या सोबत राहा. आपल्या कुटुंबाचा प्रवास वेगळा आहे हे मुलांना वेळोवेळी समजून सांगा. वयानुसार छोटी मोठी घरकामे, स्वतःची कामे स्वतः करणे, आर्थिक परिस्थिती समजून सांगणे, यामुळे मुलांचे स्वावलंबन वाढू लागते. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करावा हे त्यांना आवश्यक सांगितलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीची त्यांच्यावर शंका घेण्यापेक्षा विश्वास आणि सुसंवादाला अधिक महत्त्व द्या. त्यांचा मित्रपरिवार कसा आहे, संगत कशी आहे याकडे लक्ष द्या. त्यांच्या आवडीनिवडी जपल्या पाहिजेत. कोणत्या विषयात त्यांना रुची आहे हे समजून त्यांना मार्गदर्शन करावे. मुलांच्या आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सखींनो, या प्रवासात मुलांना प्रेमासोबतच संस्कार देणंही तितकंच गरजेचं आहे बरं का. प्रामाणिकपणा, सहानुभूती, कष्टाची तयारी आणि इतरांचा आदर अशा मूल्यांचे संस्कार त्यांच्या आयुष्यात खरी संपत्ती बनते. एकल पालकत्वामध्ये मुलांना सर्वात जास्त गरज असते ती प्रेम, विश्वास, सुरक्षितता आणि तुमच्या सहवासाची. आईचा हात डोक्यावर असेल तर मुलांना कोणतंही वादळ मोठं वाटत नाही. ते कोणत्याही संकटाचा सामना करण्यास सक्षम बनतात. असं म्हणतात, आपल्या वाईट काळातील संकटात केलेले कष्ट, या कष्टांचं फळ आपल्याला एक दिवस जरूर मिळतं. गरज असते ती थोड्या धीरानं घेण्याची, संयम पाळण्याची. मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचं यश आपण पाहतो तेव्हाच आपल्या कष्टाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. यावेळी आपल्या मुलांनी आई फक्त तुझ्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो असं सांगितलं तरी तिला आभाळ ठेंगणं झाल्यासारखं वाटू लागतं. पहिल्या पगारातून मुलांनी आईसाठी एखादी छोटीशी भेट आणली किंवा साडी आणली तर बघा, तिच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहण्यासारखा असतो. जग जिंकल्याची भावना तिच्या मनात येऊन जाते आणि तो क्षण तिच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण बनून राहतो. मुलं मोठी झाल्यावर तिच्या आयुष्यातील कठीण काळ संपुष्टात येऊ लागतो आणि मग ती तिच्या राहिलेल्या आवडीच्या गोष्टी करायला सुरुवात करते. या प्रवासात हरवलेलं तिचं स्वप्न तिला सापडू लागतं. आपल्या आवडीचं काम करायला वयाचं आणि वेळेचं बंधन नसतं असं मला वाटतं. त्यामुळंच मग आपण या काळात आपणच आपल्याला शोधायचं असतं. नव्याने पुन्हा आपल्या स्वप्नांच्या मागे गेलं पाहिजे. यासाठी तुम्ही अगोदरच आर्थिक नियोजन मात्र करायला हवं. सिंधुताई सपकाळ यांच्यासारखं आपणही एक उदाहरण बनू शकतो. सखींनो, जीवनात प्रत्येकालाच

संघर्ष करावाच लागतो, पण काही संघर्ष असे असतात जे इतिहासात नोंदले जात नाहीत, ते फक्त एका आईच्या हृदयात कोरले जातात. एकल महिला पालकत्व हाही असाच एक निशब्द प्रवास आहे. या प्रवासात अश्रू असतात, वेदना असतात, चिंता काळजी असते, त्याचबरोबर जिद्द, ममता, आत्मविश्वास आणि मुलांच्या भवितव्याची काळजीही असते. आज आपण अशा प्रत्येक आईला मनापासून सलाम करूयात, जी स्वतःच्या दुःखाला कवटाळून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवते, जी प्रत्येक संकटाशी दोन हात करते पण मुलांच्या स्वप्नांशी तडजोड कधीही करत नाही. चला तर आपल्या सहवासाने, आपुलकीने आणि संवेदनशीलतेने अशा प्रत्येक आईच्या प्रवासात थोडासा प्रकाश आपणही बनवूयात. सखींनो, आता वेळ झाली आहे स्वयंसिद्धा कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची. पुन्हा भेटणारच आहोत एका नवीन विषयासह. तोपर्यंत श्वेता माळी सरजा द्या. नमस्कार.

0: उंच घे भरारी कर मोकळे मनाला भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमया नारी युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावर.
1: श्रोतो, यासोबत आजचा स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. या कार्यक्रमासाठी संकलन आणि निवेदन होतं श्वेता माळी यांचं आणि सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतो, सायंकाळचे 7 आहेत. आता प्रादेशिक बातम्या, त्यानंतर 7:15 वृत्तविशेष आणि त्यानंतर 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी हे आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ऐकूया जाहिरात संदेश मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून.

0: रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका स्मृति शिंदे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर .gov.in।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन 10 पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेण्याचा डॉक्टरांचा निर्णय. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्स बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात. आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं निधन. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज गोबरधन या राष्ट्रीय सर्क्युलर बायो एनर्जी अर्थात चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. त्यासाठी 23,731 कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
1: कंप्रेस्ड बायोगैस CBG इसका प्रोडक्शन एक डेकेड के अंदर 10 गुना बढ़ाने का टारगेट करीब 5 MMSCMD प्रोडक्शन के लेवल तक पहुंचाने का इसमें टारगेट लिया गया है. अगर इसको हम एनवायरमेंटल पॉइंट से देखें तो दिस विल सेव अबाउट 40 मिलियन टन्स ऑफ कार्बन डाइऑक्साइड एमिशन. करीब 75,000 करोड़ रुपीज नेशनल GDP को एड होगा और अबाउट 1.5 लाख जॉब्स विल बी क्रिएटेड बाय दिस प्रोग्राम.
0: कॉम्प्रेस्ड बायोगॅसला भारताच्या भविष्यातल्या ऊर्जा मिश्रणाचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून स्थापित करण्यासाठी ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ झाला. या गदारोळातच लोकसभेत कर रचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं. या विधेयकामुळे UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठी सेवा शुल्क लादण्याची मुभा बँका आणि इतरांना मिळणार आहे. सध्या हे व्यवहार मोफत होतात. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेनं दुपारपर्यंत गदारोळ सुरू होता. त्यानंतर सभागृहानं आज विनियोजन विधेयकावर चर्चा करून ते लोकसभेत परत पाठवलं. यामुळे 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना संसदेची मंजुरी मिळाली. विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चेनंतर कामकाज पूर्ण झाल्यावर अध्यक्ष घनश्याम तिवारी यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं घोषित केलं. जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ही पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि नियमांप्रमाणे होते. यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. आम्ही सत्तेत आहोत पण भाजपाच्या नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांचीही जात प्रमाणपत्र पडताळण समितीनं रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान जर ही प्रमाणपत्र कायदेशीर निकषांमध्ये बसत नसतील तर सरकारनं त्यांचं वाटपच का केलं असा सवाल काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नियमबाह्य कुणबीय प्रमाणपत्रांचं वाटप नेमकं कुणाच्या दबावाखाली केलं याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर या प्रकरणी वस्तुस्थिती तपासण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असून याबाबत जाणीवपूर्वक काही झालं असेल तर त्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री

तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मात्र यामुळे अन्य लोकांवर याचा परिणाम होणार नाही असं ते म्हणाले. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिलं. न्यायालयाच्या निर्देशानंतर भारतीय वैद्यकीय संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. या संपाची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती. जर डॉक्टरांनी काम करायला नकार दिला तर त्यांचं वेतन थांबवलं जाईल असा इशाराही न्यायालयानं दिला. संपादरम्यान जर महानगरपालिकेच्या रुग्णालयात एखादा रुग्ण दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल न्यायालयानं विचारला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीच्या मुद्द्यावरून डॉक्टरांनी पुकारलेल्या संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं राज्य सरकार पालन करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे 1,60,000 गोविंदांना 10,00,000 रुपयांपर्यंतचं मोफत विमा संरक्षण देण्याचा निर्णय आज राज्य सरकारनं जाहीर केला. क्रीडा आणि युवक कल्याण विभागानं यासंदर्भातला शासन निर्णय आज जारी केला. जखमी गोविंदांवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार करावे लागले तर प्रत्यक्ष उपचाराचा खर्च किंवा जास्तीत जास्त 1,00,000 रुपयांपर्यंतचं वैद्यकीय विमा संरक्षण सरकारकडून दिलं जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय सुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. तरुण वर्गाला अधिकाधिक संधी देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा इफ्फीसोबतच ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी यावेळी दिली. ब्रिक्सच्या 20 देशातले 500 अधिक सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशांमधल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरा यांची देवाणघेवाण व्हायला या परिषदेतून मदत होणार असल्याचं ते म्हणाले. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सध्या SIRची प्रक्रिया सुरू असून 17 ऑगस्टपर्यंत गृहभेटीत गणना अर्ज भरून द्यायचे आहेत. त्यानंतर 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्यात सुरू असलेल्या बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानांतर्गत 1,00,000 जास्त अमराठी प्रवासी वाहन चालकांनी मराठीचे धडे पूर्ण केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या अभियानाच्या मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. उर्वरित चालकांनी येत्या 15 तारखेपर्यंत मराठी शिकून घेण्याचं आवाहन सरनाईक यांनी केलं. डोहकार श्रीवी म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं आज दुपारी निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. श्रीवी कुलकर्णी यांच्या डोह या पहिल्याच ललित लेखसंग्रहानं त्यांना मराठी साहित्य विश्वात महत्वाचं स्थान मिळवून दिलं. कराड इथं झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते स्वागत अध्यक्ष होते. कराडच्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेनं त्यांचा गौरव केला आहे. कराड नगर परिषदेनंही त्यांचा नुकताच नागरी सत्कार केला होता. मराठी साहित्यातील सेवाव्रती पांथस्थानं निरोप घेतल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना आदरांजली अर्पण केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही कुलकर्णी यांना आदरांजली अर्पण केली आहे. IIMC अर्थात भारतीय जनसंचार संस्थांच्या अमरावतीतल्या शाखेतल्या विविध अभ्यासक्रमांना 13 ऑगस्ट रोजी थेट मिळणार आहेत.
इंग्रजी आणि मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका

0: अभ्यासक्रमासाठी हे प्रवेश आहेत. सीयूईटी पीजी दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता क्रमवारीनुसार प्रवेश दिले जातील. ही परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेतल्या पदवी परीक्षेत किमान 50% गुण मिळाले असतील तर त्यांना 13 ऑगस्टला होणारी लेखी परीक्षा देऊन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल. तहलका मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं आज दोषी ठरवलं आणि त्यांना 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली तसंच 10 लाख रुपयांपेक्षा जास्त दंडही ठोठावला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन 10 पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोबर धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संप मागे घेण्याचा डॉक्टरांचा निर्णय. 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ह बाजार परिषदेला आजपासून मुंबईत सुरुवात आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात केलेल्या बदलाबद्दलची माहिती आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात जाणून घेऊया. श्रोते हो, भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार बूथ लेवल अधिकारी म्हणजे बीएलओ यांच्यामार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत राबवण्यात येणार आहे. मतदान केंद्रांचं तर्कसंगतीकरण आणि पुनर्रचनाही 17 ऑगस्ट रोजी पूर्ण करण्यात येईल. या अनुषंगानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम सर यांनी आकाशवाणीशी संवाद साधला. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. सर, भारत निवडणूक आयोगानं एसआयआरसाठी मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. ही मुदतवाढ नक्की कशासाठी आहे आणि त्यामुळे एकूणच या प्रक्रियेचं बदललेलं वेळापत्रक काय असणार आहे?
1: निवडणूक आयोगांनी यापूर्वी दिलेल्या वेळापत्रकप्रमाणे पूर्ण राज्यामध्ये काम चालू आहे. ग्रामीण भागामध्ये असलेले जिल्ह्यामध्ये 25 पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये वेळावर म्हणजे 8 तारीखपर्यंत करायचे होते, त्या तारीखपर्यंत करण्यासाठी तयारीसुद्धा चालू आहे. परंतु नागरीकरण जास्त झालेले आहेत, म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरामध्ये काही कारणामुळे, ते काही कारण आहे आपण चर्चा करू, त्या कारणामुळे तिथे मुदतवाढ देणे आवश्यक झालेले आहे. त्याप्रमाणे मुदतवाढ दिलेल्या आहेत, म्हणजे पूर्वी दिलेल्या वेळापत्रकापेक्षा आणखीन 10 दिवस मुदतवाढ दिलेले आहेत. आता नवीन वेळापत्रकप्रमाणे आपल्याला 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी बीएलओनी व्हिजिट करणे अपेक्षित आहेत आणि त्या सर्व प्रकरणीय पूर्ण झाल्यानंतर प्रारूप यादी 24 ऑगस्टला प्रसिद्धी होणार आहे. त्यांच्या नंतर आपण आपल्याला काही हरकती असेल तर नोंद करू शकतात. पण हे मुदतवाढ फार महत्वाचं झालेलं आहे मोठ्या शहरासाठी.
0: सर, आतापर्यंत बीएलओंच्या गृहभेटी दरम्यान एसआयआर प्रक्रियेचं काम किती प्रमाणात पूर्ण झालंय आणि आत्ता दिलेल्या मुदतवाढीमुळे मतदारांना तसंच या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना काय दिलासा मिळणार आहे?
1: राज्यस्तरावर पाहिलं तर 96% मतदारांना आमचं गणना पत्रक पोहोचलेले आहे. तसेच राज्यस्तरावर पाहिलं तर 89% गणना पत्रक परत आलेले आहेत. असेल तर त्यांचं सहीसह आलेलं आहे, नसेल तर ते कुठल्या कारणामुळे त्यांनी देऊ शकलं नाही त्या कारणासह आमच्याकडे आलेले आहेत. शहरी भागामध्ये हे थोडा कमी आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईसारखे क्षेत्रामध्ये लोक सकाळी 7 वाजता बाहेर पडतात, संध्याकाळी 8 नंतर घरी पोहोचतात. मतदारांच्या स्थिती तसेच आहेत. आमचं बूथ लेवल ऑफिसर आहे, त्यांनासुद्धा तसेच आहेत. म्हणून मुंबई, ठाणे, पालघरच्या काही क्षेत्रामध्ये वीकेंडमध्ये शनिवारी रविवारी जास्त काम होतात, त्या दिवस ते त्यांनी नोकरीसाठी जाणार नाही. म्हणून या शहरीमध्ये थोडा उशीर झालेला आहे, त्यांना पुरेसा वेळ देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेला आहे.
0: सर, मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा स्थलांतर झालेल्या मतदारांसाठी मूळ ठिकाणी नोंदणी करण्याची परवानगी देत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा नेमकी कोणासाठी आहे आणि त्या अंतर्गत मतदारांना नेमका कसा दिलासा मिळणार आहे?
1: आपल्या कायद्यामध्ये असा तरतूद आहे की तात्पुरतं गैरहजर असेल तर त्या कारणामुळे मतदार यादीतून त्या ठिकाणातून त्यांचे नाव वगळू नये असा तरतूद आहे. त्याबाबत आणखीन अभ्यास केला तर असा मॅन्युअलमध्ये तरतूद आहे, त्या मतदारांच्या क्षमता आहेत परत येण्यासाठी आणि त्या मतदारांच्या इच्छुकसुद्धा आहे परत येण्यासाठी, त्यांना मूळ ठिकाणी त्यांचं नाव आपण ठेवू शकतो. क्षमता कसा प्रूव करायचं, त्यांना परत येण्यासाठी तिथे सुविधा आहेत का, त्यांना ते अपार्टमेंट, फ्लॅट, घर मिळणार आहे का परत, आणि तसेच त्यांना परत यायला इच्छुक आहेत का, तर हे दोन्ही तपासून हे बरोबर असेल, मूळ ठिकाणी त्यांचं नाव ठेवण्यासाठी तरतूद आहेत, त्याप्रमाणे आपल्या जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई, ठाणे आणि पालघरनी त्यांच्या स्तरावर आदेश पारित केलेले आहेत. ते तात्पुरतं गैरहजर या कारणामुळे नाव वगळण्याची आवश्यकता नाही, अशा सूचनाप्रमाणे या

0: कारवाई करण्यात येत आहे. यांच्यामुळे भरपूर लोकांना फायदा होणार आहे, नक्की आहे. त्यांच्यामुळे तात्पुरतं गैरहजर राहिलेलं आहे, त्यांनी दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत, तात्पुरते तिथे राहत आहेत. पण इथे नाव वगळलं तर तिथे नाव त्यांना नोंद करण्यामध्ये अडचण येऊ शकतात, किंवा नोंद केलं तर सुद्धा पुन्हा इथे बदलून आणावं लागतंय. हे अनावश्यक त्यांना त्रास आणि कागदपत्राचं काम कमी होऊ शकतात. त्यांचं नाव आज कुठे आहेत त्या ठिकाणी ठेवण्यामध्ये ते मदत होईल.
1: गेल्या 30 जून पासून ही प्रक्रिया सर आपल्या राज्यात सुरू झाली आहे, मात्र अनेक मतदारांमध्ये अजूनही गणना अर्जात काय तपशील भरायचे याबद्दल गोंधळ असल्याचं दिसून येतंय. म्हणजे काहींचं स्वतःचं नाव मागच्या SIR यादीत आहे, काहींचं केवळ आई वडिलांचंच आहे, तर काहींच्या बाबतीत कोणाचंच नाव नाही. अशा प्रत्येकानं गणना अर्जात नेमकं काय भरायचंय याबद्दल मार्गदर्शन कराल का?
0: गणना पत्रक मध्ये 3 भाग आहे. पहिला भाग आहे त्यांच्यामध्ये आता सध्या उपलब्ध असलेले, अस्तित्वात असलेले, मतदार यादीमध्ये असलेले सर्व तपशील लिहिलेले आहेत. म्हणजे आता मतदारांचं नाव, त्यांचे AP कार्ड नंबर, त्यांचा पत्ता, त्यांचा फोटो, ते सर्व दिलेले आहेत. त्यांच्यामध्ये काही माहिती भरण्याची आवश्यकता नाही. फक्त फोटो बदलायचं असेल तर नवीन त्यांचं फोटो देऊ शकतात, ते आपण चिकटू शकतो. हे पहिला भाग झालेला आहे. दुसरा भाग मध्ये मॅपिंग, जुळवणी म्हणतो, 2002-2003-2004 आपल्या देशामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 3 वर्षामध्ये झाले. त्या पुनरीक्षण मध्ये आपल्या स्वतःच्या किंवा त्यांच्या आई वडील आजोबा आजीच्या नावाचा जुळवणी करून देणे अपेक्षित आहे. जुळवणी करण्याचा उद्देश असा आहे की ते जुळवणी झाले त्यांना दुसरा काही डॉक्युमेंट किंवा काही पुरावा देण्याची गरज नाही. हे मदत करण्याच्या उद्देशाने हे करत आहेत. आता 2002 यादी पूर्ण देशाच्या ECA वेबसाईटवर उपलब्ध आहे. voters.eca.gov.in मध्ये आपण जाऊन पाहू शकतात आणि हे माहिती आपण BLO ला देऊ शकतो. ग्रामीण भागासाठी BLO नी स्वतःच मॅपिंग केलेलं आहे. अर्बन एरियामध्ये सुद्धा प्रयत्न झाले, पण त्यांचे यशस्वीपणा कमी झाले. कारण आता ते मतदार आहे ते 25 वर्षापूर्वी त्या बूथमध्येच होते असं असणारे फार क्वचित आहे नागरिक भागामध्ये, म्हणून तिथे कमी आहेत. परंतु राज्यस्तरावर पाहिलं तर 75% लोकांच्या मॅपिंग आमच्या यंत्रणेने, आमच्या BLO नी पूर्ण केलेलं आहेत. आपल्या मतदारांना फक्त त्यांनी केलेले बरोबर आहेत का तपासायचं, बरोबर असेल तर हो म्हणायचं, नसेल तर दुसरा माहिती द्यायचं. परंतु लोकांच्या मनामध्ये हे शंका आहेत, माझं नाव मिळत नाही आहे, आई वडिलांच्या मिळत नाही, मी काय करू? काही काळजी करायची नाही. भाग 3 भरायचं. भाग 2 मध्ये माहिती असो नसो, भाग 3 भरायचं. 3 मध्ये काय आहेत? सध्या आपल्या स्वतःच्या माहिती आहेत, आपल्या मोबाईल नंबर काय आहे, आपल्या आई वडिलांचं नाव काय आहे, आणि आपल्याला द्यायला इच्छुक असेल तर आपले आधार क्रमांक काय आहेत, हे माहिती मागतो. आपल्याला जुळवणीच्या माहिती मिळाले नाही मिळाले, आपल्या स्वतःच्या माहिती भरून आपण गणना पत्र कृपया सही करून द्यावे. सही करून दिलं तरच प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव येतील. आपण काही कारणामुळे बाहेर असेल तर आपल्या कुटुंबातील कुठलीही प्रौढ व्यक्ती ते सही करून आपल्या वतीने देऊ शकतात. हे 3 भाग आहेत. म्हणून आपण माहिती असेल तर द्यावे, माहिती नसेल तर आपण फक्त आपल्या स्वतःच्या माहिती भरून द्यावे. कुठलेही कागदपत्र आता देण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी प्रारूप झाल्यानंतर आम्ही आपल्याला संपर्क साधणार. त्यावेळेला दिलं तर पुरेसं आहेत. मॅपिंग झालं नसेल तर भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे 11 मध्ये किंवा त्यांचे इक्वलंट समान डॉक्युमेंट आपण तयार करून ठेवावे. त्यांचे आपण घेऊन आम्ही फायनल यादीमध्ये आपले नाव घेणारच आहेत.
1: सर, दरवर्षी जेव्हा केवळ SIR म्हणजे विशेष पुनरीक्षण कार्यक्रम होतो तेव्हा नव्या मतदारांची नोंदणी, तपशिलातल्या दुरुस्त्या या प्रक्रिया होतात, पण आत्ता मात्र BLO च्या गृहभेटीच्या कालावधीत या प्रक्रिया होत नाहीयेत. अशावेळी नवमतदारांची नोंदणी किंवा तपशिलातल्या दुरुस्त्या यासाठीची प्रक्रिया कधी केली जाणार आहे?
0: आपल्या विशेष पुनरीक्षण मध्ये 2 पुनरीक्षणचा भाग आहे. एक विशेष संक्षिप्त पुनरीक्षण समरी रिव्हिजन म्हणतो आणि सखोल पुनरीक्षण म्हणजे इंटेन्सिव्ह रिव्हिजन. प्रत्येक वर्षाला आपण समरी रिव्हिजन संक्षिप्त पुनरीक्षण करतो. 2002 नंतर महाराष्ट्राला आता आपण सखोल पुनरीक्षण करत आहोत. प्रत्येक वर्षाला करताना आपले उद्देशच असा असतात की आता त्या तारीखला उपलब्ध असले मतदार यादी तसेच राहील, त्यांच्यामध्ये काही बदल असेल

0: तर करणे अपेक्षित आहे. म्हणजे नवीन नाव घ्यायचं असेल तर फॉर्म नंबर 6, काही नावामध्ये पत्तामध्ये फोटोमध्ये मोबाईल नंबरमध्ये बदलायचं असेल तर फॉर्म नंबर 8, कुणाचं नाव वगळायचं असेल तर फॉर्म नंबर 7. हे काम आपण रेग्युलर करतो. परंतु 10-15-20 वर्षानंतर सखोल पुनरीक्षण येतात, त्यावेळी आपल्याकडे आत्ता असलेले यादी बाजूला ठेवण्यात येते, ते यादी आपण पुढे वापरत नाही, नवीन यादी तयार करणार आहोत. त्यासाठी आता यादीमध्ये आपले नाव असेल तर आपल्या गणना पत्रक, ते माहिती असलेले, मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे 3 भाग असले गणना पत्रक तयार करण्यात येतात. प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन ते घरी उपलब्ध आहेत का नाही, वेदर इज अ रेसिडेंट आर नॉट, ते तपासण्यात येते. ते तपासताना त्या व्यक्ती उपलब्ध नसेल तर त्या व्यक्ती तिथे मतदार म्हणून राहत नाही असा गृहित धरून पुढे जाण्यात येतात. हे नवीन यादी तयार करण्याच्या प्रक्रिया आहेत. या सखोल पुनरीक्षण मध्ये त्या वितरित आपल्या नागरिकत्वता तपासणी करण्यात येते, त्यासाठी जुलवणी किंवा ते 11 डॉक्युमेंटची आवश्यकता आहे. परंतु आपण सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला नाव घ्यायचं, काही बदलायचं, हे काय काम असेल, प्रारूप मतदार यादी आता असलेले प्रोग्राम प्रमाणे 24/8 प्रसिद्धी होणार आहे. 24 ऑगस्टच्या नंतर या फॉर्म आपण भरून बदलू शकतात. महत्वाच्या नवीन यू मतदार आहेत त्यांना 24 नंतर नोंद करण्यासाठी आता उपलब्ध होणार आहे. 2024 नंतर आता करण्यासाठी 24 ऑगस्टच्या नंतर उपलब्ध होणार आहे. आपण सर्व कागदपत्र तयार करून ठेवावे आणि या 24 नंतर आपण नवीन अर्ज करावे. कुणाला बदलायचं असेल तर सुद्धा फॉर्म 8 सुद्धा 24 ऑगस्टच्या नंतर भरू शकतात.
1: सर, लोकांच्या मनात अजून एक शंका असते की आपण गणना अर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण केली पण नंतर काही कारणामुळे आपलं नाव प्रारूप मतदार यादीत आलंच नाही, तर मग अशा वेळी काय करायचं?
0: आपल्या मनामध्ये असा शंका येऊ नये. आपण गणना पत्र भरून दिले तर नक्की प्रारूप यादीमध्ये आपल्या नाव येणारच आहेत. आपण फॉर्म भरून नाही दिलं तर, कुठल्याही कारणामुळे भरून नाही दिलं तर आपले नाव येणार नाही, परंतु आपण भरून दिलं असेल तर नक्की येणारच आहे. आपण विषयी प्रश्न विचारले, मी त्याला क्लिअर उत्तर देतो. समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण अर्ज भरू शकता. परंतु असा गृहित धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमचं अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे 8 ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यामध्ये. त्यांच्यानंतर आपण अर्ज करू शकतात. त्यांच्यानंतर पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात. म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे, कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहे. त्यांच्याबाबत कोणीही काळजी करू नये असं आपल्याला सूचना आहे.
1: सर, आता SIR साठी मुदतवाढ मिळालेली आहे, तर या निमित्तानं तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल?
0: आपल्या सर्वांना, महाराष्ट्रामध्ये असलेले सर्व मतदारांना विनंती आहे, या मतदार यादी म्हणजे आपण या देशाच्या नागरिक आहेत, नागरिकालाच मतदान करण्याचा अधिकार दिलेले आहेत. म्हणजे नागरिक या देशाच्या मध्ये शासन चालवणारे व्यक्तीचा निवड करण्याचा अधिकार आपल्याला आहे. ते छोटा अधिकार नाही आहे, मोठा हक्क आहे. त्या हक्क आपण वापरण्यासाठी यादीमध्ये आपले नाव असणे आवश्यक आहे. म्हणून आपण सर्वांनी, पात्र असलेले सर्वांनी अर्ज करावे. यादीमध्ये आपले नाव येण्यासाठी आपले अर्ज लागेलच. माहिती आवश्यक असेल तर माहिती आपल्याकडून लागेल, डॉक्युमेंट असेल तर लागेल. हे छोटा विषय नाही आहे, मोठा विषय आहे. हे देशाच्या भविष्य ठरवण्यासाठी हक्क आपल्याला आहे, तो आपण कृपया सर्वांनी नोंद करून घ्यावे.
1: तर श्रोते हो, मतदारांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आणि याद्या अद्ययावत होण्यासाठी सहकार्य करावं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन समन्वय आणि निवेदन शिबानी जोशी.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम किसान वाणी.
1: सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: शेतकरी बांधवांनो नमस्कार, किसान वाणीच्या या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत पशुधनासाठी प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात आहार व्यवस्थापन याविषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती।
8: शेतकरी बंधूंनो नमस्कार, जनावरांमध्ये प्रसूतीपूर्व सुमारे 50 दिवस आणि प्रसूती पश्चात 50 दिवस या कालावधीला परिवर्तन कालावधी म्हणजेच संक्रमण काळ असे संबोधले जाते। या काळात केल्या जाणाऱ्या आहार व्यवस्थापनाला परिवर्तन आहार असे म्हणतात। या अवस्थेमध्ये आहारातील गरजा, पोषक तत्वांची गुणवत्ता आणि मात्रा यात अचानकपणे बदल होतात। परिवर्तन आहाराची मुख्य उद्दिष्टे आहेत, गाभण कालावधीत गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाची समाधानकारक वाढ करणे, गाभण काळाच्या शेवटी प्रसव सुलभ करणे, व्यायल्यानंतर पहिले 5 ते 6 आठवडे दैनंदिन दुग्धोत्पादनात वृद्धी करणे, वेताचा कालावधी वाढवणे आणि प्रजनन शक्तीमध्ये सुधारणा करणे, प्रसव प्रक्रियेत जनावराची झालेली शरीराची झीज भरून काढणे, प्रसूती पश्चात 60 ते 70 दिवसात जनावराचा शरीर गुणांक पूर्ववत करून त्या जनावरांचे प्रजनन चक्र प्रस्थापित करून ते जनावर प्रसूती पश्चात 100 दिवसांच्या आत गाभण राहून दरवर्षी वासरू जन्माला यावे, प्रसूतीपूर्व 2 महिने कालावधीत आहाराचा दर्जा पाचकता उच्चतम राहील, जनावरांची दैनिक आहार ग्रहण करण्याची क्षमता समाधानकारक राहण्यासाठी जनावरांचं आहार नियोजन करावं, गाई म्हशींच्या गाभण काळात गर्भाची वाढ पहिले 5 महिने हळूवार होते, त्यानंतरच्या 3 महिन्यात ती झपाट्याने म्हणजे पहिल्या 6 महिन्यांच्या वाढीपेक्षा तिप्पट होते, म्हणून या काळात पुढील दुग्धवाढीच्या आणि गर्भाच्या पोषणाच्या दृष्टीने जादा शक्तीचा संचय करून ठेवण्याची गरज पडते। गाभण काळातील शेवटच्या 3 महिन्यांमध्ये गर्भाशय कासेच्या पेशींचे पुनरुज्जीवन आणि वाढ देखील झपाट्याने होत असते। या सर्व गोष्टींमुळे गाई म्हशींना गाभण काळातील शेवटचे 3 महिने अतिरिक्त खुराक देणे आवश्यक असतं। गाभण काळातील शेवटच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये गाई म्हशींचं दूध काढलं जात नाही, त्याला भाकड काळ म्हणतात। या काळात गाई म्हशी आटवल्या जातात जेणेकरून

0: त्यांना पुरवलेली सर्व पोषण मूल्य शरीर पोषणासाठी, गर्भाच्या वाढीसाठी, कासेच्या पेशीच्या पुनरुज्जीवनासाठी वापरली जातील. या भाकड काळात गाय दूध देत नसली तरी अतिरिक्त खुराक देणं महत्वाचं ठरतं. देशी गाईला 1 किलो खुराक शरीर पोषणासाठी, 1.25 किलो अतिरिक्त खुराक गर्भाच्या योग्य वाढीसाठी देण्यात यावा. म्हशी आणि संकरित गायींना 1.5 किलो खुराक शरीर पोषणासाठी आणि 1.75 किलो अतिरिक्त खुराक गर्भाच्या वाढीसाठी देणं संयुक्तिक ठरतं. या व्यतिरिक्त गाई म्हशींना प्रतिदिन 5 ते 6 किलो सुका चारा आणि 20 ते 22 किलो हिरवा चारा एकाच वेळी न देता विभागून थोड्या थोड्या वेळाने कुट्टी करून द्यावा, जेणेकरून चाऱ्याची नासाडी न होता नुकसान टाळता येतं. अतिरिक्त खुराकाचे फायदे असे, प्रसूती सुलभ होते, जार अडकण्याचे प्रमाण कमी होते, सशक्त वासरू जन्माला येते, कासेच्या पेशींचे पुनरुज्जीवन होऊन कासेची वाढ चांगली होते, वेतातील दुग्धोत्पादनामध्ये वृद्धी होते, शरीरामध्ये अन्नद्रव्यांचा साठा निर्माण होतो जो वेताच्या सुरुवातीच्या काळात दुग्धोत्पादनासाठी वापरला जातो, वेताचा कालावधी वाढतो, जनावरांचा शरीर गुणांक टिकवला जातो, प्रसूतीनंतर जनावर लवकर माजावर येतात आणि चांगले रेतन होते. जास्त दूध देणाऱ्या गाई म्हशींना गाभण काळातील शेवटचे 3 आठवडे अधिक प्रमाणात खुराक दिला जातो. यामध्ये गाभण काळातील शेवटचे 3 आठवडे जनावराला त्याच्या गरजेपेक्षा 500 ग्रॅम अधिक खुराक दिला जातो. हळूहळू खुराकाचे प्रमाण 1 किलो 100 किलो शरीर वजन एवढ्या प्रमाणात वाढवून दिले जाते. गाय म्हैस व्यायल्यानंतर 6 ते 8 आठवड्यात दुग्धोत्पादन हे सर्वाधिक पातळीवर पोहोचतं. ती सर्वाधिक सरासरी पातळी दीर्घकाळ कायम ठेवल्यास वेतातील दुग्धोत्पादनात वाढ होते, पशुपालकास त्याचा आर्थिक फायदा होतो. परंतु या काळात गाभण आणि प्रसूती काळातील तणावामुळे पशूंची आहार खाण्याची क्षमता प्रसूतीनंतर कमी असते. परिणामी दूध उत्पादनासाठी लागणारी ऊर्जेची गरज आणि आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेच्या तफावतीमुळे पशूंच्या शरीरात ऊर्जेची कमतरता तयार होते. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी दुधाळ पशु शरीरातील संचयित स्निग्धांचा वापर दुग्धोत्पादनासाठी करतात. परिणामस्वरूप चयापचय संबंधी विकार होतात आणि एकंदरीत पशूंचे दुग्धोत्पादन, सर्वांगीण आरोग्य आणि प्रजनन शक्ती यावर दीर्घकाळ परिणाम होतो. हे टाळण्याकरिता आहार व्यवस्थापन करावं.
1: शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण पशुधनासाठी प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात आहार व्यवस्थापन कसं करावं याविषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती ऐकली. शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत पिकांच्या वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील विषय तज्ज्ञ डॉक्टर जीवन आरेकर यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बंधू भगिनींनो, रासायनिक खतांचा वाढता वापर, जमिनीचं कमी होत चाललेलं आरोग्य आणि उत्पादन खर्च या पार्श्वभूमीवर जैविक खतांचा वापर अधिक महत्वाचा ठरतोय. जैविक खतं ही मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी, पिकांची वाढ जोमदार करण्यासाठी आणि उत्पादन वाढवायला मदत करत असतात. तर मंडळी, आज आपण याच विषयावर सविस्तर अशी चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील शास्त्रज्ञ पीक संरक्षण डॉक्टर जीवन आरेकर. सर नमस्कार, आपलं कार्यक्रमात स्वागत आहे.
3: नमस्कार
2: सर. आता पहिल्यांदाच मला असं सांगा की जीवाणू खत जी आहेत म्हणजे नेमकं काय?
3: जीवाणू खत म्हणजे जैविक पद्धतीने तयार केलेली खतं. आता मगाशीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे रासायनिक खतांचा जो वाढलेला वापर आहे त्याने जमिनीचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि हे धोक्यात आलेलं आरोग्य सुधारण्यासाठी जर आपल्याला काही उपाययोजना करायच्या असतील तर त्यामध्ये जैविक खत ही फार मोठा वाटा त्यांचा आहे. कारण जैविक खत ही काय असतात तर प्रयोगशाळेमध्ये जीवाणू घेऊन त्याच्या मार्फत तयार केलेली जी खतं असतात ती आपण खतं जैविक खतं या स्वरूपात शेतकऱ्यांना देतो. आणि ही जैविक खताचा फायदा आहे की रासायनिक खतांचा जसा दुष्परिणाम आहे तसंच रासायनिक खतांच्या किमतीही फार वाढलेल्या आहेत.
2: बरोबर.
3: आणि ही जैविक खतं जी आहेत ही शेतकऱ्यांना किफायतशीर किमतीमध्ये उपलब्ध होतात. त्याचबरोबर या खतांचा फायदाही हा होतो की त्याचा काही दुष्परिणाम नाही आहे.
2: बरोबर.
3: आणि त्याचा जास्त प्रमाणात वापर झाला, अगदी म्हणजे प्रमाणापेक्षा थोडस जास्त जरी झालं तरी त्याचा शेतीला म्हणा किंवा आपल्या पिकांना काहीही त्रास नाही या दृष्टीनं ही जैविक खतं जी

0: प्रयोगशाळेमध्ये जीवाणू आयसोलेट केले जातात आणि त्यांच्या मार्फत ही खतं तयार केली जातात, त्याला आपण जीवाणू खत असं म्हणतो. बरोबर.
1: आता सर, या खतांचा आपल्याला उपयोग सांगायचा म्हटला तर काय सांगता येईल?
0: या खतांचा जो उपयोग म्हटला तर बरीचशी जी मूलद्रव्ये असतात जमिनीमध्ये असतात, परंतु पिकं ती घेऊ शकत नाही किंवा पिकांना ती उपलब्ध होत नाही.
1: अच्छा.
0: मग यासाठी काही माध्यमं लागतात, ते माध्यम म्हणजे जीवाणू असतात की हे जीवाणू विविध प्रक्रिया त्याच्यामध्ये करतात आणि हे घटक पिकांना उपलब्ध होतात. त्याचबरोबर पिकांच्या वाढीसाठी जर आपण बघितलं तर सगळ्यात नत्र हा महत्वाचा घटक आहे आणि हा नत्राची उपलब्धता बघितली तर वातावरणामध्ये विपुल प्रमाणात नत्र आहे. वातावरणामध्ये असणारा हा विपुल प्रमाणातला जो नत्र आहे तो पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी काही माध्यम लागतं आणि हे माध्यम म्हणजे जीवाणू खत. मग हे जीवाणू खताचं अंतरिक्षकरण किंवा वापर जर आपण पिकांमध्ये केला तर हा नत्र जो आहे वातावरणामधला तो स्थिर करता येतो, जो पिकांना त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त होतो. आणि जो बाहेरून देणार आहोत नत्र खताद्वारे वगैरे युरिया वगैरे वापर जो करतात शेतकरी नत्र देण्यासाठी, तर तो आपल्याला कमी करता येईल. जेणेकरून जीवाणू खतं जर आपण त्याच्यामध्ये वापरली तर युरियाचा वापर कमी होईल आणि वातावरणामध्ये असणारा विपुल प्रमाणातला जो नत्र आहे तो ते जीवाणू स्थिर करतील आणि त्याचा उपयोग त्या पिकांना होईल. त्याचबरोबर पिकांची वाढ जोमदार होते, पिकांची वाढ लवकर होते, पिकांमध्ये प्रतिकार शक्ती वाढते, अशा विविध उपयोग आपल्याला हे जीवाणू खताचे म्हणता येतील.
1: नक्कीच. सर, आता ही जीवाणू खतं जी आहेत कोणकोणत्या प्रकारची ही खतं आहेत?
0: आपल्याला माहिती आहे की जमिनीमध्ये असंख्य जीवाणू आहेत मातीमध्ये, त्यांचं वेगवेगळं कार्य आहे. त्याचप्रमाणे ही जीवाणू खतं आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं तर काही नत्र स्थिर करणारे आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये पुढे जाऊन बघितलं आपलं स्फुरद विरघळणारे आहेत, काही पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू आहेत, काही अजोलासारखे आहेत, निळे हिरवे शेवाळ आहे, यासारखी विविध ही जीवाणू खतं आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने ते पिकांना उपयोगी पडत असतात. नत्र, स्फुरद, पालाश ही मुख्य अन्य घटक आहेत पिकांना लागणारे आणि हे उपलब्ध करून देण्याचं काम करणारी ही विविध जीवाणू खत.
1: अच्छा. पण आता सर, नत्र स्थिर करणारे जे जीवाणू आहेत तर मग यांचं जे कार्य आहे तर हे कुठल्या पद्धतीने चालतं?
0: नत्र स्थिर करणारे जीवाणू बघितले तर आपण एक दोन प्रकारे त्यांचं कार्य चालतं. एक सहजीवी म्हणून ते कार्य करतात आणि दुसरं असहजीवी. आता सहजीवी मध्ये जर आपण बघितलं तर नत्र स्थिर करणारे जे जीवाणू आहेत, उदाहरण झालं तर आयझोबियम सारखे जीवाणू आहेत.
1: बरोबर.
0: हे मुख्यत्वे करून आपल्याला कडधान्य वर्गीय पिकांमध्ये दिसतात.
1: अच्छा.
0: आता त्याच्यामध्येही 7 ते 8 गट आहेत आयझोबियम जीवाणूचेही, म्हणजे वेगवेगळी शेंग वर्गीय जी पिकं आहेत त्याच्यामध्ये आपण वाटाणा म्हणू शकतो, घेवडा आहे गट, बरसीमचा एक वेगळा गट आहे, हरभरा गट आहे, सोयाबीन गट आहे, चवळी गट आहे आणि अल्फा अल्फा गट, असे 7 प्रकारचे वेगवेगळे रायझोबियमचे गट आहेत.
1: अच्छा.
0: आणि हा रायझोबियम जीवाणू काय करतो तर ह्या कडधान्य वर्गीय पिकांच्या मुळांमध्ये राहतो आणि तिथं गाठी निर्माण करतो. त्या गाठींमध्ये जर आपण बघितलं तर लेग हिमोग्लोबिन हे असतं आणि त्याच्या मार्फत नत्र स्थिरीकरण केलं जातं आणि ह्या बदल्यात वनस्पती त्यांना आधार देतात किंवा त्याला लागणारं जे खाद्य आहे, न्यूट्रिशन आहे किंवा राहण्यासाठी जे वातावरण पाहिजे ते वनस्पती देतात. म्हणजे वनस्पतींकडनं हे जीवाणू घेतात आणि वनस्पतींना नत्र उपलब्ध करून देतात. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांचं सहजीवी कार्य चालतं. आणि दुसऱ्या ह्याच्यात जर आपण बघितलं तर असहजीवी जीवाणू आहेत, त्याच्यामध्ये अझोटोबॅक्टेरिया आहे, बायजेरिंकी आहे, हे दोन जीवाणू आहेत ते असहजीवी पद्धतीने म्हणजे ते वनस्पतीला नत्र उपलब्ध करून देतात परंतु वनस्पतींकडनं त्यांना काही अपेक्षा नसते किंवा त्यांना काही मिळत फक्त त्यांचं नत्र स्थिर करण्याचं काम आहे ते करत असतात. जसं आपण रायझोबियम बघितलं हा कडधान्य वर्गीय पिकांमध्ये वापरतो. दुसरे हे आहे ते जर बघितले आपण तृणधान्य पिकं जी असतात त्यांच्यामध्ये अझोटोबॅक्टर आहे किंवा बैजेरिंक्याचा वापर हा त्याच्यामध्ये करतो. विशेषतः बैजेरिंकिया जे आहे घटक त्याचा वापर आपण सामूह जर 7 पेक्षा कमी असेल तर अशा ठिकाणी आम्लधर्मीय जमीन जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये आपला वापर केला तरी आपल्याला नत्र स्थिरीकरण चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे.
1: अच्छा. सर, आता जेव्हा शेतकरी बंधूचा वापर करतात जीवाणू खतांचा तर हा कसा करायला पाहिजे?
0: महत्वाचं कसं आहे, जीवाणू खतं वापरताना आपल्याला काही दक्षता घ्यावी लागते. म्हणजे आता जीवाणू खत आपण आणलं की त्यानंतर पहिली गोष्ट आपण त्याच्यावरची तारीख बघणं गरजेचं आहे, ती कधीपर्यंत वापरण्यास ये आहे. कारण कसं होतं,
1: योग्य आहे
0: हा, कारण साठवणुकीच्या दरम्यान त्याच्यामधले जीवाणूंची संख्या कमी होत जात. कुठलंही जीवाणू खत आपण आणलं ते 6 महिन्यापर्यंत आपल्याला वापरता येतं, परंतु समजा ते 6 महिन्याच्या अगोदरचं असेल तर अशा वेळी काय होतं की आपल्याला तेवढा परिणाम त्याचा मिळणार नाही, कारण जीवाणूंची संख्या त्यामध्ये कमी झालेली असणार. परत ती साठवण्याची पद्धतही महत्वाची आहे. उन्हामध्ये साठवणं योग्य नाही, ते सावली मध्ये साठवणं गरजेचं आहे, पाण्याच्या ठिकाणी जास्त साठवणं योग्य नाही. त्याचबरोबर अशी जीवाणू खत निवडल्यानंतर जीवाणू खत आणलं की त्यानंतर शेतकरी बंधूने पहिलं बघायचं की आपल्याला कुठल्या पिकाला खत लावायचं, त्याप्रमाणे जीवाणू खताची निवड करणं गरजेचं आहे. म्हणजे मगाशी म्हटलं जसं कडधान्य वर्गीय पीक असेल तर आपल्याला रायझोबियम घ्यायला लागेल. जर आपल्याकडे

0: ते तृणधान्यवर्गीय पिकं असतील तर त्याच्यामध्ये अझोटोबॅक्टर बैजेरिंकी आहे यांचा वापर आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल. त्याचबरोबर सहयोगी पद्धतीने पण आहेत काही जीवाणू जे कार्य करतात त्याच्यामध्ये अझोस्पायरिलम येतं त्याचा वापरही आपण जर तृणधान्यवर्गीय पीक असतील तर त्याच्यामध्ये करायचा. मग जे पीक आहे त्या पद्धतीचं जीवाणूखत निवडणं ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट. त्यानंतर त्याचं अंतरिक्षण किंवा त्याचा वापर कसा करायचा आहे तो वापर करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जीवाणू हे जिवंत आहेत. त्यामुळे त्याच्यानंतर जर कुठलं रासायनिक गोष्ट लावायची असेल पिकांना बीज प्रक्रिया म्हणा किंवा काय जिरवणी करायची असेल किंवा काय करायची असेल तर त्यावेळी काय करायचं तर पहिलं रासायनिक करून घेणं गरजेचं आहे. पहिलं जर जीवाणू लावलं आणि नंतर रासायनिक लावलं तर ते जीवाणू मरून जाणार आहे. त्यामुळे पहिलं रासायनिक गोष्टीचा वापर करायचा आणि नंतर जीवाणूजन्य खताचा वापर करायचा जेणेकरून त्याचा परिणाम आपल्याला चांगला येईल. अशा पद्धतीची काळजी शेतकरी बंधूने घेणं गरजेचं
1: आहे. बरोबर. जीवाणू खत वापरण्याची जी पद्धत आहे म्हणजे कोणकोणती आहे?
0: आता जीवाणू खत जर आपण बघितलं तर एक दोन प्रकारात उपलब्ध होतात. म्हणजे पावडर स्वरूपातली मिळतात, दुसरी जर आपण बघितली तर द्रव स्वरूपातली आपल्याला मिळतात. कुठलं जीवाणू खत वापरायचंय ते आपण अगोदर ठरवणं गरजेचं आहे. जर पावडरच्या फार्म मधले असलेलं जीवाणू स्वरूपातलं खत जर घेतलं तर ते साधारणतः आपल्याला बीज प्रक्रिया जर करायची झाली तर 10 किलो बियाणं जर आपण घेतलं तर त्याला साधारण 250 ग्रॅमचं एक पॅकेट असतं ते लावावं लागतं. आता त्याची पद्धती जर बघितली आपण तर पहिलं आहे की बियाण्यावर अंतरिक्षकरण करणं म्हणजे बीज प्रक्रिया करणं. जे काही बियाणं असेल त्याच्यावर आपल्या हळूवार पद्धतीनं ते त्याच्यावर लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ते लावताना आपण काळजी घेणं गरजेचं आहे की बियाण्याची टरफले निघू नयेत. विशेषतः भात सारख्या बियाणं जे असतं ते थोडंसं ओलं केलं की त्याचं टर्फल निघण्याची शक्यता असते. कडधान्यवर्गीय पिकांमध्ये आपल्याला तेवढासा त्रास होत नाही, परंतु तृणधान्यवर्गीय पिकांमध्ये लावताना काळजी घेणं गरजेचं आहे की त्याची टर्फल व्यवस्थित राहतील. अशा पद्धतीनं ते औषध लावणं गरजेचं आहे. जीवाणू खत त्याच्यावर लावलं की असं बियाणं आपल्याला सावलीमध्ये थोडा वेळ वाळवणं गरजेचं आहे. उन्हामध्ये वाळवायचं नाही, सावलीमध्ये ते गोंदपाटावर वगैरे किंवा वर्तमानपत्रावर वाळवायचं आणि नंतर त्याचं आपण पेरणीसाठी वापरायचं. दुसरी पद्धत आपण करू शकतो, काही भाजीपाला वर्गीय पिकं आहेत किंवा इतर पिकं आहेत त्यांची मुळं द्रावण तयार करायचं जीवाणू खताचं आणि त्याच्यामध्ये बुडवून ठेवायची. ती बुडवून ठेवल्यानंतर त्याच्या रोपांना त्याचं अंतरिक्षकरण होतं आणि मग त्या रोपांवाटे ते जीवाणू शेतीमध्ये उपयोगात आणता येतात. त्यासाठी एक पाकिट जे आहे ते 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये भात असेल, भाताची लावणी करण्यापूर्वी रोपं असतील, टोमॅटो असेल, वांगी असेल, मिरची असेल, यासारखी जी रोपं लावणी पद्धतीने आपण लावतो त्या पिकांना आपण त्याच्यामध्ये बुडवून ठेवायचं. साधारणतः तासभर 1.5 तास ते 2 ते 3 तास तरी ठेवलं तरी त्याची काही हरकत नाही आणि त्यानंतर ती रोपं काढायची आणि मग ती रोपं लावणीसाठी वापरायची. ही झाली दुसरी पद्धत. आणि तिसरी पद्धत म्हणजे मातीमध्ये त्याचं अंतरिक्षकरण करणं. जसं आपण खतं मिसळतो मातीमध्ये त्याच पद्धतीने जीवाणू खतं जर समजा काही कारणाने आपल्याला बीज प्रक्रिया करता आली नाही, काही कारणाने आपल्याला रोपांच्या मुळांना अंतरिक्षकरण करता आलं नाही आणि नंतर जर आपल्याला जीवाणू खत शेतीमध्ये वापरायची असतील तर मग त्याच्यामध्ये आपण काय करायचं की ती आपल्याला कंपोस्ट खत असेल किंवा इतर जी खत असतील, गांडूळ खत असेल, इतर खत असतील, त्यांच्यामध्ये ती मिक्स करून जरी दिली तरी ह्या जीवाणू खतांचा उपयोग त्या पिकांना होतो आणि त्यांचं कार्य जे आहे नत्र स्थिर करणं, स्फुरद विरघळणं आहे किंवा पालाश उपलब्ध करून देणं हे कार्य ते करत असतात.
1: अच्छा, या पद्धती आहेत नाही का ह्या खत वापरताना? सर, मगाशी आपण बोललो की नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत म्हणजे त्यांचा वापर केला जातो, पण या व्यतिरिक्त सुद्धा काही जीवाणू आहेत का की त्यांचा वापर आपण करतो?
0: हो, बरोबर आहे. जसे नत्र स्थिर करणारे रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, त्याच पद्धतीने आपण बघितलं तर स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत.
1: अच्छा,
0: स्फुरद ही कसं आहे, नत्राखालोखाल आवश्यक असणारा घटक आहे पिकांना आणि महत्वाचा अन्न घटक असल्यामुळे कडधान्यवर्गीय किंवा गळीत धान्यवर्गीय या पिकांना किंवा तृणधान्यवर्गीय पिकांना ह्याची कमतरता बऱ्याच वेळा आपल्याला भासलेली दिसते आणि खतामार्फत दिलेले जे स्फुरद असतं ते काही वेळा वातावरणामध्ये किंवा मातीमध्ये असतं परंतु ते पिकांना उपलब्ध होत नाही.
1: बरोबर.
0: मग अशा वेळी हे जीवाणूजन्य जे खत आहे, स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत, हे जेव्हा आपण त्याच्यामध्ये वापरतो तर ते काय करतात की त्यांचं स्वरूप बदलतात आणि पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात त्यांना विरघळवतात आणि पिकांना उपलब्ध करण्याच्या स्वरूपामध्ये ते आणतात आणि मग ते स्फुरद जे आपण खतावारे दिलेलं असतं किंवा जमिनीमध्ये उपलब्ध असतं ते पिकांना उपलब्ध होतं. तर अशा पद्धतीने हे स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत त्याच्यामध्ये आपण बॅसिलस म्हणता येईल, पेनिसिलिन आहे, यासारखे जे जीवाणू आहेत हे या पद्धतीने कार्य करतात. दुसरे अझोटोबॅक्टर आहेत, हे पण एक नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत, पण हे शर्करायुक्त जी पिकं आहेत म्हणजे ऊस वगैरे जो आपण म्हणतो अशा पिकांमध्ये आपण त्याचा वापर करतो. त्यानंतर एक अझोला आहे, ही वनस्पती जी अझोला ही पण नत्र स्थिर करणारी आहे. मुख्यत्वे करून ह्याचा वापर जर आपण भातामध्ये केला तर 15-20% 25% नत्राचा वापर, युरियाचा वापर कमी करावा लागतो. अशा पद्धतीने आपल्याला

0: अजोलाचा वापर करता येईल. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर निळे हिरवे शेवाळ आहे, हे पण एक जीवाणूजन्य खत आहे, याचाही वापर आपण भात शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर त्याचाही वापर आपण नत्र स्थिर करण्यासाठी करू शकतो. त्यानंतर आपण जर पुढचा प्रकार बघितला तर त्याच्यामध्ये पालाश देणारे घटक आहेत, तर त्यांचाही एक जीवाणूजन्य खत म्हणूनही आपण वापर करू शकतो.
1: सर, आता जैविक खतांचा नियमित जर वापर शेतकरी काही करत असतील तर त्यांच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होत असेल किंवा त्यांना चांगलं उत्पादन मिळत असेल, तर काही अशी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का?
0: नक्कीच. अशी उदाहरणं म्हणजे आपण जर नुसतं ढोबळ मनाने जरी बघितलं की ज्यावेळी आपण कडधान्यवर्गीय पिकं लावतो आणि कडधान्यवर्गीय पिकं लावल्यानंतर कडधान्यवर्गीय पिकांच्या मुळांना गाठी असतात, ते रायझोबियम जीवाणू नत्र स्थिर करतात. आणि कडधान्य काढल्यानंतर जर एखादं पीक आपण कुठलं लावलं तर त्याचं चांगली वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि हे जैविक खतं आहेत किंवा जैविक पद्धतीने तयार केलेले कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल किंवा नैसर्गिक शेतीमधल्या काही निविष्ट आहेत, जीवामृत आहे, बीजामृत आहे, हे सर्व जी जीवाणू खतांमध्ये येतात यांचा वापर करून ह्या परिसरामध्ये जर बघितलं तर कलिंगड उत्पादक शेतकरी आहेत आमच्याकडे, अनंत मगर म्हणून, तर ते कलिंगडामध्ये जवळपास 5 ते 5.5 एकर क्षेत्रावर ते कलिंगडाची लागवड करतात. आणि त्या कलिंगड क्षेत्रामध्ये ते सुरुवातीपासून जीवाणू खत आणि जीवामृत यांचा वापर करतात आणि त्यामुळे पिकाची लवकर वाढ होते, रोपं लवकर फुलोऱ्यावर येतात आणि उत्पन्नामध्येही त्यांना भरपूर वाढ झालेली दिसून येते. तर ही जीवाणू खत आहेत ही जमिनीचा पोत सुधारतात, त्यामुळे त्यांचा निश्चितपणे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि जमिनीचा सुपीकता सुधारण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे वापर करता येतो. आणि याची बरीचशी उदाहरणं अशी आहेत की जीवाणू खताची मागणी आता वाढलेली आहे आणि रासायनिक खताला चांगला पर्याय म्हणून जीवाणू खताकडे आपल्याला बघता येईल.
1: बरोबर. सर, आता जाता जाता असं सांगा की आता जैविक खतांचा वापर नव्याने काही शेतकऱ्यांना जर सुरू करायचा असेल तर त्यांनी काय नेमकं केलं पाहिजे?
0: आता जीवाणू खत ही कशी आहेत, ही मुख्यत्वे करून प्रयोगशाळेमध्ये बनवली जातात. जर शेताच्या बांधावर जीवाणूजन्य खतं बनवायची असतील तर आपल्याला ही अशा पद्धतीचे खत बनवता येणार नाहीत, परंतु आपण कंपोस्ट आहे, गांडूळ खत आहे किंवा जीवामृत आहे, बीजामृत आहे, यासारख्या ज्या गोष्टी आहेत या शेताच्या बांधावर बनवू शकतो. आणि आपली जीवाणू खतांचा वापर करायचा असेल तर ही जीवाणू खतं विविध कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्या विक्री केंद्रावर आपल्याला उपलब्ध आहेत, अगदी नाममात्र दराने आपल्यालाही उपलब्ध होतात. साधारणतः ढोबळमानाने त्यांची जर किमती बघितल्या तर 250 ग्रॅमचं जरी आपण पाकिट आणायला गेलो त्यांचं तर 100 रुपयाच्या आतमध्ये आपल्याला ते उपलब्ध होतं. आणि हे चांगलं 10 किलो बियाण्याला आपल्याला वापरता येतं. मग अशा पद्धतीने कमी प्रमाणात ही खतं लावावी लागतात आणि त्यांची किंमतही कमी आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना ज्यांना ज्यांना जीवाणू खताची आवश्यकता आहे त्यांनी कृषी विद्यापीठाची जी विक्री केंद्र आहे तिथं संपर्क साधावा किंवा कृषी विद्यापीठांची वनस्पती रोगशास्त्र विभाग असतो त्यांच्या मार्फत ही जीवाणू खतं बनवली जातात आणि ती विक्रीसाठी उपलब्ध असतात.
1: म्हणजे अधिकृत ठिकाणाहून घेतलं तर
0: बरोबर आहे, अधिकृत घेतलं तर कसं त्यांच्यामध्ये असणाऱ्या जीवाणूंची संख्या ही फार महत्वाची असते. ती जर जुनी असतील जीवाणू खतं तर ती संख्या हळूहळू कमी होत जाते आणि परिणाम आपल्याला मिळत नाही.
1: बरोबर,
0: हा उद्देश आहे. त्या दृष्टीनं जीवाणू खत ही 6 महिन्याच्या आतीलच असावी आणि ती घेताना कुठल्या गटासाठी आपल्याला वापरायची आहे हे बघून त्या ह्याच्यानुसार आपण जीवाणू खतांची निवड करणं गरजेचं आहे.
1: नक्कीच. सर, एकंदरीतच ही जीवाणू खतं म्हणजे पिकांसाठी तर उपयुक्त आहेतच, पण जे उत्पादन आपण घेतोय चांगलं भरघोस उत्पादन यावं आणि तुम्ही आता जे सगळ्या गोष्टी सांगितल्यात म्हणजे नत्र स्थिर करणारे जीवाणू असतील किंवा त्या व्यतिरिक्त सुद्धा जीवाणूंचा वापर हा शेतीमध्ये आपण करत असतो आणि त्याचा खरंच खूप चांगला उपयोग होत असतो. फक्त शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे की आपण कोणतं पीक घेणार आहोत त्या दृष्टीने त्यांनी खताची निवड केली पाहिजे. सर, आज आपण इथे आलात आणि या जीवाणू खतांची जी उपयुक्तता आहे किंवा त्यांचा जो वापर आहे तर याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण पिकांच्या वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर कसा करावा याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील विषय तज्ज्ञ डॉक्टर जीवन आरेकर यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: भाऊ इकडे कसे काय बियाणं घ्यायला, यंदा तेल बियाणं लावायचंय. ऐकलंय की सोयाबीन भुईमुख सारख्या तेलबियांनी उत्पन्न चांगलं आहे.
2: प्रमाणित बियाणंच घेणार ना.
1: ते काय
2: प्रमाणित बियाणांची चांगल्या गुणवत्तेसाठी आणि अंकुरणासाठी चाचणी करण्यात येते.
1: बर,
2: पीक जास्त येण्यासाठी आणखीन तीन गोष्टी लक्षात ठेवा.
1: ते काय
2: पेरणी अगोदर बियाणांवर बुरशीनाशक आणि जैविक खतांनी उपचार करणं, रासायनिक खत आणि सूक्ष्म पोषक तत्वांचा संतुलित वापर करणं, गरजेनुसार जिप्सम टाकणं आणि समन्वित कीटक व्यवस्थापन करणं.
1: हे काय फार कठीण दिसत नाही.
2: हो, आणखीन एक गोष्ट, आवश्यक असल्यासच कीटकनाशकाचा वापर करणं आणि जर पाऊस पडायला अवकाश असेल तर जलसिंचन जरूर करणं. अधिक माहितीसाठी 1551 वर निःशुल्क फोन करा.
3: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
4: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

0: सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
1: FM वाहिनी 101.3 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. रात्रीचे 8 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आमची जाहिरात प्रसारण सेवा.
2: दूध सारीचा साडी महोत्सव सुरू झाला बरं का. साड्यांच्या हजारो व्हरायटी, त्याही न्यू ब्रँड. त्यामुळं मी तर वर्षभरासाठीच्या घेत असते. मग अशी संधी तुम्ही तरी का सोडताय. आजच या श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
3: आदर्श होतील विद्यार्थीगण, गावाचे पालटेल जीवन. कोठेच न उरेल अडाणीपण, टिकाऊ परिवर्तन या मागे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ.
4: इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, मेकॅनिकल, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.
5: 10वी नंतर प्रथम वर्षाला, 12वी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
4: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत. होस्टेल, मेस ची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
5: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर.
6: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0242 22 29 81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
4: विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेत अजूनही तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा AI & ML शाखेत प्रवेश मिळाला नाही?
5: चिंता करू नका. विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर इथं कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI & ML या शाखांमध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
4: तुमच्या उज्ज्वल करिअर साठीची ही सुवर्ण संधी दवडू नका. लवकरात लवकर VVP पॉलिटेक्निक सोलापूर इथं संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा. संपर्क 83 800 80 555.

0: जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्रगीत।
1: FM वाहिनी 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र। श्रोतेहो, रात्रीचे 8:05 होत आहेत। राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: Mỹ. अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कॉम्प्रेस बायोगॅस उत्पादन 10 पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोबरधन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्यांना संसदेची मंजुरी. कररचना सुधारणा विधेयक चर्चेविना लोकसभेत संमत. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशी नरेंद्र मोदी यांची चर्चा. आणि तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज गोबरधन या राष्ट्रीय सर्क्युलर बायो एनर्जी अर्थात चक्रीय जैव ऊर्जा योजनेला मंजुरी दिली. त्यासाठी 23,731 कोटी रुपयांच्या एकूण तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांना ही माहिती दिली.
1: कंप्रेस्ड बायोगैस सीबीजी इसका प्रोडक्शन एक डेकेड के अंदर 10 गुना बढ़ाने का टारगेट करीब 5 MMSCMD प्रोडक्शन के लेवल तक पहुंचाने का इसमें टारगेट लिया गया है. अगर इसको हम एनवायरमेंटल पॉइंट से देखें तो दिस विल सेव अबाउट 40 मिलियन टन्स ऑफ कार्बन डाइऑक्साइड एमिशन. करीब 75,000 करोड़ रुपीज नेशनल GDP को एड होगा और अबाउट 1.5 लाख जॉब्स विल बी क्रिएटेड बाय दिस प्रोग्राम.
0: कॉम्प्रेस बायोगॅसला भारताच्या भविष्यातल्या ऊर्जा मिश्रणाचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून स्थापित करण्यासाठीची ही योजना 2026-27 ते 2035-36 या कालावधीत राबवली जाईल. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ झाला. या गदारोळातच लोकसभेचं कररचना आणि इतर कायदे सुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं. या विधेयकामुळे UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठी सेवाशुल्क लादण्याची मुभा बँका आणि इतरांना मिळणार आहे. सध्या हे व्यवहार मोफत होत आहेत. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेनं दुपारपर्यंत गदारोळ सुरूच होता. त्यानंतर सभागृहानं आज विनियोजन विधेयकावर चर्चा करून ते लोकसभेत परत पाठवलं. यामुळे 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्यांना संसदेची मंजुरी मिळाली. विविध मुद्द्यांवर झालेल्या चर्चेनंतर कामकाज पूर्ण झाल्यावर अध्यक्ष घनश्याम तिवारी यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं घोषित केलं. पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यात आज दूरध्वनीवरून चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांनी भारत इस्रायल विशेष सामरिक भागीदारीतील सातत्यपूर्ण प्रगतीचा आढावा घेतला. तसंच विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट करण्यासाठी एकमेकांना सहाय्य करण्याचा पुनरुच्चार केल्याची माहिती प्रधानमंत्री कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून दिली आहे. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्षाला 5 महिन्यांहून अधिक काळ उलटला असून अद्याप त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर इराणनं होर्मुझ समुद्रधुनीसंदर्भातील कराराचा मसुदा अंतिम टप्प्यात आणला असून हा करार ओमानच्या सहकार्यानं तयार केल्याची माहिती इराणनं दिली. विमानच्या इंधनात इथेनॉलचं मिश्रण करण्याबाबतचे दावे केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांनी फेटाळून लावले आहेत. समाज माध्यमावर नायडू यांनी इथेनॉल आणि विमानाचं इंधन वेगवेगळे असल्याचं सांगत प्रवाशांची सुरक्षिततेला सरकारचं प्राधान्य असल्याचं सांगितलं आहे. अशा प्रकारचे दावे करून विमान प्रवास करणाऱ्यांमध्ये चिंता निर्माण केली जात असल्याचंही त्यांनी आपल्या संदेशात पुढे म्हटलं आहे. लोकशाहीत संवाद सर्वात महत्वाचा असून संवादातून मार्ग निघत नसेल तर आंदोलन हा देखील सहमती घडवण्यासाठीचा अर्थात संवादाचाच एक वैध प्रकार आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज मुंबईत आयोजित इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशनच्या 15व्या वर्धापन दिन सोहळ्यात जेन झी आणि जेन अल्फामधल्या युवा किशोरांशी संवाद साधला. आंदोलनाचा उद्देश फूट पाडण्याऐवजी एकमत घडवून आणणं हा असायला हवा असं ते म्हणाले. जेएनझीच्या तक्रारी रास्त आहेत आणि मला त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे. भारताच्या शिक्षण पद्धतीबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या चिंता रास्त आहेत असं भागवत यांनी नमूद केलं. शिक्षणावरचा खर्च GDP च्या 6% वाढवण्याच्या मागणीचंही त्यांनी समर्थन केलं. शिक्षण हा काही व्यावसायिक उद्योग नाही, सर्वांसाठी उपलब्ध असेल अशी त्याची रचना असावी असं ते म्हणाले. जेएनझी

केवळ ज्येष्ठांचे म्हणणे प्रश्न न विचारता स्वीकारणाऱ्या आधीच्या पिढ्यांपेक्षा वेगळे आहेत. त्यांना आपुलकी आणि आदरासोबत तार्किक उत्तरे हवी असतात, असं भागवत यांनी नमूद केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना पक्षाच्या घटनेत केलेल्या दुरुस्तीवर सर्वोच्च न्यायालयानं आज प्रश्न उपस्थित केले आणि यामुळे हा पक्ष एका व्यक्तीच्या नियंत्रणात असल्याचं निरीक्षण खंडपीठानं नोंदवलं. शिवसेना हे पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानावरच्या याचिकेवर सध्या सुरू असलेल्या युक्तिवादाच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं. राजकीय पक्षांमध्येही लोकशाहीचं पालन होतंय की नाही याची पडताळणी केली पाहिजे असं मत न्यायालयानं नोंदवलं. अशावेळी निवडणूक आयोगानं राजकीय पक्षाला त्यांच्या घटनेत दुरुस्ती करण्याचे निर्देश द्यायला हवे होते असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केला. अशा प्रकारचे निर्देश आयोगानं कधी दिले होते का असा सवाल सुद्धा त्यांनी केला आणि अनेक राजकीय पक्षांमध्ये संघटनात्मक निवडणुकाही होत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं. पक्षाच्या घटनेला वैध ठरवण्याचा अधिकारच निवडणूक आयोगाला नसल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला. मनोरंजन क्षेत्रात व्यवसाय सुलभता येण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक आणि वृद्धीसाठी पोषक वातावरण निर्मिती होत असल्याचं प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत सुरू झालेल्या 2 दिवसीय ब्रिक्स वेव्ज बाजार परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. तरुण वर्गाला अधिक संधी देऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा इफ्फीसोबतच ब्रिक्स चित्रपट महोत्सव होणार असल्याची माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी यावेळी दिली. ब्रिक्सच्या 20 देशातले 500 अधिक सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. या देशातल्या विविध भाषा, नागरीकरण, परंपरा यांची देवाणघेवाण व्हायला या परिषदेतून मदत होणार असल्याचं ते म्हणाले. जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया ही पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि नियमांप्रमाणे होते. यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. आम्ही सत्तेत आहोत, पण भाजपचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांचीही जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान जर ही प्रमाणपत्रं कायदेशीर निकषांमध्ये बसत नसतील तर सरकारनं त्याचं वाटपच का केलं असा सवाल काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. नियमबाह्य कुणबी प्रमाणपत्राचं वाटप नेमकं कुणाच्या दबावाखाली केलं याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. तर या प्रकरणी वस्तुस्थिती तपासण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असून याबाबत जाणीवपूर्वक काही झाली असेल तर त्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मात्र यामुळे अन्य लोकांवर याचा परिणाम होणार नाही असंही ते म्हणाले. राज्यातल्या डॉक्टरांनी तातडीनं संप मागे घ्यावा आणि कामाला सुरुवात करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले. या डॉक्टरांची बाजू आपण ऐकून घेऊ असं आश्वासनही प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या पीठानं दिले. न्यायालयाच्या निर्देशानंतर भारतीय वैद्यकीय संघटनेनं संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. या संपाची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती. जर डॉक्टरांनी काम करायला नकार दिला तर त्यांचं वेतन थांबवलं जाईल असा इशाराही न्यायालयानं दिला. संपादरम्यान जर महानगरपालिकेच्या रुग्णालयात एखादा रुग्ण दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल न्यायालयानं विचारला. होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीच्या मुद्द्यावरून डॉक्टरांनी पुकारलेल्या संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं राज्य सरकार पालन करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तहलका मासिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं आज दोषी ठरवलं आणि त्यांना 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसंच 10 लाख रुपयांपेक्षा जास्त दंडही ठोठावला. तेजपाल यांना निर्दोष ठरवणारा म्हापसा सत्र न्यायालयाचा उच्च न्यायालयानं निर्णय रद्दबातल ठरवला. गोवा सरकारच्या याचिकेवर न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांनी हा निर्णय दिला.
रिझर्व्ह बँकेनं आज देशातल्या 17 मोठ्या बँकेतर वित्तीय संस्थांची यादी जाहीर केली. यात टाटा सन्सचा देखील समावेश आहे.

0: आहे. टाटा संस्थेनं नोंदणी रद्द करण्यासाठी केलेल्या अर्जावरच्या निर्णयावर अवलंबून असेल असंही रिझर्व्ह बँकेनं नमूद केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कॉम्प्रेस बायोगॅस उत्पादन 10 पट करण्याचं उद्दिष्ट असलेल्या गोवर्धन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 54,000 कोटींच्या पुरवणी मागण्यांना संसदेची मंजुरी. कररचना सुधारणा विधेयक चर्चेविना लोकसभेत संमत. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानहू यांच्याशी नरेंद्र मोदी यांची चर्चा. आणि तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM वाहिनी 101.3 MHz वर हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र.

0: हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. रात्रीचे 8:15 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळं मेगा बचत. साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर. इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक, मेकॅनिकल, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग.
4: 10वी नंतर प्रथम वर्षाला, 12वी किंवा ITI नंतर थेट द्वितीय वर्षाला प्रवेश. मुलींसाठी तर मोफत शिक्षण.
3: मागासवर्गीयांना फी मध्ये 100%, ओपन आणि OBCना 50% सवलत. हॉस्टेल, मेस ची सोय. मेक इन इंडिया मुळे उज्ज्वल भवितव्य.
4: इंदिरा पॉलिटेक्निक, कोड 6431, सासुरे वैराग, सोलापूर बार्शी हायवे वर.
0: श्रोतो, कार्यक्रमामध्ये आज ऐकूया चंद्रभागा माळी आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत तुकडोजी महाराजांच्या रचना.

0: கண்ணுக்கு மூஞ்சி நுகரப்படு நான் கொனிக்கடே
1: चंद्रभागा माळी आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या संत तुकडोजी महाराज यांच्या रचना आपण ऐकल्यात. श्रोतू यासोबत आजचा लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. रात्रीचे 8:30 होत आहेत संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून. त्यानंतर 8:45 हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. प्रथम ऐकूया संसद समीक्षा मुंबई केंद्रावरून.

FM वाहिनी 101.3 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पत्रपरमाईश्वर आधारित कार्यक्रम हिंदी पत्रगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सिर्फ तुम या चित्रपटामधील अमीन सबरी आणि फरीद सबरी यांनी गायलेलं समीर यांचं गीत. या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, बाबा शेख, करिश्मा शेख आणि गदर शेख.

0: श्रद्धो कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया दिल जले या चित्रपटासाठी कुमार सानू आणि आदित्य नारायण यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार आहेत अण्णू मलिक. या गीताची वसंती कळवणारे श्रोते आहेत दयानंद नगर नांदेड इथून प्रकाश जैन, संगीता जैन आणि सूरज जैन.
1: श्याम, तुझे पता है तुम्हारे बाबूजी को कभी प्यार का पैगाम भेजना ही नहीं आया.
2: क्या कहती हो श्यामू की माँ?
1: और क्या, आपको जब भी प्यार जताना होता था हिंदुस्तान का झंडा भेज देते थे.
2: माँ जानती हो बाबूजी ने सबसे ज्यादा प्यार किससे किया है? इस मुल्क से, इस देश से.

श्रोते कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया तिरंगा या चित्रपटामधील गीत. गायक कलाकार आहेत मोहम्मद अजीज, साधना सरगम, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत. मुक्काम पोस्ट अष्टाकासार, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव, इथून शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील आणि सिद्धी पाटील.

श्रोतो कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया परदेस या चित्रपटामधील हरिहरण, कविता कृष्णमूर्ती, आदित्य नारायण आणि शंकर महादेवन यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण. या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट येडगुळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून अरुण काळे आणि ए डी कांबळे.

श्रोतो कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया सुखविंदर सिंग आणि उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत सुखविंदर सिंग आणि या गीताची पसंती कळवली आहे सुंदरखेड राजमातानगर बुलढाणा येथून नरेंद्र नरावडे, ज्योती नरावडे आणि आकांक्षा नरावडे यांनी.

श्रद्धेय कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया फिर भी दिल है हिंदुस्तानी या चित्रपटासाठी उदित नारायण यांनी गायलेलं जावेद अख्तरांचं गीत संगीतकार आहेत जतीन ललित आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत तालखेड तालुका मुक्ताईनगर येथून संजय पाटील उषा पाटील आणि प्रथमेश पाटील.

श्रोतो, कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया परदेसी बाबू या चित्रपटासाठी मधील गीत. गायक कलाकार, गीतकार आणि संगीतकार आहेत आनंदराज अळंते, आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत परंडा येथून दिनेश अडगळे, संगीता अडगळे आणि भारती अडगळे.

श्रोतो कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया पूरब और पश्चिम या चित्रपटामधील इंदीवर यांचं गीत. काय कलाकार आहेत महेंद्र कपूर आणि सहकारी संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि या गीताची पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळीतून तानाजी खेमलापुरे आणि धनाजी खेमलापुरे यांनी.

श्रोतो, हिंदी पत्रकीत या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया केसरी या चित्रपटामधील गीत. सिंगर आहेत पी पार्क, म्युझिक अर्को यांचं, तर गीतकार आहेत मनोज. आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत राहणार नांदुर्गा तालुका जिल्हा धाराशिव इथून भीमाबाई केशव कोळी.

मुखड़े पे कभी उसका। श्रोतेहो केसरिया या चित्रपटामधील गीत आपण ऐकलं। या गीतासोबतचा हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। रात्रीचे 11 वाजत आहेत। ठीक 11 वाजता हिंदी बातम्या आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।